311 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्सवर 102.1 FM मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 20 अश्विन शके 1948 म्हणजेच 12 ऑक्टोबर 2026. सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या पहिल्या सभेला मंगलवाद्यांना सुरुवात करीत आहोत.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित

0: वयानुसार येणाऱ्या सुरकुत्या कमी होतात, पोटाचं आरोग्य सुधारतं, सामाजिक संबंध चांगले होतात, हसरी व्यक्ती सर्वांना हवी हवीशी वाटते, चांगली विनोदबुद्धी असलेले लोक दीर्घायुषी असतात असं एका पाहणीत दिसून आलं आहे. धकाधकीच्या जीवनात आपण निखळ हसणंच विसरत चाललो आहोत. म्हणून शहरांमधून कृत्रिम का होईना हसण्यासाठी हास्य क्लब चालवले जातात. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत कुटुंबात गल्लीत गावात अशी तरल विनोदबुद्धीची माणसं हमखास असायची. अगदी शेतकऱ्यांच्या चुलीवरचा तवा देखील हसत असायचा. तव्याचं हसणं कसं असतं हे पाहायचं असेल तर गावाकडे जाऊन चुलीजवळ बसायला हवं. कवयित्री बहिणाबाईंच्या कवितेत तव्याच्या या हसण्याचा उल्लेख येतो. इस्त्यावर पडे पाणी आली वाफ हात लासे, देखी सनी तवा कसा खदा खदा हासे. हात भाजला, बहिणाबाईंची फजिती झाली म्हणून तव्यालाही हसू आलं अशी सुंदर कल्पना त्या करतात. हसण्याचे काही प्रकार आढळतात. स्मितहास्य, खळखळ हास्य, गडगडाटी हास्य, सात मजली हास्य, कुत्सित हास्य, वर्चस्ववादी विकट हास्य, विनम्र हास्य, मंद हास्य वगैरे प्रकारात दिवसभरात एकदा तरी मनमोकळं हसावं, चेहऱ्यावर स्मित ठेवून लोकात वावरावं. रडकी माणसं इतरांना आवडत नाहीत, हसण्यासाठी जन्म आपुला असं एक कवी सांगतो. तर बहिणाबाई म्हणतात, हास हास माझ्या जीवा, असा संसारात हास, इडा पिडा संकटाच्या तोंडावर काळ फास. असं असलं तरी अवेळी आणि अनाठाई हसणं मात्र सभ्यतेला धरून नसतं, हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे.
1: विचारपुष्प या कार्यक्रमात चंद्रभुज पाटील यांचे विचार आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:10 होत आहेत. आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. सुरुवातीला संत विष्णुदास नामा यांचा अभंग, गायक कलाकार अजित कडकडे.

वैशाली सामंत यांनी गायलेलं गीत आपण ऐकल्यात. रचना अरविंद आगाशे यांची होती. आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर संत तुकाराम महाराजांचा अभंग, गायक कलाकार प्रभाकर कारेकर.

बिपिन सचदेवा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हिंदी भजन आपण ऐकलं. रचना नक्ष लयलपुरी यांची होती. आराधना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाची आता सांगता करीत आहोत मोहम्मद इकबाल यांच्या देशभक्तीपर रचनेनं. गायक कलाकार आशा भोसले आणि सहकारी

मोहम्मद इकबाल यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. गायक कलाकार आशा भोसले आणि सहकारी. याबरोबरच आजचा आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपला. कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात बडीशेप लागवड तंत्रज्ञान ही माहिती. वाचक स्वर किशोरी वाघोळदे यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. 6:45 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर डॉक्टर दीपिका चंडोक यांच्या मुलाखतीचा भाग चौथा आपल्याला ऐकता येईल. 6:50 परिसर कार्यक्रमात जलव्यवस्थापन या माहितीचा भाग चौथा, सहभाग अनुरूप अडावतकर यांचा. हे दोनही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. अवतीभोवती 7:00 7:25 दिलखुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आज 8:40 9:30 स्पंदन वृत्त आणि व्यक्तीचं या कार्यक्रमात नवरात्रोत्सवानिमित्त खान्देशातील आदिशक्तींची मंदिरं याविषयी संगीता चौधरी यांनी दिलेली माहिती. निवेदन वैद्यही नाखरे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम 9:45 9:55 दागिना सोन्याचा असो वा हिऱ्याचा. दागिना म्हणजे पुना गाडगीळ अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. 10:00 चित्रगंगा कार्यक्रमात आज हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 10:50 जितेंद्र घोडके सराफ हा प्रायोजित कार्यक्रम.

0: हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 10:50 जितेंद्र घोडके सराफ हा प्रायोजित कार्यक्रम. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम 11:05 11:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद बिस्मिल्ला खान यांचं शहनाई वादन आपण ऐकू शकाल. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यात सुरतीला भगिनींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, 1:05 आणि 6:10 गीतबहार. दरम्यान 1:40 धुळे जिल्ह्याचं वार्तापत्र, 1:45 भावधारा आणि 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. 2:30 5:02 आणि 10:00 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. 5:30 युवा दोस्तांसाठी कार्यक्रम युववाणी. कार्यक्रमात व्यायाम आणि समतोल आहार याविषयी विश्वनाथ बकाली यांच्याशी बातचीत आपण ऐकू शकाल. साहित्य सौरभ हा मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम 6:30 कार्यक्रमात दिलीप कजगावकर यांची कथा पुढीतील रहस्य, त्यानंतर अनिल साबळे यांची कविता मोरपीस गळणाऱ्या या सळसळत्या झाडावरून. 7:15 वृत्तविशेष, 7:30 जितेंद्र घोडके सराफ हा प्रायोजित कार्यक्रम. 7:40 शेतशिवार या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात शोभिवंत मासे पालन आणि व्यवसाय याविषयी डॉक्टर विनय हत्ते सहायक मत्स्य व्यवसाय अधिकारी जळगाव यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. निवेदन किशोरी वाघुळदे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. लोकसंगीत रात्री 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम. 9:30 पब्लिक स्पीक आपण ऐकू शकाल. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. मध्यम लहरींवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राचं प्रसारण. 6:40 झाली आहेत. कृषीवाणी या कार्यक्रमात बडीशेप लागवड तंत्रज्ञान ही माहिती. वाचक स्वर किशोरी वाघुळदे यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे.
1: मसाला पीक बडीशेप लागवड तंत्रज्ञान. शेतकरी बंधूंनो, आधुनिक अन्न तंत्रज्ञान बदल, शेतकऱ्यांचा बहुपीक पद्धतीकडे झुकणारा कल आणि मुख्य म्हणजे कमी लागवड खर्चामध्ये अधिक उत्पन्न आणि जंगली जनावरांपासून तुलनात्मकदृष्ट्या कमी संकट या बाबींमुळे मसाला पिकांची लागवड महाराष्ट्रामध्ये वाढली आहे. मसाला बियाणे पीक बडीशेपच्या लागवडीचा कालावधी ऑक्टोबर महिन्याच्या 2ऱ्या पंधरवड्यात असून पिकांचा कालावधी बडीशेप पिकासाठी 140 ते 150 दिवस एवढा आहे. बडीशेपच्या अधिक आणि चांगल्या उत्पादनासाठी हेक्टरी 15 ते 20 टन सेंद्रिय खत लागवड पूर्व शेवटच्या पाळीसोबत मिसळून द्यावीत. तसंच रासायनिक खतांना सुद्धा बडीशेप हे पीक अधिक चांगला प्रतिसाद देतं असं सिद्ध झालं आहे. नत्र, स्फुरद आणि पालाश याची मात्रा विभागून दिल्यास उत्पादनामध्ये अतिशय चांगला परिणाम दिसून येतो. नत्रयुक्त खताची अर्धी मात्रा आणि स्फुरदाची पूर्ण मात्रा लागवडीपासून 30 दिवसांनी आणि नत्राची उर्वरित अर्धी मात्रा 60 दिवसांनी द्यावी. परंतु या रासायनिक खतांच्या मात्रा टाळून सेंद्रिय खताच्या व्यवस्थापनातून आवश्यक आर्थिक फायदा होऊ शकतो. बडीशेप या पिकाला पाणी व्यवस्थापन हे काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. लागवडीच्या वेळेला जर जमिनीमध्ये पाणी कमी असेल तर हलकं ओलीत करावं. यानंतर जमिनीच्या मजदूर आणि वातावरणाचा एकंदरीत अभ्यास करून 10 ते 12 दिवसांच्या अंतरानं पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. बडीशेपच्या दाण्याच्या आकारावरून त्याची चव ठरत असते. साधारणपणे पूर्ण परिपक्व दाण्याच्या आकाराच्या निम्मी आकाराची बडीशेप ही चवीला गोड आणि स्वादिष्ट असल्यामुळे अशा प्रकारची फुलं काढणीला फुलं येणाऱ्या दिवसापासून 30 ते 40 दिवसांनंतर तयार होतात. यावेळी फुलाचा रंग पिवळा व्हायला सुरुवात होते. अशा वेळेस या अवस्थेतील फुलोऱ्यासहित फांद्या काढून त्यांना सावलीत बंडल बांधून सुकवतात आणि त्यांना लाकडी काठीनं बदडून दाणे वेगळे करतात. साधारणपणे सर्व शास्त्रीय बाबींचा विचार करून बडीशेप या पिकाची शेती केल्यास हेक्टरी 15 ते 17 क्विंटल उत्पन्न मिळतं. परंतु जर लखनवी बडीशेपचं म्हणजे स्वादिष्ट आणि गोड चवीच्या बडीशेपचं उत्पादन घ्यायचं असलं तर ते हेक्टरी 5 ते 7.5 क्विंटल एवढं अपेक्षित आहे. भुरी रोग. सुरुवातीला पानाच्या वरच्या बाजूला राहून पांढऱ्या रंगाच्या बुरशीची वाढ होते. कालांतरानं पूर्ण झाड पांढरं होऊन ती वाढ खुंटते आणि वाळून जाते. नियंत्रणाकरता

0: गंधकाची भुकटी 20 ते 25 किलो प्रति हेक्टरी धुरळून घ्यावी किंवा कॅरेथॉन हे औषध 0.05 इतक्या तीव्रतेचं फवारून घ्यावं.
1: बडीशेप लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती आपण ऐकलीत आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचक स्वर किशोरी वाघुळदे यांचा कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. श्रोते हो, आज संध्याकाळी 7:40 शेतशिवार या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात शोभिवंत मासेपालन आणि व्यवसाय या विषयावर डॉक्टर विनय हत्ते, सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी जळगाव यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. निवेदन किशोरी वाघुळदे यांचं कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे.

0: मधुर गीतांची सरगम धुन्न करी मना, सदैव तत्पर श्रोत्यांच्या मनोरंजना, माहितीचा लाभे अनमोल खजिना, कृषी बाल महिला विश्व आनंद देई जना, एकच नाद घुमतो दश दिशातुनी, आपण सर्वांची लाडकी आकाशवाणी जळगाव आकाशवाणी।
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे। सकाळचे 6:45 होत आहेत। सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर, हे दोनही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, त्यानंतर 6:55 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा।

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना वैदेही चौरेचा नमस्कार. श्रोते हो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंत रोगतज्ज्ञ आणि रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. या उपचार पद्धतीमध्ये काही आधुनिक उपचार पद्धती असते का?
1: आधुनिक उपचार पद्धती आजकाल खूप साऱ्या निघाल्या आहेत. स्पेसिफिकली जर मी फिलिंग बद्दल बोलू तर फिलिंग आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे निघाले. आधी फक्त तुम्हाला आठवत असेल की अमालगम, ज्याला आपण सिल्वर फिलिंग म्हणायचो, ते आधी करायचे आणि ती फिलिंग आजकाल युज होत नाही. आजकाल दातांच्या रंगाच्या वेगवेगळ्या टाईपच्या फिलिंग असतात ज्या टिकतात पण जास्ती आणि पुष्कळ फिलिंग मध्ये फिलिंग केल्यानंतर फ्लोराईड रिलीज हळूहळू दातांवर होत राहतो. म्हणजे फिलिंग तर होतेच आणि त्यानंतर दात प्रोटेक्ट देखील होतो. जसं मागच्या भागात आपण बोललो की फ्लोराईड दाताला प्रोटेक्ट करण्यात खूप मोठा भाग आहे फ्लोराईडचा, तर फ्लोराईडची मदत होते. तर त्यामुळे वेगवेगळ्या फिलिंगच्या पद्धती चेंज झाल्या आहे. त्यानंतर रूट केनालच्या पद्धती पण चेंज झाल्या आहे ज्यामुळे दात जास्ती टिकतात. दातांवरच्या कॅपिंग ज्या करतो आपण त्याचे पण ट्रीटमेंट्स आणि त्याचे पण मटेरियल्स खूप जास्ती चांगले आले. त्यामुळे दातांवर एकदा आपण ट्रीटमेंट केली तर त्याची सस्टेनेबिलिटी म्हणजे जितके वर्ष ते टिकेल ते खूप जास्ती वाढलेलं आहे. आणि जर प्रॉपर आपण प्रिकॉशन घेतली, प्रॉपर आपण जर दातांची केअर घेतली तर हे पुष्कळ वर्षांपर्यंत ही केलेली ट्रीटमेंट टिकू शकते. ब्रेसेस आपण बोललो, ब्रेसेस आजकाल दाताच्या रंगाचे पण ब्रेसेस येतात आणि एक अलायनर्स म्हणून लेटेस्ट ट्रीटमेंट आहे जे दाताच्या रंगाचे ट्रेज असतात. तर त्यामुळे पण दात आपण जेव्हा सरळ करायला जातो तर ते आपण ज्याला ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट म्हणतो म्हणजे स्टीलचे ब्रेसेस जे आपण लावतो ते बोलताना एकदम व्यवस्थित वाटत नाही. तर सिरामिक ब्रेसेस किंवा या अलायनर्समुळे लहान मुलांना पण कॉन्फिडंट वाटतं बोलताना किंवा त्यांच्या क्लासमध्ये फ्रेंड्स समोर आणि त्याचं ट्रीटमेंट पण व्यवस्थित आणि फास्ट होतं.
0: डॉक्टर, आता हे तर झालं आधुनिक उपचार पद्धतीबद्दल, पण बरेचदा आपल्याला असं वाटतं की माझा दात किडूच नये किंवा आडवा तेडवा येऊ नये, यासाठी मग काही काळजी घेऊ शकतो का आपण?
1: अगदी बरोबर. जसं आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे कधीही आपल्याला कोणतीही गोष्ट जर प्रिव्हेंट करता येईल दॅट इज ऑलवेज बेटर. तर प्रिव्हेन्शन बद्दल आपण बोलूया. सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यायचंय की दाताला कीड का बरं लागते. तर दाताला कीड ह्या करता लागते कारण आपण खूप जास्ती जर गोड खाल्लं किंवा खूप जास्ती जर बॅक्टेरिया आपल्या दातांच्या संपर्कात आले आणि आपण ब्रश व्यवस्थित केलं नाही त्यामुळे दाताला कीड लागते. तर सगळ्यात आधी आपण हे जाणून घ्यायचं की ब्रश करणं खूप

0: खूप जरुरी आहे. दिवसातून दोनदा ब्रश आपल्याला करायचा आहे आणि कमीत कमी 4 ते 5 मिनिटं आपण ब्रश करावा. व्यवस्थित आपल्याला एक फ्लोराईड पेस्टचा वापर करायचा आहे. ब्रश आपल्याला दर 1 ते 2 महिन्यांनी चेंज करायचा आहे. हे प्रिकॉशन्स आपण घ्यायचे. दुसरं म्हणजे आपल्याला दात जर वाटत असेल की खिडू नाही, तर आपण जर गोड खात असू, आता लहान मुलांना गोड खूप आवडतं, आपण हे नाही म्हणू शकत की गोड तू खाऊच नको. पण मी एक एक्झाम्पल देते की दिवसात जर तो मुलगा किंवा मुलगी 4 गोड खात असेल, एकदा हलवा, एकदा चॉकलेट, अजून काही, तर त्यापैकी काय होतं की प्रत्येक वेळा आपण जेव्हा गोड खातो तेव्हा आपल्या तोंडाचा पीएच पडतो आणि त्यामुळे कीड वाढते. तर आपल्याला 4 ऐवजी जर आपण त्या 4 गोष्टी खायच्या पण एकदा खायच्या, ज्याला आपण क्लब म्हणतो, तर क्लब करून खायच्या, म्हणजे एकदा 9 खाल्लं, एकदा 12, एकदा 3, एकदा 6 याऐवजी आपण जर 9 सगळ्या 4 गोष्टी एकसोबत खाल्ल्या तर आपल्या तोंडाचा पीएच फक्त एकदाच कमी होईल आणि त्यामुळे पण आपण दात किडण्यास वाचू शकतो. अजून एक गोष्ट, झोपायच्या आधी खूप मुलांना सवय असते दूध पिऊन झोपतात, लहान बाळांना पण आपण दूध पाजून झोपवतो. तर एकदम लहान बाळांना आपण ब्रश तर करू नाही शकत कारण की दात आले नसतात, पण आयांना आपण एक टेक्निक सांगतो ज्यांनी बोटावर एक छोटासा गॉज बांधायचा, गॉज आपल्याला माहिती आहे जो व्हाईट कलरचा असतो, आणि फक्त अलगत त्यांचं तोंड असं साफ केलं तर ते जे दूध असतं ते निघून येतं, त्यामुळे त्याच्यासोबत बॅक्टेरिया पण बाहेर येऊन जातात, तर ते आपण करू शकतो. आणि दुसरं म्हणजे झोपायच्या आधी जर दात आलेले आहे तर ब्रश करणं खूप खूप जरुरी आहे. नुसतं दूध पिऊन जर ते मुलं झोपले तर रात्रभरात ते डीकेचा प्रोसेस खूप फास्ट वाढतो आणि त्यामुळे मॅक्सिमम मुलांना कीड येते.
1: डॉक्टर दीपिका चंडोक आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना महत्वपूर्ण असं मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकाल. सकाळचे 6:50 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
3: परिसर श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4.

नमस्कार. अजीर्णे भेषजं वारी जीर्णे वारी बलप्रदम भोजने चामृतम वारी भोजनांते विषप्रदम हा पाण्यावरचा श्लोक आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल. म्हणजेच पाणी तेच, पण त्याचा कसा कुठल्या प्रसंगी कशा पद्धतीने वापर होतो यावर त्याची क्षमता गुणवत्ता सिद्ध होत असते. निसर्ग चक्रात प्रचंड ढवळाढवळ करून आपला स्वार्थ साधण्यासाठी आधुनिकतेच्या नावाखाली आम्ही अनेक अनैसर्गिक गोष्टी करायला लागलो. आपल्या पूर्वजांनी निसर्ग आणि पर्यावरणपूरक पीक पद्धती आत्मसात केली आणि त्यात ते समाधानी होते. पाण्याचा प्रत्येक थेंबाचे नियोजन केले तर वर्तमान काळातही आपण आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतो हा विश्वास असायला हवा. प्रदूषण करणारे उद्योग हे अर्थव्यवस्थेसाठी काही प्रमाणात आवश्यक असले तरी त्यातील प्रदूषित पाणी योग्य उपचारांविना नदी नाल्यांमध्ये सोडले जाऊ नये याची खबरदारी घेणं आवश्यक आहे. त्यादृष्टीने नवीन उद्योगांमध्ये ZLD म्हणजेच झिरो लिक्विड डिस्चार्ज या तंत्रज्ञानाला मान्यता मिळायला हवी आणि ते प्रामाणिकपणे अंमलात आणावं लागेल. हे सामायिक सांडपाणी केंद्र अधिक सुदृढ करणं, त्यांची संख्या वाढवणं, त्याचबरोबर त्याचं कार्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं या प्रक्रियेमधील क्लिष्टता कमी करून सोप्या करण्याच्या दृष्टीने आपल्याला पावलं उचलली पाहिजेत. शुद्ध पाण्याच्या वापरावर बिल न आकारता आपल्या घरातून किंवा उद्योगांमधून किती पाणी प्रदूषित होऊन बाहेर पडतं या मात्र ते आकारलं गेलं पाहिजे. स्वच्छ आणि सुदृढ पर्यावरणाचं विलोभनीय रूपाचं आपण साक्षीदार झालं पाहिजे. पाण्याचा आणि प्रत्येक नैसर्गिक संसाधनाचा आदर करणारं आदर्श नागरिक आपल्याला इथे तयार व्हायला हवे. आपल्या इथली जंगले, समुद्र,

ही आपणच निर्माण करणारा कार्बन शोषून घेतात, पण सध्या हा कार्बन वाढीचा वेग शोषून घेण्यापेक्षा फार जास्त प्रमाणात वाढल्यामुळे हे सर्व कमी पडत आहे आणि कुठेतरी आणीबाणीची स्थिती निर्माण झालेली आहे. पाण्याचे अर्थकारण, पर्यावरणाचे अर्थकारण आपल्या समस्त मानव जीवनावर परिणाम करत आहे. एक गोष्ट मात्र नक्की की पाणी आणि पर्यावरण यांचा एकत्रित गंभीरपणे विचार केल्याशिवाय आणि त्यांच्या शुद्धीकरणाशिवाय ऐहिक जगतातील सुखसमृद्धीच काय तर पारमार्थिक जगातील समाधान देखील आपण मिळवू शकणार नाही. जोपर्यंत आम्ही आपल्या पाण्याशी संवाद साधणार नाही, त्याच्याशी बोलून त्याची वेदना समजून घेत नाही, तोपर्यंत त्याच्या प्रत्येक थेंबाशी जोडलेलं पर्यावरण आम्हाला असेच चटके देत राहणार हे नक्की. निसर्ग, पर्यावरण, पाणी आणि मानव असे आपण वेगवेगळे नाहीत, तर एकाच चक्रात गुंफलेल्या फुलांचा सुंदर हार जसा आकर्षक असतो तसे आहोत हे लक्षात ठेवलं तर हे सारं सोपं होईल. ओम जलबिंबाय विद्महे नीलपुरुषाय धीमही तन्नो वरुण प्रचोदयात ही प्रार्थना आपण सर्वजण मनोमन करूयात आणि उत्साहाने पुन्हा कामाला लागूयात. धन्यवाद.

0: 12 ऑक्टोबर 1946 क्रिकेटपटू अशोक मांकड यांचा जन्म. 12 ऑक्टोबर 1985 नृत्यांगना आणि अभिनेत्री शक्ती मोहन यांचा जन्म. दिनविशेष आपण ऐकलात. श्रोतेहो, नवरात्रोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला असून शहरात शुभमुहूर्ताच्या वेळेत भाविकांनी पूजाअर्चा करून घटस्थापना केली. यासाठी दुर्गा मंडळांच्या कार्यकर्त्यांनी शिरागड, माहूरगड, मनुदेवी, पाटणादेवी या ठिकाणाहून ज्योत आणत स्थापनेच्या वेळीही ज्योत प्रज्वलित केली. दरम्यान नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं बाजारात चैतन्याचं आणि उत्साहाचं वातावरण दिसून आलं. ढोल ताशांच्या गजरात मंडळांनी संध्याकाळी दुर्गादेवीची आगमन मिरवणूक काढली आणि त्यानंतर स्थापना करण्यात आली.
1: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
2: व्हिजिट बहिणाबाई गार्डन जवळ, टागोर नगर, जळगाव.
0: श्रोतेहो, नवरात्रोत्सवाला कालपासून सुरुवात झाली.

या उत्सवात यंदा पावसाचं कुठलंही शक्यता नाही, मात्र पारा येत्या 4 दिवसात 38 अंशापर्यंत पोहोचेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

श्रोते हो, नवरात्रोत्सवात गरबा दांडियाचा आनंद लुटण्यासाठी विविध संस्था तसंच मंडळांतर्फे आयोजन करण्यात आलं आहे. आकर्षक मंडप, प्रशस्त जागा, बैठक व्यवस्था, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि संगीताच्या मेजवानीचं नियोजन केल्याचं दिसून येत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासह कॉलनी भागांमध्येही विविध मंडळांकडून जोरदार तयारी केली आहे. त्याचबरोबर गल्लीबोळातही दांडिया आणि गरब्याचा उत्साह दिसून येतो आहे. पहिल्या दिवशी काही ठिकाणीच गरबा आणि दांडिया रंगला होता.

श्रोते हो, जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांचं रोपडं आता लवकरच पालटणार आहे. शासनानं जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीला जनसुविधांसाठी विशेष अनुदान या योजनेची व्याप्ती वाढवली आहे. यात आता शैक्षणिक संस्था पायाभूत सुविधांचा नव्यानं समावेश केला आहे.

मराठा श्रोते हो, अवतीभोवती कार्यक्रमात आज इथंच थांबूयात. नमस्कार. अवतीभोवती हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत.

0: आईबाबांचे थकलेले चेहरे डोळ्यांसमोर आले, नेहाचा हसरा चेहरा. मी पळ काढतोय की काय, हा प्रश्न मनात उपस्थित झाला. त्याने गोळ्या हातात घेतल्या तेव्हा त्याचं लक्ष त्या कागदावर गेलं ज्यात गोळ्या ठेवल्या होत्या. त्या कागदावर लिहिलं होतं, गणपती महात्म्यम. राज काही क्षण स्तब्ध उभा राहिला.
1: जरूर ऐका, येत्या सोमवारी 12 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता दिलीप कसगावकर यांची पोळीतील रहस्य ही कथा आणि अनिल साबळे यांच्या कविता आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
2: ललिता सहस्रनाम नावाचं एक स्तोत्र आहे. आता वास्तविक पाहता एखाद्याला असं वाटू शकेल की देवीची 1000 नावं ती म्हणली फक्त तर कायच होणार आहे. पण खरं सांगायचं ना तर हे देवीच्या विशेषणांचे जे शब्द आहेत 1000, ते अशा पद्धतीनं स्तोत्रात गुंफलेत की ते म्हणत असताना किंबहुना ते फक्त कानावर पडत असताना सुद्धा एक विलक्षण ऊर्जेची निर्मिती होते. देवीची ही 1000 विशेषणं म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचे 1000 आयाम आहेत.
1: शक्ती उपासना याविषयी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यानंतर डॉक्टर नीलिमा गुंडी यांचं काव्यवाचन. जरूर ऐका 14 ऑक्टोबरला बुधवारी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 15 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
3: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ग्रामीण भागाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. राज्यात सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेलं MPSC परीक्षार्थींचं आंदोलन स्थगित. आणि दुसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजवर विजय मिळवत भारताची मालिकेत 2-1 अशी आघाडी. आता सविस्तर बातम्या. ग्रामीण भागाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पुरस्कार सोहळ्यात ते काल नाशिकमध्ये बोलत होते. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. या कामांसाठी आवश्यक निधी राज्य शासन उपलब्ध करून देईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पहिल्या वर्षात नाशिक जिल्हा परिषदेनं प्रथम तर पुणे जिल्हा परिषदेनं राज्यस्तरावर 2nd क्रमांक पटकावला आहे. सांगली जिल्हा परिषद 3rd स्थानावर आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी ग्रामपंचायतीनं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून 5 कोटी रुपयांचं बक्षीस मिळवलं आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारी विकास कामं निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीनं पूर्ण होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी काल नाशिक शहराच्या विविध भागांना भेट देऊन सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. ही विकास कामं केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित नसून पुढच्या 25 ते 30 वर्षांसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासाचा पाया मजबूत करणारी आहेत असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. राज्यातल्या शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना पुढचे 6 ते 8 महिने अधिक आधार देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासमवेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. रोजगार आणि अन्न सुरक्षेच्या योजनांच्या माध्यमातून नियोजन करून शेतकऱ्यांसह शेतमजुरी करणाऱ्यांनाही मदत देण्यात येईल. विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना

0: शेतकऱ्यांना त्याचा लाभ लवकर मिळवून देण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या सहकार्यानं प्रयत्न करेल असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या कृषी कर्जाचं पुनर्गठन तसंच शेती संबंधित गरजांसाठी नवीन किंवा अतिरिक्त कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्यस्तरीय बँकर समितीनं बँकांना दिले आहेत. राज्य सरकारचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, राज्यस्तरीय बँकर समितीचे अध्यक्ष प्रभात किरण यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली काल पुण्यात बैठक झाली, त्यावेळी हे निर्देश देण्यात आले. राज्यातल्या 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांमध्ये काल घटस्थापनेनं शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात मानाच्या तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. काल पहिल्या दिवशी देवीची नंदादेवी रूपात पूजा बांधण्यात आली होती. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातल्या कल्लोळ तीर्थापासून डोक्यावर पाण्यानं भरलेले मातीचे घट घेऊन मिरवणूक काढण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगडावर रेणुका मातेच्या मंदिरात तसंच नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंग गडावरही विधिवत घटस्थापना करण्यात आली. सप्तशृंग गडावर काल दिवसभरात 75,000 भाविकांनी सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतल्याची माहिती देवस्थानच्या सूत्रांनी दिली. राज्यात सर्वत्र ठिकठिकाणच्या देवीच्या मंदिरांमध्ये अत्यंत उत्साहात नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. मिरजमध्ये आयोजित शारदीय नवरात्र संगीत महोत्सवाचं उद्घाटन ज्येष्ठ गायक पंडित भुवनेश कोमकली यांच्या हस्ते झालं, तर 32व्या पुणे नवरात्र महोत्सवाचं उद्घाटन मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गणेश कलाक्रीडा रंगमंच इथं झालं. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी पुणे नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून निधी उभारावा असं आवाहन सामंत यांनी यावेळी केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
1: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महावीजचा जॅकी 92-18 वाण. जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य मर रोगास प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारं वाण केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्यानं गुणवत्तेची खात्री. त्वरा करा, महाबीजचं बियाणं रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया सागरमाला या कार्यक्रमाविषयी.
2: देशाच्या किनारपट्टीला विकासाचं इंजिन बनवण्यासाठी 2015 सागरमाला योजना सुरू करण्यात आली. भारताचं भौगोलिक शक्तीस्थान असलेल्या किनारपट्टीच्या सहाय्यानं विकास, रोजगार निर्मिती आणि व्यापाराला बळकटी देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून सुरू आहे. 6,00,000 कोटींहून अधिक किमतीचे 845 पेक्षा जास्त प्रकल्प या अंतर्गत सुरू असून 315 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. आज 9 भारतीय बंदरांचा जगातल्या सर्वोत्तम 100 बंदरांमध्ये समावेश झाला असून किनारपट्टीवरची जहाज वाहतूकही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. देशातल्या प्रमुख बंदरांच्या क्षमतेतही 2014 तुलनेत जवळपास दुपटीनं वाढ झाली आहे. या योजनेमुळे बंदरांचं आधुनिकीकरण, रस्ते आणि रेल्वे मार्गांची जोडणी, औद्योगिकीकरण, किनारपट्टी भागातल्या समुदायाचा विकास, जलवाहतूक आणि अंतर्गत जलमार्ग या 5 घटकांना एकत्र जोडला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून वैष्णवी संयोग.
0: महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित ग्रामसभांमध्ये बीड जिल्ह्यानं राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. राज्य सरकारच्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्ह्यात एकंदर 267 ग्रामसभा आयोजित केल्याची माहिती काल कृषी विभागानं दिली आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सांगली जिल्हा प्रशासनानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमात हृदयरोगाची शक्यता असलेल्या 208 बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराच्या विरोधात पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या परीक्षार्थींच्या आंदोलनाला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल भेट दिली. परीक्षार्थींच्या सर्व मागण्या या शिष्टमंडळानं मान्य केल्यामुळे 11 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन मागे घेत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात राज्य सरकारनं 5-सदस्यीय आयोग स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशीसाठी नैतिकतेला प्राधान्य देत चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर कार्यरत न राहण्याचा निर्णय घेतल्याचं समाज माध्यमातील संदेशाद्वारे जाहीर केलं आहे. या आयोगात एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचा समावेश करण्याची आंदोलकांची मागणी मान्य केल्याचं भोसले यांनी यावेळी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावातल्या नळ पाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघांकडे देण्यात आली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आली

0: केलेला हा देशातला पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात काल इंदूर इथं झालेल्या तिसऱ्या T20 सामन्यात भारतानं पाहुण्या संघावर 14 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. भारतानं दिलेलं 223 धावांचं लक्ष गाठताना वेस्ट इंडिजला निर्धारित 20 षटकात 209 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून अभिषेक शर्मानं आक्रमक फलंदाजी करत 30 चेंडूत 69 धावा ठोकल्या. 3 बळी टिपणारा अर्षदीप सिंह सामनावीर ठरला. 5 सामन्यांच्या या मालिकेतला 4था सामना येत्या बुधवारी हैदराबाद इथं होणार आहे. हवामान. राज्यभरात आज हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ग्रामीण भागाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. राज्यात सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेलं MPSC परीक्षार्थींचं आंदोलन स्थगित. आणि दुसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजवर विजय मिळवत भारताची मालिकेत 2-1 अशी आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:20 होत आहेत.
2: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
3: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
2: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 8600-2021-21.
4: स्वच्छता ही केवळ सवय नाही.

श्रोते हो, आज सकाळी 8:40 आणि लखलख चंदेरी अंतर्गत आणि सकाळी 10 वाजता चित्रगंगा कार्यक्रमात हिंदी चित्रपट गीतं आपण ऐकू शकाल.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात आज नवरात्रोत्सवानिमित्त सुरांच्या आदिशक्तींचा गौरव आपण करणार आहोत, तेव्हा ऐक

गाता रहे मेरा दिल आज सकाळी 11:05. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळच्या 7:25 होत आहेत. दिलखुलास हा महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:25 आणि 9 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जंगल ही केवळ झाडांची संपत्ती नाही तर ती असंख्य वन्यजीव, पक्षी, वनस्पती आणि संपूर्ण पर्यावरणाचा आधार असतात. जंगल आणि वन्यजीवांचं संरक्षण झालं तरच पर्यावरणाचं संतुलन टिकून राहणार आहे. महाराष्ट्र राज्याला लाभलेली समृद्ध वनसंपदा, डोंगर दऱ्या आणि जैवविविधता ही आपल्या राज्याची मोठी नैसर्गिक संपत्ती आहे. ही संपत्ती जपण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. श्रोते हो, नुकताच वन्यजीव सप्ताह पार पडला. याच निमित्तानं वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यात विविध उपक्रम राबवण्यात आले. याच अनुषंगानं आज आपण संवाद साधणार आहोत कोल्हापूर प्रादेशिक वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांच्याशी. सर, दिलखुलास या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, नुकताच वन्यजीव सप्ताह पार पडला. या सप्ताहाच्या निमित्तानं राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोणकोणते उपक्रम राबवण्यात आले आणि या उपक्रमांच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षणाबाबत नागरिकांमध्ये कोणता संदेश देण्यात आला?
1: वन्यजीव सप्ताह 1952 पासून आपल्या देशामध्ये राबवला जातो 2 ते 8 ऑक्टोबर या काळामध्ये. आणि आज त्या अनुषंगानं या महिन्यात देखील आपण पूर्ण राज्यस्तरावरती हा वन्यजीव सप्ताह राबवत आहे. याच्यामध्ये विविध उपक्रमामध्ये लोकजागृती करणे, त्यानंतर मुलांना, युवकांना वेगवेगळे नॅशनल पार्क आहेत महाराष्ट्रामध्ये, वन्यजीव अभयारण्य आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या भेटी देणे, याशिवाय वन्यजीव आणि मनुष्याच्या मधला जो कन्फ्लिक्ट सिच्युएशन आहे तर त्याबाबत लोकांना माहिती देऊन त्याच्याबाबत काय पर्याय काढता येतात किंवा लोकसभा कसा वाढवता येईल याविषयी उद्बोधन करणे.

0: नाही. आणि लोकांना जेवढं जास्तीत जास्त जंगल या परिसंस्थेशी कसं जोडता येईल तर या गोष्टीवरती फोकस करून आपण उपक्रम राबवलेले आहेत. कारण एकूणच जंगल म्हणजे फक्त झाडे नसून ती पृथ्वी जल अग्नि वायू आकाश या पंचतत्वांची मिळून तयार झालेली एक सजीव परिसंस्था आहे आणि तिचे जतन आणि संवर्धन आपण केलं पाहिजे. आणि कनेक्टिंग हॅबिटॅट हा यावर्षीचा मेन फोकस आहे आपल्या वाईल्डलाईफ सप्ताहाचा, तर तो लोकांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.
1: अच्छा, मग सर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणकोणते उपक्रम राबवण्यावर भर देण्यात आला?
0: या अनुषंगानं कोल्हापूरमध्ये राधानगरी अभयारण्य आहे जे मुख्यत्वे गव्यासाठी स्थापन केलं होतं आणि 1958 साली शाहू महाराजांनी त्यामध्ये पुढाकार घेतला त्यावेळी झालं होतं. त्याबरोबरच कोल्हापूरमध्ये 135,000 हेक्टर एवढं वनक्षेत्र आहे. तर ह्या सगळ्या संवर्धनाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं हा एक कनेक्टिंग हॅबिटॅट जे ब्रीद वाक्य आहे यावर्षीच्या वन्यजीव सप्ताहाचा, त्यानुसार हा जो हॅबिटॅट आहे तो काली टायगर रिझर्व जे कर्नाटकात आहे आणि महाराष्ट्रामधलं सह्याद्री टायगर रिझर्व आहे, तर ह्यांना जोडणारा खूप महत्त्वाचा हॅबिटॅट आहे कोल्हापूर जिल्हा. तर त्या अनुषंगानं आपण यावर्षी प्रभात फेरी पुन्हा लोक मुलांना गावोगावी जाऊन उद्बोधन करणे यासाठी चित्ररथ पण आपला या महिन्या 8 दिवस सगळीकडे फिरणार आहे. याशिवाय निबंध स्पर्धा असतील, पेंटिंग कॉम्पिटिशन असतील आणि पॅनल डिस्कशन्स असतील. तर ते सगळे उपक्रम आपण कॉलेजमध्ये प्रत्येक शहरामध्ये स्कूल्समध्ये आपण हे राबवलेले आहेत.
1: अच्छा सर, 300 कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे, मग कोल्हापूरची भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थिती लक्षात घेऊन या विभागात वृक्ष लागवडीचं नियोजन कशा पद्धतीनं केलं आहे?
0: एकूणच महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 20% वनक्षेत्र आहे आणि ते 33% असण्याची आवश्यकता आहे आपल्या नॅशनल फॉरेस्ट पॉलिसीनुसार. आणि कोल्हापूरमध्ये एकूण भूभागाच्या 22% वनक्षेत्र आहे, तर वृक्ष लागवड हा त्याच्यातला खूप महत्त्वाचा घटक आहे. आपण यावर्षी 300 कोटी जे धोरण आणलं आहे तर त्या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 लक्ष एवढं टार्गेट होतं आणि त्यातून आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मियावाकी प्लांटेशन्स असतील, रेग्युलर प्लांटेशन असतील, यातनं आपण वृक्ष लागवड केलेली आहे. आणि एक पेड माँ के नाम हा माननीय पंतप्रधानांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, तर त्या अंतर्गत आपण वडासारखी जी महत्वाची परिसंस्थेतील झाडं आहेत तर त्यांची पण लागवड करत आहे.
1: अच्छा सर, जंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणासमोर शिकार हा एक मोठा धोका आहे, मग शिकारीला आळा घालण्यासाठी वन विभागाची यंत्रणा कशा पद्धतीने काम करते?
0: शिकार हा काही ठिकाणी तिथल्या संस्कृतीचा पार्ट म्हणून आलेला आहे आपल्याकडे. तर त्या ठिकाणी आत्ता आणि पूर्वीची जर आपण या दोन्ही गोष्टीला फरक पाहिला तर आत्ता लोकांचं बरंचसं उद्बोधन झालं आहे आणि याबरोबर वन विभागाने केलेल्या कारवाई असतील तर आपण मागच्या वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 80% जास्त ऑफेन्सेस रजिस्टर केले, तर त्यापैकी बरेचसे शिकारीचे ऑफेन्सेस आहेत. आणि शिकारीला वन्यजीव कायदा 1972 झाला आहे तर त्याच्या अंतर्गत चांगली शिक्षा पण आहे. तर ह्या गोष्टी थांबवण्यासाठी वन विभागाकडून रात्र गस्त असेल जे पेट्रोलिंग म्हणतो ते आपण कंटिन्युअसली करत असतो. त्यांची आमची कमांड कंट्रोल रूम आहे, त्या ठिकाणी 1920 हा आमचा हेल्प नंबर आहे, तर त्याच्यावरून कंटिन्युअसली कॉल येत असतात, तर त्याचा फॉलोअप आपण घेत असतो. आणि आम्ही सगळे रेकॉर्ड्स मेंटेन करतो. पोलिसांच्या बरोबर आमची टायगर सेल आहे, त्यांची रिसेंटली कोल्हापूर सर्कलची माननीय IG साहेब आणि CCF कोल्हापूर यांच्या उपस्थितीमध्ये टायगर सेलची मीटिंग पार पडली. तशी प्रत्येक राज्यातल्या जिल्ह्यामध्ये वेळोवेळी टायगर सेलची मीटिंग पार पडते. याच्यामध्ये शिकार, शिकारी अशा गोष्टीवरती काही मार्ग शोधता येतील का याविषयी चर्चा, ट्रेनिंग्स वगैरे होतात.
1: अच्छा सर, वन्यजीवांच्या संरक्षणामध्ये नागरिकांचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो. एखाद्या नागरिकाच्या निदर्शनास वन्यजीवांची शिकार किंवा वनक्षेत्रातील संशयास्पद हालचाल जर आढळून आली तर त्या व्यक्तीनं वन विभागाला माहिती देण्यासाठी काय करावं, किंवा नागरिकांकडून मिळणारी माहिती या कारवाईमध्ये कशा पद्धतीनं महत्त्वाची ठरते?
0: मॅडम, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण नागरिकांच्या सहभागाशिवाय हे शिकार आपण थांबवू पण शकत नाही. आणि आपल्या संविधानामध्ये फंडामेंटल ड्युटीजमध्ये वन्यजीवांचं संरक्षण हे आपली एक ड्युटी आहे हे मेन्शन केलेलं आहे ऑलरेडी. आणि आता बऱ्याचशा लोकांना, जसे लोक ताडोबा फिरायला जातात, आपल्याकडे राधानगरी फिरायला जातात, तर जंगल तिथले टायगर असतील, हत्ती असतील, किंवा जे वन्य प्राणी आहेत ते पाहिल्या

0: झाल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांच्याविषयी आणि जनरेशन झेड जे आपण म्हणतो या सगळ्यांच्यामध्ये एक आत्मीयता नक्कीच आता तयार झालेली आहे. आणि हे लोक स्वतःहून आम्हाला अशा काही गोष्टी आढळल्या तर ते माहिती देतात आम्हाला डायरेक्टली. आमचे रेंज फॉरेस्ट ऑफिसेस असतात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, किंवा 1926 आमचा हेल्पलाईन नंबर आहे याच्यावरती देखील काही लोक माहिती देतात. तर ह्या अशा केसेस आल्यानंतर आम्ही त्यांची प्रॉपर इन्क्वायरी करतो आणि आमचा डेटाबेस आहे, आमचे स्टाफ आहे, तो फील्डवरती जाऊन अशा ठिकाणी जी लोकांना पकडणे, त्यांच्यावर कारवाई करणे ह्या गोष्टी करत असतो. आणि सायमल्टेनियसली आम्ही लोकांमध्ये उद्बोधन पण करत असतो की शिकारी किंवा शिकार ही गोष्ट आहे ही समाजासाठी किंवा जंगलासाठी पण चांगली नाही आहे, त्याच्यापेक्षा आपण वन्य प्राण्यांचं संरक्षण संवर्धन केले पाहिजे. चिमण्यांसाठी घरी कृत्रिम घरटी आहेत ती लावली पाहिजेत, घरामध्ये एक छोटीशी पाण्याची जरी बशी बनवून ठेवली तर त्यातनं पण आपण छोट्या छोट्या जीवांचं संरक्षण संवर्धन करू शकलो, तर ते पण खूप आपली जी ड्युटी आहे तर त्याबाबतचं पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन होईल असं मला वाटतं.
1: हो सर, अत्यंत महत्वाची माहिती सर आपण दिलीत. यापुढे कधीही वन्यजीवांची शिकार किंवा वनक्षेत्रातील संशयास्पद हालचाल जर आढळून आली तर नागरिक नक्कीच 1926 1926 या क्रमांकावर किंवा या हेल्पलाईनवर नक्कीच संपर्क साधतील.
0: येस मॅडम.
1: श्रोते हो, वनसंपदेचं संरक्षण, वृक्ष लागवड, वन्यजीवांचं संवर्धन आणि शिकारीला आळा घालण्यासाठी वन विभागाकडून सुरू असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती आपण कोल्हापूर प्रादेशिक वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांच्याकडून जाणून घेतली. जंगल आणि वन्यजीवांचं संरक्षण ही केवळ वन विभागाची जबाबदारी नाही तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे हे या संवादातून स्पष्ट झालं. सर, आपण अतिशय महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. परंतु वनसंवर्धनाचा हा विषय अत्यंत व्यापक आहे, त्यामुळं हा संवाद आपण पुढील भागात सुद्धा असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.
0: नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिल खुलासा आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. 300.5 meters अर्थात 963 kHz आपण आमचं प्रसारण ऐकत आहात. आता भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात शांता शेळके यांची काही गीतं आपण ऐकणार आहात. सुरुवातीचं गीत गात आहेत आशा भोसले, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

अरुण दाते यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीतकार यशवंत देव. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आज शांता शेळके यांची काही गीतं आपण ऐकत आहात. यानंतर सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीतं.

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलंत. संगीतकार देवदत्त साबळे. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आज शांता शेळके यांची काही गीतं आपण ऐकत आहात. यानंतरचं गीत गात आहेत जयवंत कुलकर्णी, संगीतकार देवदत्त साबळे.

लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात आज शांता शेळके यांची काही भावगीतं आपण ऐकलीत. कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळच्या 8 वाजताच सुरुवातीला समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला समाचार प्रभात.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 17 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगासमोर उद्भवणाऱ्या नवनव्या आव्हानांवर कल्पकतेनं तोडगा शोधण्याचं काम भारतातली युवा पिढी करेल, पंतप्रधानांचा विश्वास. शांततेनं एकत्र येणाऱ्या लोकांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊ नका, सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासनाला आदेश. सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावर दुसऱ्यांदा हल्ला. एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याबाबत रशिया आणि युक्रेन यांच्यात सहमती झाल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. आणि नेमबाजी, बॅडमिंटनसह क्रिकेटमध्येही भारतीय खेळाडूंचा विजय. आता सविस्तर बातम्या. जगासमोर उद्भवणाऱ्या नवनव्या आव्हानांवर कल्पकतेनं तोडगा शोधण्याचं काम भारतातली युवा पिढी करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते काल चेन्नई इथं जयगोपाल गरोडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्यात बोलत होते. सध्याचं युग युवा पिढीचं आहे असं म्हणत या पिढीच्या नवनवीन कल्पना आणि मेहनत भारताचं आणि जगाचंही भविष्य घडवतील असं मोदी म्हणाले. शिक्षण घेण्याबरोबरच ते व्यवहारात उपयोगातही आणलं पाहिजे असं सांगून त्यांनी युवा पिढीला मोठी स्वप्न पाहण्याचं, वेगळा विचार करण्याचं आणि निर्भयपणे काम करण्याचं आवाहन केलं. आधुनिक नवोन्मेषाला आपल्या सांस्कृतिक वारसाची जोड देऊन युवा पिढी प्रगतीशील स्वावलंबी राष्ट्र घडवू शकते असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तमिळनाडूमध्ये विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. यामध्ये रस्ते, रेल्वे, बंदर, पेट्रोल तसंच वैज्ञानिक संशोधन प्रकल्पांचा समावेश आहे. आयआयटी मद्रास इथं झालेल्या या कार्यक्रमाला तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय उपस्थित होते. या प्रकल्पांमुळे राज्यातली संपर्क व्यवस्था सुधारेल, उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल तसंच युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. शांततेनं एकत्र येणाऱ्या लोकांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊ नका आणि वाहतूक नियमांचं पालन करत लोकांना मुक्तपणे वावरण्याची परवानगी द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं प्रशासनाला दिले आहेत. दिल्लीतल्या तात्पुरत्या वाहतूक अडथळ्यांचा आढावा घेण्याची सूचना करून मेट्रो सेवा, इंटरनेट सेवाही सुरळीत सुरू राहील याची दक्षता घ्यावी, असे आदेश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशासनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे आदेश दिले. दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले सीजेपी नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना काल कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर 1 वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. पुन्हा आंदोलन करणार नाही अशा अर्थाचं कोणतंही हमीपत्र आपण दिलेलं नाही, असं सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. दरम्यान सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतही आंदोलन कर

करण्यात आलं. परवानगी न घेता आंदोलन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराच्या विरोधात पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेलं परीक्षार्थींचं आंदोलन काल स्थगित करण्यात आलं. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काल या आंदोलकांची भेट घेतली. एमपीएससी परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल. तसंच या समितीमध्ये एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचाही समावेश केला जाईल अशी माहिती भोसले यांनी आंदोलकांना दिली. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावर काल दुसऱ्यांदा हल्ला झाला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाल्याची माहिती सौदीच्या लष्करी प्रवक्त्यानं दिली आहे. किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी कक्षात एक प्रोजेक्टाईल धडकल्यामुळे तिथं आग लागली. परवा शनिवारी याच विमानतळावर झालेल्या हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला होता आणि 308 जण जखमी झाले होते. येमेनच्या हुथी बंडखोरांनी हे हल्ले केल्याचं मान्य केलं असून सौदी अरेबियातील विमानतळांचा वापर करू नये असा इशारा विमान कंपन्यांना आणि प्रवाशांना दिला आहे. अनेक नेत्यांनी तसंच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी या हल्ल्यांचा निषेध केला आहे. दरम्यान या हल्ल्यांमध्ये एका भारतीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती रियादमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. रियादमधल्या हल्ल्यानंतर तिथला भारतीय दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून जखमी भारतीयांची विचारपूस करत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याबाबत रशिया आणि युक्रेन सहमत झाले असून युद्धविराम तत्काळ प्रभावानं लागू झाला आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. याबाबत अधिक तपशील मात्र त्यांनी दिलेला नाही. सर्वांसाठी एक चांगली बातमी म्हणून या घोषणेचं युक्रेन स्वागत करतो असं युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. रशियानं जर युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले थांबवले तर युक्रेन रशियन तेल शुद्धीकरण प्रकल्पांवरील हल्ले थांबवण्यास तयार आहे असं एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं. रशियानं मात्र यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नेपाळमधल्या बुधी गंडकी नदीला काल पहाटे अचानक आलेल्या पुरामुळे गोरखा जिल्ह्यात अनेक घरं आणि पूल वाहून गेले असून काही जलविद्युत प्रकल्पांचंही मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत 82 जणांना बचाव पथकांनी वाचवलं आहे तर 5 जण अजूनही बेपत्ता आहेत अशी माहिती तिथल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली. गोरखा जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनानंतर तयार झालेला तात्पुरता बांध फुटल्यामुळे नदीला अचानक पूर आला असल्याची शक्यता आहे असं आंतरराष्ट्रीय एकात्मिक पर्वतीय विकास केंद्रानं म्हटलं आहे. दरम्यान मानसलूक गिर्यारोहण मार्गाकडे जाणारे अनेक पर्यटक या पुरामुळे अडकून पडले आहेत. पूर्व आफ्रिकेतील जिबुती किनारपट्टीजवळ 305 स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक नौका उलटल्यानं 15 मुलांसह एकंदर 139 लोकांचा मृत्यू झाला आहे असं आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेनं म्हटलं आहे. मागच्या आठवड्यात 8 तारखेला ही घटना घडली. शोध आणि बचाव कार्य सुरू असून 84 लोक अजूनही बेपत्ता आहेत त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे असं या संस्थेनं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटनेच्या इजिप्तमध्ये कैरो इथं झालेल्या रायफल आणि पिस्तूल विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा उदयवीर सिद्धूनं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक मिळवलं. या स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेते स्वप्नील कुसाळे आणि सरबजोत सिंग यांच्यासह 24 भारतीय नेमबाज सहभागी झाले आहेत. तुर्की इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अनमोल खर्ब हिनं महिला एकेरीचं विजेतेपद मिळवलं. तिनं अंतिम सामन्यात आकर्षी कश्यप हिचा 21-11 21-14 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. अनमोलचं हे तिसरं आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे.
पुरुष दुहेरीत भारताच्या सूरज आणि निकोलस यांच्या जोडीला

उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. वेस्ट इंडिज विरुद्धचा तिसरा 20 षटकांचा क्रिकेट सामना काल भारतानं 14 धावांनी जिंकला. इंदोर इथं झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघानं 20 षटकात 223 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 30 चेंडूत 69 धावा केल्या. मात्र निर्धारित 20 षटकात वेस्ट इंडिजचे फलंदाज 209 धावा करू शकले. वेस्ट इंडिजचे 3 फलंदाज बाद करणारा अर्शदीप सिंग सामनावीर ठरला. 5

0: युवा पिढी करेल पंतप्रधानांचा विश्वास. शांततेनं एकत्र येणाऱ्या लोकांना बेकायदेशीरित्या ताब्यात घेऊ नका, सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासनाला आदेश. सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावर दुसऱ्यांदा हल्ला. एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याबाबत रशिया आणि युक्रेन यांच्यात सहमती झाल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. आणि नेमबाजी बॅडमिंटनसह क्रिकेटमध्येही भारतीय खेळाडूंचा विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तीनशे अकराश पाच मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळच्या 8:40 झाली आहेत. लखलख चंदेरी कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला अनाडी या चित्रपटातलं गीत गायक कलाकार लता मंगेशकर आणि मुकेश, गीतरचना शैलेंद्र यांची, संगीतकार शंकर जयकिशन.

आवारा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार लता मंगेशकर, गीतरचना हसरत जयपुरी यांची, संगीतकार शंकर जयकिशन. लखलख चंदेरी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर बाबूल या चित्रपटातलं गीत, गायक कलाकार तलत महमूद आणि शमशाद बेगम, रचना शकील बदायुनी यांची, संगीतकार नौशाद.

छलिया या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार लता मंगेशकर. गीतरचना कमर जलालाबादी यांची. संगीतकार कल्याणजी आनंदजी. लखलख चंदेरी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर चित्रपट छाया. गायक कलाकार लता मंगेशकर आणि तलत महमूद. रचना राजेंद्र कृष्ण यांची. संगीतकार सलील चौधरी.

चोरी चोरी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार लता मंगेशकर आणि सहकारी गीतरचना हसरत जयपुरी यांची, संगीतकार शंकर जयकिशन. लखलख चंदेरी कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर जब प्यार किसी से होता है या चित्रपटातलं गीत, गायक कलाकार मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर, गीत हसरत जयपुरी यांचा, संगीतकार शंकर जयकिशन.

0: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

पतिता या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार लता मंगेशकर आणि हेमंत कुमार, गीतरचना हसरत जयपुरी यांची, संगीतकार शंकर जयकिशन. लखलख चंदेरी कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर हावडा ब्रिज या चित्रपटातलं गीत, गायक कलाकार आशा भोसले, रचना कमर जलालाबादी यांची, संगीतकार ओ पी नय्यर.

तीन देविया या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार किशोर कुमार आणि सहकारी, गीतरचना मजरूह यांची, संगीतकार सचिन देव बर्मन. लखलख चंदेरी कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर उजाला या चित्रपटातलं गीत, गायक कलाकार मन्नाडे आणि लता मंगेशकर, रचना हसरत जयपूर यांची, संगीतकार शंकर जयकिशन.

0: प्राण जाय पण वचन न जाय या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार आशा भोसले, गीतरचना एस एच बिहारी यांची, संगीतकार ओ पी नय्यर. आणि याबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 9:30 झाली आहेत. काही क्षणातच स्पंदन वृत्त आणि व्यक्तीचं हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
2: व्हिजिट बहिणाबाई गार्डन जवळ, टागोर नगर, जळगाव.
3: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
4: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
3: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 8600 20 21 21.
5: दिल खुलास, महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम, सोमवार ते शनिवार सकाळी 7:25.
6: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आता स्पंदन वृत्त आणि व्यक्तीचं हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात नवरात्रोत्सवानिमित्त खानदेशातील आदिशक्तींची मंदिरं याविषयी संगीता चौधरी यांनी दिलेली माहिती. निवेदन वैद्यही नाखरे यांचं कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
7: या कार्यक्रमात नवरात्रोत्सवानिमित्त जळगाव जिल्ह्यातील आदिशक्तींची मंदिरं याविषयी संगीता चौधरी यांनी दिलेली माहिती ऐकूया.
8: नमस्कार, आज आपण पाटणादेवी या मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. पाटणादेवी हे ठिकाण महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील 40 गावापासून नैऋत्येस 18 किलोमीटर अंतरावर असलेले जागृत आदिशक्ती चंडिकादेवीचे पुरातन मंदिर आहे. हे मंदिर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी उंच चौथऱ्यावर धवल तीर्थापासून उगम पावलेल्या डोगरी नदीच्या किनारी आहे. जवळच असलेल्या पाट्टा या लहान गावाच्या नावामुळे हे ठिकाण पाटणादेवी या नावाने ओळखले जाते. मंदिराजवळचा परिसर अतिशय नयनरम्य आणि मनमोहक अशा नैसर्गिक सौंदर्याने बहरलेला आहे. तिन्ही बाजूने अर्धचंद्राकार सह्याद्री पर्वताचे उंचच उंच डोंगर, विविध वृक्ष, वनस्पती, डोंगरातून खळखळ वाहणारे ओढे यामुळे मन मोहून जाते. विशेषतः पावसाळ्यात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये येथील वातावरण मनाला प्रसन्नता देणारे, शांत, आल्हाददायक असते. ह्या दिवसात मंदिराच्या चौथाऱ्यावरून मंदिराच्या भोवतालचा परिसर म्हणजे वनराईने नटलेले पर्वताचे उंचकडे, रंगीबिरंगी फुलाफळांनी बहरलेले वृक्ष, साफासारखे नागमोळी खळखळ वाहणारे ओढे, हे सर्व दृश्य पाहताना मन सर्व विसरून निसर्गाशी एकरूप झाल्याशिवाय राहत नाही. 1228 आषाढी अमावस्येला सूर्यग्रहण होते. त्या दिवशी पितरांच्या स्मृतिप्रित्यर्थ यादवराव खेऊणकर चंद्र व गोविंदराज मौर्य यांनी हे मंदिर लोकांसाठी खुले केले. आदिशक्तीचे मंदिर 12व्या शतकात उभारले गेले आहे. राज्यातील हेमाडपंथीय मोठ्या मंदिरामध्ये त्याची गणना होते. 10 ते 12 फूट उंच चौथाऱ्यावरून त्याची रचना पूर्वाभिमुख करण्यात आली आहे. गाभारा चंद्राकृती असून त्याला 28 कोपरे आहेत. 75x36 फूट मंदिराची लांबी रुंदी तर 18 फूट उंची आहे. गाभाऱ्यात सभामंडपामध्ये एक पुरातन शिलालेख आहे. पाटणादेवीच्या या पुरातन मंदिरात देवीची भव्य मूर्ती आहे. देवळासमोर 2 भल्या मोठ्या दगडी दीपमाळा आहेत. मंदिर परिसरात असले

अनेक प्राचीन शिल्पाकृती पाहण्यासारख्या आहेत. शून्याचा आविष्कार करणाऱ्या प्रसिद्ध गणिती भास्करचार्यांनी आपला लीलावती नामक ग्रंथ येथेच बसून लिहिला असा एक शिलालेख भारतीय पुरातन खात्याला मिळाला आहे. आज असलेल्या चंडिका देवी मंदिर हे एक शक्तिपीठ आहे. या शक्तिपीठाचे नाव वरदहस्त असे आहे. वर्षभर येथे भक्तांचा राबता असला तरी नवरात्रीच्या पर्वणीवर अलोट गर्दी होते. निसर्गाच्या सान्निध्यात आदिशक्तीचा जागर मनात साठवण्यासाठी परराज्यातून भाविक येथे आवर्जून येतात. मध्य रेल्वेच्या मुंबई नाशिक रोड भुसावळ मार्गावर मनमाडनंतर चाळीसगाव हे रेल्वे स्टेशन सगळ्यात मोठे. चाळीसगावपासून एसटी स्टँडवरून सकाळी 7:30 पासून दर तासाला पटणादेवीच्या बसेस सुटतात. चाळीसगाव पटणादेवी हे अंतर 18 किलोमीटर आहे. पटणादेवीच्या आसपास कन्हेरगड, पितरखोरी, हेमाडपंथी महादेव मंदिर, सीतानहानी नामक लेणी, शृंगार चौरी लेणी, धवलतीर्थ धबधबा, जैनांची नागार्जुन लेणी आणि गोताळा अभयारण्य आहे.

जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वत असून सूर्यकन्या तापी नदीचा हा भूसंपन्न परिसर. यावल ते अंकलेश्वर महामार्गावर चोपडा ते यावल राज्य रस्त्याच्या चिंचोली किनगावच्या पश्चिम दिशेला उत्तरेस आडगाव फाटा आहे. या आडगाव फाट्यापासून मनुदेवी तीर्थक्षेत्र अवघे 9 किलोमीटर अंतरावर आहे. या आडगाव फाट्यापासून श्री मनुदेवी तीर्थक्षेत्राकडे जाताना 6 किलोमीटरवर हनुमानाचे मंदिर आहे. हनुमान मंदिराजवळ सुंदर पाझर तलाव आहे. हनुमान मंदिरापासून मनुदेवी तीर्थक्षेत्र जवळ

क्षेत्राकडे जाताना 6 किलोमीटरवर हनुमानाचे मंदिर आहे. हनुमान मंदिराजवळ सुंदर पाझर तलाव आहे. हनुमान मंदिरापासून मनुदेवी तीर्थक्षेत्र जवळपास 3 किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदतीने हा 3 किलोमीटरचा कच्चा रस्ता संस्थेने बांधून घेतला आहे. त्यामुळे आता खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात. जळगाव ते मनुदेवी मंदिर हे अंतर 35 किलोमीटर आहे. श्री मनुदेवी क्षेत्राजवळ गेल्यावरच सुरुवातीला भाविकांच्या स्वागतासाठी उंच उंच वृक्ष सदैव उभे आहेत. श्री मनुदेवी मंदिर अति प्राचीन त्याच्या जुन्या अवशेषावरून तेथील उत्खनातून सापडलेल्या मूर्तीवरून वाटते. या तीर्थक्षेत्राचा शोध सुरुवातीला इसवी सन 1251 मध्ये इंगळे घराण्याचे पूर्वज काही पांडुजी व इंगळे यांनी घेतल्याचे सांगितले जाते. या मंदिरापासून सातपुडा पर्वतामध्ये 4 ते 5 किलोमीटर अंतरावर गवडीवाळ्याचे अवशेष अजूनही पाहावयास मिळतात. ईश्वरसेन राजा या भागात राज्य करीत असताना त्याने या हेमाडपंथीय मंदिराची बांधणी केल्याचा उल्लेख आढळतो. मंदिराभोवती असलेल्या 13 फूट उंचीच्या व 2 किलोमीटर लांबीच्या भिंतीच्या विटा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बुरुजांचे काही भाग ढासळलेले असले तरी सध्या अस्तित्वात असलेल्या अवशेषावरून पूर्वी बांधकामाची रचना अथवा मजबूती याविषयी अंदाज येतो. मंदिराच्या परिसरात 7 ते 8 विहिरी आढळतात. या भव्य मंदिराचा सभा मंडप खूप भव्य आहे. मनुदेवीच्या दर्शनासाठीची योग्य वेळ कोणताही काळ दर्शनात चांगला असतो, पण योग्य वेळ ही ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात, कारण या दरम्यान तुम्ही निसर्ग सौंदर्य आणि वाहता धबधबा नदी पाहू शकता. प्रत्येक वर्षाच्या चैत्र व माघ शुद्ध अष्टमी या दिवशी देवीवर नवचंडी महायज्ञाचे आयोजन केले जाते. संपूर्ण मार्गशीर्ष महिना व श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी यात्रा असते. अश्विन महिन्यात नवरात्री उत्सव तसेच देवीची यात्रा असते.

संत मुक्ताबाई यांच्या मंदिराविषयी माहिती जाणून घेणार आहोत. संत मुक्ताबाई मंदिर हे देवस्थान असलेल्या मुक्ताबाई या प्रांताचे प्राचीन मंदिर आहे. मुक्ताईनगर शहरातील मेहून मंदिर आणि नवे मुक्ताबाई मंदिर या देवतेची अशी दोन मंदिरे आहेत. मुक्ताई किंवा मुक्ताबाई वारकरी परंपरेचे एक अत्यंत लोकप्रिय संत आहेत. संत मुक्ताबाई यांचा जन्म आपेगाव महाराष्ट्र येथे इसवी सन 1279 मध्ये झाला आणि त्यांनी जळगाव जिल्ह्यातील मेहून येथे इसवी सन 1297 मध्ये समाधी घेतली. या महाराष्ट्रातील संत व कवयित्री होत्या. ह्या मुक्ताई या नावानेही ओळखल्या जातात. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होत. म्हणून मेहून चांगदेव गावाजवळ निंभोरे रेल्वे स्थानकापासून 8 किलोमीटर आग्नेयेस व येदलाबाद पासून 8 किलोमीटर वायव्येस तापीकाठी हे ठिकाण आहे. सध्याचे मेहून पुनर्वसन झालेले गाव आहे. पूर्वीचे गाव सध्याच्या गावाच्या 2 किमी अंतरावर एका टेकडीवर होते. हतनूर धरणामुळे ते हलवावे लागले. याच टेकडीवर धरण बांधण्यासाठी आदी संत मुक्ताबाईचे स्मृती मंदिर बांधले आहे. पूर्वी तेथे जुने मुक्ताबाई मंदिर होते. या मंदिराच्या पूर्वेस सुंदर कोरीवकाम केलेले पुरातन सोमेश्वर महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे. या गावी मार्च 1984 मध्ये एका पडीत जागेत 22 ओळींचा सापडलेला शिलालेख मुक्ताबाई देवस्थानात आणून ठेवला आहे. शिलालेखाची शेवटची ओळ अर्ध्यातच पूर्ण झालेली आहे. संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे 42 अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगामध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेल्या आपला भाऊ ज्ञानेश्वर याने दरवाजाची

पाटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे. ऐतिहासिक नाव परंपरेशी दुरावलेल्या महतनगर म्हणजेच यदलाबादचे श्री क्षेत्र मुक्ताईनगर असे सार्थ नामकरण शासनाने केले आहे. मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 तसेच औरंगाबाद इंदूर या आंतरराज्य महामार्गावर मुक्ताईनगर वसलेले आहे. तापीपूर्णा या महानद्यांच्या विस्तीर्ण संगम योगी चांगदेव यांनी 1400 वर्ष तपश्चर्या केलेले ठिकाण पुरातन मंदिर असा रमणीय परिसर आहे. श्री संत मुक्ताबाई संस्थानामध्ये निवासाची व महाप्रसादाची व्यवस्था आहे. दरमहा वद्य एकादशीला 1000 वारकरी वारीला येतात. वार्षिक महायात्रा माघवारी शिवरात्रीस भरते व आषाढीस पालखी सोहळा असतो. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताबाई मंदिरात दररोज मोठ्या संख्येने अनेक भाविक येत असतात. महाशिवरात्रीला तर विदर्भ व मराठवाडा येथून पालख्या येतात. येथे कसे पोहोचाल? जवळचे विमानतळ जळगाव व औरंगाबाद असून जवळचे रेल्वे स्थानक भुसावळ आहे. तसेच रस्त्याने मुक्ताईनगर येथून बसेस उपलब्ध आहेत. भुसावळ येथून आपण खाजगी वाहनाने सुद्धा जाऊ शकतो.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नवरात्रोत्सवानिमित्त जळगाव जिल्ह्यातील आदिशक्तींची मंदिरं याविषयी संगीता चौधरी यांनी दिलेली माहिती ऐकलीत स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात. निवेदन वैदेही नाखरे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. श्रोते हो, कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: आकाशवाणीचे हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. ऐकूया शांता शेळके यांची रचना. आशा भोसले यांच्या स्वरात संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

0: आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलंय. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे.
1: पहाटेच्या भक्तिमय सुरुवातीला असते आराधना, तर शेतकरी बांधवांसाठी कृषी वाणी.

0: सोबतच माहिती, मनोरंजन आणि साहित्याचा खजिना. महिलांचं खुलं आकाश वनिता मंडळ, तर युवकांसाठी युववाणी. सगळेच ऐकतात आकाशवाणी. आकाशवाणी जळगाव.
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 9:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत दागिना सोन्याचा असो व हिऱ्याचा. दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
4: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पूना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पूना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
3: श्रोते हो, आपण सोन्याच्या बांगड्यांचे विविध प्रकार आणि त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती या कार्यक्रम मालिकेत घेत आहोत. आज आपण गोकाक बँगल्स म्हणजे काय, त्यांचं डिझाईन, त्याला लागणारी मजुरी यांची माहिती घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देण्यासाठी पूना गाडगीळ आणि सन्स या सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आमंत्रित केले. मोडक सर, नमस्कार.
5: नमस्कार. गोकाक हे जे गाव आहे तिथून ही कला आली. त्या तिथून या पहिल्यांदा बांगड्या बाजारामध्ये इंट्रोड्यूस झाल्या, त्यामुळे त्याला गोकाक बँगल्स असं म्हणतात किंवा गोकाकची डिझाईन्स म्हणतात. गोकाकच्या डिझाईन मध्ये एक तर गेरू पॉलिश असतं, म्हणजे आपलं जसं एक तांब्याचं तांबडेपणाचं एक पॉलिश असतं किंवा येलो पॉलिश असतं, तर एक गेरू पॉलिश असतं. आणि या बांगड्यांवरती साधारणपणे वेगवेगळ्या नैसर्गिक छटा किंवा चेहऱ्याचे आकार, टेम्पल किंवा आपल्या सांस्कृतिक चिन्हांचे आकार, तर हे त्याच्यावरती एलिव्हेट केले जातात, आयदर एम्बॉस करून किंवा एलिव्हेट करून, आणि त्याला गेरू पॉलिश केलं जातं. ते गोकाक असल्यामुळे गोकाक म्हटलं जातं, पण आता ते कलकत्त्यातही बनतंय, पुण्यातही बनतंय, सगळीकडे बनतंय, पण मूळ त्याचं इंट्रोडक्शन आहे ते गोकाक मधून झालेलं आहे. सेट म्हणाल तर 4 बांगड्या 12-13 ग्रॅम पर्यंत बनतात आणि 25 ग्रॅम पर्यंत एक पाटली बनते, कारण त्यात विविध आकार दाखवताना त्याची क्लॅरिटी येण्याकरता म्हणून. तर साधारणपणे 50 ग्रॅम ते आणि हे साधारणपणे 60 ग्रॅम, तर 100-110 ग्रॅम पर्यंत 2 पाटल्या आणि 4 बांगड्यांचा सेट होतो. फक्त याच्यात काम जास्त असतं, कारण की टेम्पल आणि इतर नैसर्गिक चिन्ह जी आहेत ती इलेव्हेट करायची असतात प्रॉपर, त्यामुळे याची मजुरी साधारणपणे 16%-20% असते. साधारणपणे प्रत्येकच दागिन्यामध्ये जिथे कलाकुसर आहे ना तिथे मजुरी थोडी जास्त असते. तुम्ही गोकाक विचारलं, पण त्याच्या आधी कलकत्ती बांगड्याचे पण एक प्रकार आहे. तिथे रसमलाई मिळते आपल्याला सगळ्यांना माहितीये बंगाली, तर तिथे एक रसरवा कलकत्ती बांगडी म्हणून पण येतं. रसरवा याचा म्हणजे त्यांना विचारलं की रसरवा का म्हणतात, ते म्हणतात रवा मुक्तपणे त्यात वापरलेला असतो फॅब्रिकेट करताना, ती बांगडी निर्माण करताना. तर साधारणपणे इक्वल 4 आकारामध्ये, म्हणजे एक समजा 20 सेंटीमीटरचा डायमीटर असेल पूर्ण, तर दर 5 सेंटीमीटरवर आडव्यामध्ये 3-3 रेघांमध्ये किंवा 2-2 रेघांमध्ये खांबाच्या आकाराचे डिव्हिजन केले असतात आणि त्याच्यामध्ये हे रवा काम केलं जातं, ज्याच्यातून आकार आणि इतर डिझाईन क्रिएट केले जातात. आणि हे बारीक रव्याचं डिझाईन खूप छान दिसतं. बांगडी पाटली दोन्ही साधारणपणे जरा वजनाला जास्त होते, 15 ग्रॅमची बांगडी बनते, पाटली साधारण 20-25 ग्रॅमची बनते, त्यामुळे 60 ग्रॅम आणि 50 ग्रॅम म्हटलं तर 110 ग्रॅम पर्यंत बनतं. याच्यात काम खरं तर जास्त असतं रसरा, पण तरी देखील मजुरी मात्र 14-16% मजुरी पर्यंत या बांगड्या बनतात आणि खूप छान ग्लॉस त्याचा असतो, चमक चांगली दिसते आणि हे जरा आता पॉप्युलर होत चाललंय रसरवा बांगडी.
3: बरोबर. आणि तुम्ही मागेही सांगितलं होतं तसं या पण बांगड्या बनवायला वेळ लागत असेल.
5: कुठली बांगडी म्हणाल ना तुम्ही, तर खियाची बांगडी, पैलू पाटली किंवा होडी बांगडी, या जरा तुम्ही ऑर्डर दिल्यापासून 4-6 दिवसात बनवू शकता. पण या बाकीच्या सगळ्या बांगड्या जर खरोखर चांगल्या कलाकाराकडून करून घ्यायच्या असतील, चांगल्या कारागिरांकडून करून घ्यायच्या असतील, तर 3-4 आठवड्याचा वेळ द्यायला पाहिजे. खूप घाईत असाल तर 2 आठवड्यात पण आपण बनवून मागू शकतो, पण तुम्हाला जर व्यवस्थित बनवून हवे असेल तर 3-4 आठवड्याचा वेळ देणं.
3: म्हणजे एवढं महत्वाचा आणि प्रेशस दागिना आपण बनवतोय तर त्याच्यासाठी तेवढा वेळही द्यायला पाहिजे.
5: नक्कीच.
3: मोडक साहेब, गोकाक बांगड्या, कलकत्ती बांगड्या, बंगाली डिझाईन्सच्या बांगड्या, या सगळ्या बांगड्यांचे प्रकार कसे आहेत, त्यांचं

0: सौंदर्य, वैशिष्ट्य, त्यांची सविस्तर आणि इंटरेस्टिंग अशी माहिती आज आपण आम्हाला दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्याचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. चित्रगंगा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला कोई मिल गया या चित्रपटात लगीत गायक कलाकार तेज.

कोई मिल गया या चित्रपटातलं गीत आपण ऐकत आहात. गायक कलाकार ताज आणि सहकारी रचना अब्राहम अश्क यांची, संगीतकार राजेश रोशना.

विश्वात्मा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, गायक कलाकार साधना सरगम, गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार विजू शाह. चित्रगंगा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर चित्रपट गुप्त, गायक कलाकार अलका याज्ञिक आणि कुमार सानू, रचना आनंद बक्षी यांची, संगीतकार विजू शाह.

कसूर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार अलका याज्ञिक आणि उदित नारायण, रचना समीर यांची, संगीतकार नदीम श्रवण. चित्रगंगा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. यानंतर खाकी चित्रपटातलं गीत, गायक कलाकार अर्णब मुखर्जी आणि श्रेया घोषाल, रचना समीर यांची, संगीतकार राम संपत.

कभी हाँ कभी ना या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार कुमार सानू, रचना मजरूह यांची, संगीतकार जतीन ललित. चित्रगंगा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर साजन चित्रपटातलं गीत, गायक कलाकार SP बालसुब्रमण्यम, रचना समीर यांची, संगीतकार नदीम श्रवण.

सातवा आसमान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार लता मंगेशकर आणि उदित नारायण, रचना सूरज सानिम यांची, संगीतकार राम लक्ष्मण.

कुर्बान या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, गायक कलाकार सोनू निगम, श्रेया घोषाल आणि सलीम मर्चंट. गीत निरंजन अयंगर यांचं होतं, संगीतकार सलीम सुलेमान. आणि याबरोबरच आजचा चित्रगंगा हा कार्यक्रम संपला. कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 10:50 होत आहेत. जितेंद्र घोडके सराफ हा प्रायोजित कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेलं आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे

0: यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो म्हणूनच याचं पवित्र टिकून आहे.
1: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
0: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानंत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी यासाठीच आहे.
1: पण मग दादा, ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
0: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
0: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
0: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
0: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
0: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता. म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा, या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर. पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली, कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता. आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह. या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर आला

0: आडवा, अक्षय तृतीया, कुरुपुषामृत, दसरा हे साडेतीन मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत, पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केला तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा,
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना एक लाईन, दोन लाईन, तीन लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी. त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण युपीआय किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके,
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर,
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो,
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट,
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती. हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर,
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा,
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे,
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: जितेंद्र घोडके सराफ हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 11 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मात्र मावळत नाही, त्या साक्षात स्वर सरस्वती म्हणजेच भारतरत्न लता मंगेशकर. 7 दशकाहून अधिक काळ त्यांनी आपल्या दैवी सुरांनी संपूर्ण जगावर राज्य केलं. त्यांच्या आवाजातली शुद्धता आणि पवित्रता म्हणजे निसर्गाचा चमत्कारच आहे. 1972 मध्ये आलेल्या परिचय चित्रपटातील गीतासाठी दीदींना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चला, दीदींच्या या अलौकिक स्वरांना नमन करत कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करूया.

दिदींच्या सुरांना वंदन केल्यानंतर वळूयात संगीत विश्वातील एका अशा आवाजाकडं ज्यांच्या स्वरात अथांग ऊर्जा, नजाकत आणि कमालीची लवचिकता आहे. त्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या आशाताई. रोमॅंटिक गीतापासून ते भावपूर्ण गझल आणि उडत्या चालींच्या गीतांपर्यंत आशाताईंनी प्रत्येक गीतात जीव ओतला. 1981 प्रदर्शित झालेल्या उमराव जान चित्रपटातलं गझलेसाठी आशाताईंना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. ऐकूया, दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए.

श्रोते हो, काळ बदलला आणि 80-90 दशकात एका अशा आवाजानं बॉलिवूडमध्ये प्रवेश केला ज्याच्याकडं शास्त्रीय संगीताची भक्कम जोड आणि आवाजात एक वेगळीच भव्यता होती. त्या म्हणजे कविता कृष्णमूर्ती. संत गीतापासून ते अगदी हाय एनर्जीपर्यंत कविताजींनी आपली हुकमी पकड दाखवून दिली. 1996 खामोशी द म्युझिकल या चित्रपटातील एका उत्साही आणि आनंदी गीतासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम पार्श्वगायिका पुरस्कार मिळाला. ऐकूया आज मैं ऊपर.

श्रोते हो, कविता जिंच्या या बुलंद आणि उत्साही सुरांनी आपल्या मनाचा ताबा घेतलाच आहे, पण 90च्या दशकाचा सुवर्णकाळ हा एका दुसऱ्या मधाळ स्वरांशिवाय अगदीच अपूर्ण आहे. 90च्या दशकातल्या प्रत्येक तरुण तरुणीच्या हृदयाची धडकण बनून एक रेशमी मऊ आणि सुश्राव्य आवाज घरोघरी पोहोचला. तो आवाज म्हणजे अलका याज्ञिक. श्रोते हो, तेव्हाचा काळ असा होता की चित्रपट कोणताही असो, अलकाजींचं एक गीत त्यात असायलाच हवं. कॉलेजमधलं पहिलं प्रेम असो, विरहाची वेदना असो की सणासुदीचा आनंद, अलकाजींच्या स्वरानं प्रेमाची एक नवी भाषा आपल्याला ऐकवली. 1998 कुछ कुछ होता है हा चित्रपट आला तेव्हा या चित्रपटाच्या शीर्षक गीतानं संपूर्ण जगाला वेड लावलं होतं. जतीन ललित यांचं संगीत आणि अलकाजींच्या मखमली आवाजातलं हे गीत. या गीतासाठी अलकाजींना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. ऐकूया मनाच्या कोपऱ्यात कुछ कुछ होता हे सांगणारं हे सुरेखचं गीत.

श्रोते हो, आता वळूयात आजच्या आधुनिक काळातील सर्वात प्रतिभावान आणि मधुर आवाजाकडं, ज्यांनी वयाच्या 26व्या वर्षातच संगीत सृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं, त्या म्हणजे श्रेया घोषाल। गीतातील छोट्या छोट्या हरकती त्या इतक्या सहजतेने घेतात की ऐकणारा थक्क होतो। 2002 संजय लीला भंसाली यांच्या देवदास चित्रपटातून श्रेयानं पदार्पण केलं आणि पहिल्याच गीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअरचा पुरस्कार हे दोनही पुरस्कार मिळाले। मग ऐकायचं हे अवॉर्ड विनिंग गीत।

श्रोते हो, साक्षात स्वरमाऊली लता दीदींच्या दैवी सुरांपासून सुरू झालेला हा सांगीतिक प्रवास आशाताईंच्या अथांग ऊर्जा, कविताजींच्या बुलंद आवाज आणि अलकाजींच्या रेशमी स्वरांमधून प्रवास करत आज श्रेयाजींच्या मधाळ स्वरापर्यंत येऊन पोहोचला आहे. काळ बदलला, संगीताचं तंत्रज्ञान बदललं, पण या स्वरशक्तींच्या आवाजानं आपल्या आयुष्यात आणलेला निखळ आनंद

मात्र कधीच बदलला नाही. नवरात्रीच्या या पवित्र दिवसांमध्ये आदिशक्तींच्या विविध रूपांची पूजा करताना या गायिकांच्या रूपानं आपल्याला लाभलेल्या सरस्वतींची स्वरांजली तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. वाईटावर चांगल्याचा विजय आणि अंधारावर प्रकाशाकडे नेणारा हा नवरात्र उत्सव तुमच्या आयुष्यात सुरांचं, आरोग्याचं आणि आनंदाचं नवनवीन रंग घेऊन येऊ ही सदिच्छा व्यक्त करत मी रेणुका आता आपली अनुमती घेते. नमस्कार, पुन्हा भेट नवीन विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा जळगाव आकाशवाणी केंद्र. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद बिस्मिल्ला खान यांचं शहनाई वादन आपण ऐकणार आहात. ऐकूया राग शंकरा.

0: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना।
4: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी।
3: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
5: किंवा संपर्क करा 8600 20 21 21।
6: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज उस्ताद बिस्मिल्ला खान यांचं शहनाई वादन आपण ऐकलं।

300° 5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजतायत. आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आता सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला भगिनींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

0: श्रोते हो, देवीच्या नऊ रूपातून आपण शक्ती, ध्येय, करुणा आणि आत्मविश्वासाची प्रेरणा घेतो. पण या गुणांचं खरं दर्शन घडतं ते आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरं जाताना. संघर्षाला घाबरून न जाता त्यातून शिकत आणि स्वतःची नवी ओळख घडवत पुढे जाण्याचा प्रवास म्हणजेच सक्षमीकरण. तर आज आपण नवरात्रीच्या निमित्ताने ऐकूया संघर्ष ते सक्षमीकरण, ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आपल्या आयुष्यातला तारुण्याचा टप्पा हा ऊर्जेने, उत्साहाने भरलेला असतो. या काळामध्ये घेतलेला एखादा निर्णय हा आयुष्याला एक मोठं वळण देणारा ठरू शकतो. हा निर्णय कधी आपल्या करिअरच्या बाबतीत असू शकतो किंवा कधी आपलं वैयक्तिक आयुष्य घडवण्यासाठी सुद्धा असू शकतो. आपण एखादा निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय शेवटपर्यंत निभावणं ही सुद्धा स्वतःची जबाबदारी मानून अनेक मंडळी पुढे कार्य करत राहतात आणि आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहताना दिसतात. आज आपण आमंत्रित केलं आहे ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांना. नमस्कार.
2: नमस्कार.
1: BA LLB आणि डिप्लोमा इन सायबर लॉ हे त्यांचं शिक्षण आहे. 2011 पासून त्या वकिली व्यवसायात आहेत आणि मुख्यतः कोर्टामध्ये फौजदारी खटले त्या चालवतात. जिल्हा विधीसेवा प्राधिकरण ठाणे इथे त्या पॅनलवरती विधिज्ञ म्हणून कार्यरत आहेत. अनेक वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी त्या जोडलेल्या आहेत. महिलांचे प्रश्न, लहान मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या कार्यरत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या आज डोंबिवलीमध्ये सुपरिचित असं हे व्यक्तिमत्व आहे. तृप्तीताई, तुम्ही वकिलीकडे जे वळलात ते वयाच्या 40 नंतर मला वाटतं ना?
2: वयाच्या 45 वय झाल्यानंतर जे माझं अर्धवट राहिलेलं शिक्षण होतं, म्हणजे लग्नाच्या पूर्वी फर्स्ट इयर LLB झालं होतं.
1: हा.
2: सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं होतं आणि नंतर माझं लव्ह मॅरेज झाल्यामुळे ते थोडंसं मागे राहिलं, करता आलं नाही तेव्हा पूर्ण. पण लग्नानंतर मग मात्र ते मी पूर्ण केले. एक जवळजवळ 18 वर्षाच्या गॅप नंतर मी पूर्ण केलं, कारण की मुलगा होता लहान. तो 12वी झाल्यानंतर मग असं वाटायला लागलं की आता चला एक महत्वाचा टप्पा त्यांनी पार केलेला आहे, तर आता आपला विचार करूया. आणि मग शिक्षणाला सुरुवात केली.
1: वयाच्या 25व्या वर्षी तुमचं लग्न झालं.
2: बरोबर.
1: आणि ते सुद्धा तुमचं, तुम्ही माहेरच्या गुजराती आहात.
2: बरोबर.
1: आणि पुढे मराठी घरामध्ये आलात. तर हा मला वाटतं पहिला संघर्षाचा टप्पा होता का आयुष्यातला?
2: हो, अगदी खूप म्हणजे संघर्षमय ती गोष्ट झाली आमच्यासाठी. कारण की मी गुजराती, म्हणजे आम्ही वैष्णव फॅमिली आणि त्यांचं आगरी, म्हणजे महाराष्ट्रीयन आगरी कोळी जे असतात, तर आगरी समाजात हे आहे. त्याच्यामुळे सगळ्या संस्कृतीमधला खूप मोठा फरक आहे.

0: आणि जेव्हा घरात हे सांगितलं त्यानंतर घरामध्ये नॅचरली विरोध झाला खूप. हेच सगळं कंपॅरिझन सुरू झाल्या की संस्कृती अशी, त्यांची आपली वेगळी, खाणं पिणं वेगळं, राहणीमान आपलं खूप वेगळं आहे. पण थोडस पटवण्याचा प्रयत्न केला घरच्यांना की जरी, आणि शिक्षणाचा पण म्हणजे डिफरन्स खूप होता. आमच्या घरामध्ये सगळे हायली एज्युकेटेड होते. माझे वडील स्वतः हेड ऑफ द डिपार्टमेंट होते पॉलिटिकल सायन्सचे, आणि बहीण एमए बीएड, भाऊ सीएचं इंटर्न्स वगैरे करत होता. छोटी बहीण सुद्धा आता वकील आहे आणि मी पण वकिलीचं शिक्षण घेत होती. त्याच्यामुळे सगळ्यांचा विरोध होता.
1: पण तुमच्या मिस्टरांचं शिक्षण,
0: त्यांचं 10वीचं आहे शिक्षण, परंतु ते जे काही शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे ते घोलवड जवळच्या बोर्डी इथे हॉस्टेलमध्ये राहून शिकलेले आहेत. तर तिथलं जे हॉस्टेल्स होते तर तिथलं शिक्षण आणि वागणूक इतकी म्हणजे वेगळी होती की हा जेव्हा मला भेटला प्रथम संतोष, तेव्हा असं आगरी आहे याची जाणीव फारशी झाली नाही. मी तसं ओळखलं होतं की आगरी आहे, परंतु त्याच्या बोलण्यामध्ये किंवा त्याच्या वागण्यामध्ये असं आगरी पण खूप कमी होतं. म्हणजे अग्रेसिव्ह आगरी जे आहे तशा पद्धतीचा होता तो, पण ते सारखं सारखं तसं छोट्या छोट्या गोष्टीत अग्रेसिव्ह नसायचा. तर तो त्याचा स्वभाव आवडला.
1: तुम्हाला कुठे भेटले, कसं काय ठरलं?
0: माझं जे माहेरचं घर होतं तिथून स्टेशनकडे जाण्याचा जो रस्ता होता तिथे त्यांचं आणि त्यांच्या मित्राचं पार्टनरशिपमध्ये एक इस्टेट एजन्सी होती. आणि तेव्हा डोंबिवली नवीन डेव्हलप होत होतं राजाजी रोडला, तर तिथे नवीन नवीन बिल्डिंग्स ज्या होत होत्या तिथे लोकांना जागा ब्लॉक्स किंवा पूर्वी असे इस्टेट एजंट मार्फत असे दाखवायचे असायचे. तर हा असा दाखवण्यासाठी आमच्या दारावरून बरेच वेळा जायचा, तेव्हा त्यांनी मला पाहिलं होतं. आणि इस्टेट एजन्सीमध्ये जे त्यांचे पार्टनर होते ते पण आमच्या ओळखीचेच होते. कारण ते आमच्याकडे, आम्ही लहान असल्यापासून दूध द्यायला यायचे आमच्याकडे, त्याच्यामुळे ते परिचयाचे होते. आणि त्यांनी माझी सगळी माहिती त्यांना, माझ्या यजमानांना दिलेली होती, त्याच्यामुळे माझ्याबद्दलची सगळी माहिती होतीच. आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे जे पूर्वी असं मैत्री करायच्या उद्देशाने ओळख वाढवायला यायचं तसा प्रकार न करता त्यांनी मला 1987 मध्ये सरळ लग्नाचीच मागणी घातली.
1: अच्छा, बर.
0: आणि तेव्हा मी म्हणजे ग्रॅज्युएशन करून पहिल्या वर्ष पास केलेलं होतं लॉचं आणि सेकंड इयर जस्ट सुरू झालेलं होतं.
1: पण म्हणजे हे तरुण वयातलं फक्त आकर्षण म्हणायचं की कसं?
0: तसं बघायला गेलं तर मी जेव्हा म्हणजे कॉलेज लाईफ करत असताना अनेक मैत्रिणींचे किंवा कॉलेजमध्ये असतानाच असे अफेअर्स किंवा त्यानंतर लवकर लग्न झालेल्या माझ्या मैत्रिणींचे आयुष्य बघितले, तर तेव्हा एक जाणवलं की घाईघाईमध्ये निर्णय घेऊन ज्यांनी लग्न केलेत ते नंतर पस्तावलेत बरेच लोक. तर असं आपल्या बाबतीत घडू नये म्हणून मी फार विचारपूर्वक त्याला सुरुवातीला होकार दिला नाही. मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं की आपण वेगवेगळ्या जातीचे लोक आहोत तर आमच्या घरातून परवानगी मुळीच मिळणार नाही, त्याच्यामुळे लग्नाचा विचार मी करू शकत नाही आणि माझं शिक्षण अर्धवट आहे, मला शिक्षण पूर्ण करायचं आहे. त्याच्यामुळे मी त्याला सुरुवातीला नकारच दिला होता, पण तरी त्यांनी म्हणजे चिकाटी सोडली नाही की नाही तुझा होकार येईपर्यंत मी वाट पाहणार आणि जर सारखा काही ना काही चांगलं पटवून देण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे त्याचं एक वाक्य मला अजूनही आठवतं, त्यांनी तेव्हा बोललं होतं आणि तो मला विचार करायला लावणारा होतं की हाताची पाची बोटं सारखी नसतात, तशी सगळ्या समाजातली माणसं एकसारखी नसतात, त्याच्यामुळे असं काही होणार नाही याची मी तुला गॅरंटी देतो. त्यानंतर थोडासा मी एक पॉझिटिव्ह त्याच्याबद्दल विचार करत गेली.
1: प्रत्येक समाजामध्ये बरी वाईट माणसं असतात, हे त्यांनी वेगवेगळे असतात,
0: हे त्यांनी पटवून दिलं आणि ते मलाही पटलं की हे खरं आहे की सगळ्या समाजात म्हणजे दोन बायका करणं किंवा इतर संबंध असणे, विवाह बाह्य हे प्रकार आपण अनेक वेळा बघितलेले आहेत की ते फक्त एका समाजापुरते मर्यादित नाही. तर ही विचारसरणी त्यांनी माझी बदलण्यात खूप मोठा वाटा आहे त्याचा, त्या वाक्याचा. आणि त्यानंतर मी
1: खात्री दिली की हो मी मात्र तुझ्या बरोबरच राहीन,
0: हो असं काही होणार नाही आपल्यामध्ये, असं त्यांनी तेव्हा अगदी खात्री दिली होती. आणि तरी पण म्हणजे अशा आपण अशा यांना भूलथापांना मी म्हटलं पटकन काही बळी पडले नाही आणि मी त्यानंतर ठरवलं की ठीक आहे, म्हटलं थोडासा मी आता पॉझिटिव्हली विचार करते आहे तर मला आधी तुझ्या घरी ने, तुझ्या घरच्यांना तू सांगितलंयस का हे सगळं विचारलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं हो माझ्या घरी मी सांगितलं आहे. आणि थोडा विरोध तिथेही सुरू झाला होता हळूहळू, कारण की तिकडे जास्त शिकलेले कोणी नव्हते आणि 87-88 काळ म्हणजे 87-88 काळामध्ये आगरी समाजामध्ये महिला एवढ्या कोणी शिकलेल्या नव्हत्या. आणि हे थोडीशी डोंबिवलीच्याच लगत ही गावं आहेत तिथे राहत होता, कारण तिथे अजून डेव्हलपमेंट नव्हतं, म्हणजे कच्चे रस्ते होते. मला सुद्धा फार काळ गेला हे सगळं ऍडजस्ट होण्यासाठी. अगदी कच्चे रस्ते, मातीचे रस्ते, संध्याकाळी 6 नंतर कुठलीही महिला बाहेर पडत नव्हती, म्हणजे गाव सोडून बाहेर जाणं अगदी घरचे लोक कोणी असले तरच, त्यावेळेस व्हीकल्स नसायचे आपले, त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेत महिलांचं तर फिरणं बंदच होतं. आणि कच्चे रस्ते, पावसामध्ये फार त्रास व्हायचा की चिखल व्हायचा.

0: पूर्ण
1: ही साधारण किती सालची गोष्ट?
0: ही 88-89-90 या दरम्यानची गोष्ट आहे की ग्रामपंचायत होते आमचे आणि कॉर्पोरेशन मधून बाहेर निघून, म्हणजे न कॉर्पोरेशन नाही ग्रामपंचायत अशा अवस्थेत ती गावं होती.
1: बरं, तुमच्या सासरी तुम्हाला कशा प्रकारचं वातावरण मिळालं?
0: म्हणजे सासरी सुरुवातीला म्हणजे जसं वी कॅन अंडरस्टँड की हा विरोध होता त्यांचाही, थोडस जाऊबाईंना असं वाटलं की ती शिकलेली आहे तर ती बाहेर नोकरी करायला जाईल आणि मला घरातली कामं सगळी करावी लागेल. तर या सगळ्या त्यांच्या ज्या काही म्हणजे मनात शंका होत्या त्या सगळ्या मी खोडून काढल्या सुरुवातीला, की मी सुद्धा त्यांच्याप्रमाणे काम करायला शिकली. म्हणजे जे त्यांची शेती होती त्यांनी मला कधी कंपल्शन केलं नाही की शेतात चल, पण मला ते जेवण वगैरे कधी घेऊन जायची, चहा घेऊन शेतावर जायची, तेव्हा मला ते बघून फार इंटरेस्टिंग वाटलं की अरे हे कसे काय चिखलात काम करतात. तर मी तेव्हा स्वतःहून इच्छा दाखवली की मी पण काम करू का, तर तेव्हा सगळे बोलले होते तुला जमणार नाही, पण मी म्हणलं ट्राय करू द्या. आणि मग हळूहळू शेताची कामं शिकली मी करायला, म्हणजे लावणी करणं, कापणी करणं, डोक्यावर म्हणजे मोठे मोठे भारे सुद्धा मी वाहून नेलेले आहेत. म्हणजे भात शेतीच आहे तर त्या भाताचे,
1: पण असं करून सगळ्या घरातल्यांचं मन जिंकता आलं की
0: हो जिंकता आलं. थोडस त्यांच्या जेवणाच्या पद्धती वेगळ्या होत्या, त्याच्यात तांदळाच्या भाकरी चुलीवर जेवण बनवणं हे सगळं जमत नव्हतं, मग ती भांडी घासणं जमत नव्हतं. सुरुवातीला थोडस होत होतं की सासू आणि जाऊ ही भांडी अशी कशी घासते, पण अशा वेळेस माझ्या नवऱ्याने माझी खूप बाजू घेतली आणि दॅट वॉज द स्ट्रॉंगेस्ट पिरियड की जेव्हा मी अशा परिस्थितीतून जात होती की मला थोडं संघर्ष करावा लागत होता. आणि नवरा कामावर आल्यानंतर मग सासूबाई तिला दाखवायच्या की हे बघ कसं घासते तुझी बायको भांडी चुलीवरची, काळ तसंच राहायचं. तर माझ्या नवऱ्याने छान उत्तर देत गेला की ठीक आहे मग ती भांडी माझ्यासाठी ठेवत जा, मी कामावर आल्यावर घासून घेत जाईन, तिला सवय नाही अशा भांडी घासण्याची. तर ते एक मला खूप मोठा मॉरल सपोर्ट मिळाला. तर तसं थोडासा नवऱ्याचा मॉरल सपोर्ट खूप मिळाला. इवन काही कामं जमत नव्हती कारण आम्ही शहरामध्ये राहिलेलो, ब्लॉक सिस्टम मध्ये राहिलेलो, त्याच्यामुळे काही पद्धती जमत नव्हत्या, पण प्रत्येक वेळेस नवऱ्याने साथ दिली की थोडंफार ऍडजस्ट करत जा, थोडेफार ऍडजस्ट करत जा, असं सतत बोलायचा आणि त्यांनी सपोर्ट खूप दिलेला आहे.
1: वर्षभरातच लगेच तुम्ही दोघं आई बाबाही झालात.
0: हो अगदी खरं आहे, लग्नानंतर लगेचच म्हणजे एका महिन्यातच म्हणजे मी प्रेग्नंट आहे हे कळालं. आणि तेव्हा मला एवढ्या लवकर मूल नको होतं, पण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी समजावून सांगितलं की पहिले अबॉर्ट करू नका कारण बरेच कॉम्प्लिकेशन्स नंतर होतात, नंतर मुलं होत नाही किंवा अशा शक्यता वाढतात. तर आणि जेव्हा ही बातमी घरी कळली माझ्या माहेरी, कारण मला हे लग्न घर सोडून करावं लागलं होतं, आम्ही रजिस्टर मॅरेज केलं आधी ठाण्याला, मी लगेच त्याच्या घरी गेली नव्हती, कोणाला माहितं नव्हतं आम्ही रजिस्टर लग्न केलं ते, मी माझ्या घरी तो त्याच्या घरी. मी 89 मध्ये लग्न केलं रजिस्टर मॅरेज आणि त्याच्यानंतर माझ्या घरातून माझ्या लग्नाच्या बोलणी सुरू झाल्या. मग त्याच्यानंतर आम्हाला हे स्टेप घ्यावं लागलं की मग आता आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं आहे, पण रजिस्टर मॅरेज केलं हे कळवलं नव्हतं. फक्त ज्या दिवशी घर सोडून गेली त्या दिवशी रजिस्टर मॅरेज केल्याचं सर्टिफिकेटची झेरॉक्स आणि एक चिठ्ठी वडिलांसाठी लिहून माझ्या मैत्रिणी कर्वे पाठवून दिली होती. आणि मग त्याचं रिटर्न उत्तर माझ्या वडिलांनी दिलं होतं की म्हणजे तुझ्या मनाने तू केलंस आणि मला थोडीशी कल्पना होती की तू असं काहीतरी स्टेप उचलशील कारण तू आता LLB करत होतीस, थोडं कायद्याचं तुला ज्ञान होतं, त्याच्यामुळे तू रजिस्टर्ड मॅरेज करशील असं मला थोडी शंका होती, पण ते फार लवकर तू केलं असं वडिलांनी चिठ्ठीत लिहिलं होतं की मी काही पोलीस केस करणार नाही, तुम्ही संज्ञान आहात आणि तू खूप विचारांती हा निर्णय घेतला असेल हे मला कल्पना आहे. तर पुढे म्हणजे चांगले सल्ले म्हणजे त्या चिठ्ठीमध्ये दिले होते माझ्या वडिलांनी की आता तू त्या घरात आहेस तर आपले संस्कार जपून ठेव. म्हणजे त्यांना माहिती होतं की हे आगरी समाज दारूचं प्रमाण असं दारू पिणं वगैरे, तर हे सगळ्यामध्ये जर तुझा नवरा पडला तर त्याला सुधारण्याची तुझ्यामध्ये हिंमत असली पाहिजे. हे सगळं खूप महत्वाचं होतं माझ्यासाठी की तोही एक मॉरल सपोर्ट, जरी माझं लग्न मनाविरुद्ध त्यांच्या केलं मी तरी पण हा माझ्या आई वडिलांचा चांगला सल्ला होता माझ्यासाठी.
1: हाही टप्पा तुमच्या आयुष्यामध्ये आला की मुलगा झाला, जरा सगळं सुस्थिर होत आहे असं वाटतंय, तेवढ्यात व्यसनाचं प्रमाण सुद्धा
0: हो कारण की काही वर्षानंतर मिस्टरांची कंपनी बंद झाली आणि कंपनी बंद झाल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी प्रयत्न केले पुन्हा नोकरी करण्यासाठी, पण त्या काळात आपल्या फार नोकरीचे एवढे द्वारं खुलली नव्हती, तर त्याच्यानंतर थोडे ते व्यसनाच्या आहारी वगैरे गेले. तो पिरियड फार एक कठीण गेला माझ्यासाठी. कारण त्यावेळेस जरी मी शिक्षण घेतलेलं असलं तरी मी कधी घराबाहेर पडली नव्हती,
1: कमावत नव्हतात काही,
0: कमवत नव्हते, आणि जे काही बँक बॅलन्स होतं ते सगळं हळूहळू नील झालं, कर्ज झालं थोडंफार. पण त्या परिस्थितीत एकदा अचानक फार त्यांना म्हणजे मोठा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला, बरेच दिवस आयसीयू मध्ये राहिले.

0: त्यावेळेस मला माझी माणसं कोण वगैरे खरी ओळख झाली की सासरच्या माणसांनी पण जरा हातवरती केले, म्हणजे जिथे आर्थिक प्रश्न आला तिथे बरेच जणांनी हातवरती केले, तेव्हा खरी किंमत सगळ्यांची कळली. आणि जरी मी घर सोडून लग्न केलं, माझ्या माहेरच्या लोकांच्या मर्जीविरुद्ध लग्न केलं, तरी माझं माहेर माझ्या पाठीशी ठाम उभं होतं. त्यांनी आर्थिक आणि मानसिक बळ मला खूप दिलं.
1: अच्छा.
0: एक दिवस असा आला होता की मी लिटरली माझे मिस्टर घरी म्हणजे आयसीयू मध्येच होते, डॉक्टरांनी सांगून टाकलं होतं 24 तासाची गॅरंटी, आणि सासरची मंडळी पण काय फारशी इंटरेस्टेड दिसली नाही की त्याला अजून काहीतरी ट्रीटमेंट
1: वाचवण्यासाठी.
0: मग मी घरी आली तर मला अगदी असा इतकी रडत होती, एकटीच दरवाजा लावून खूप रडले, आणि त्यावेळेस अगदी मी ओढणी काढली आणि पंख्याला टांगून घ्यायच्या प्रयत्नात होते.
1: अरे बापरे.
0: पण लहान मुलाचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता, मुलगा माझा लहान होता त्यावेळेस. आणि त्याच वेळेस माझ्या बहिणीचा मला फोन आला, लहान बहिणीचा. आणि मग मी उचलू शकत नव्हते, कारण की इतकं मला रडू येत होतं की मी बोलू काय. पण मग शेवटी इतकी ते सतत फोन करत होते, आणि त्या काळात साधे फोन होते. मग कसा बसा उचलला आणि मग माझा आवाज ऐकून ती समजली की काहीतरी आहे, परिस्थिती वाईट. मग मी तिला जेव्हा सांगितलं तेव्हा तिने मला खूप मोठा धीर दिला की तू पैशांची अजिबात काळजी करू नको. पण त्यावेळेस मला वाईट यासाठी वाटत, मी त्यासाठी माहेरी कळवलं नव्हतं, कारण माझे पप्पा पॅरलाइज्ड होते आणि ही वॉज टोटली बेड रिडन, आणि त्यांच्या पेन्शनवर आमचं तिथे घर चालत होतं.
1: म्हणजे वडिलांकडे पण वैद्यकीय अडचण होती.
0: पण अशा परिस्थितीत माझ्या बहिणीने दुसऱ्या दिवशी भावाला पैसे घेऊन पाठवलं, मोठ्या बहिणीला कळवलं, मोठ्या बहिणीचे मिस्टर सुद्धा जशी व्यवस्था होईल तशी पैसे घेऊन ते लगेचच ट्रेननी आले. त्यावेळेस तर एवढे फार वाहनाचे हे नव्हतं, ट्रेनच एक माध्यम होतं. ते आल्यानंतर खूप मोठा दिलासा झाला. आणि जेव्हा हॉस्पिटलला सिटी स्कॅन करणं किंवा वेगवेगळे टेस्ट करणं, त्यापुरते सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. कारण मी त्यावेळेस जॉब करत होते पण फक्त 2500 पगार होता मला तेव्हा.
1: अच्छा.
0: त्याच्यात काही होऊ शकत नव्हतं आणि आयसीयूचा रोजचा खर्च होता. पण त्या काळात माझे बरेच असे जे सामाजिक कार्य करणारे हितचिंतक होते, त्यांनी येऊन येऊन म्हणजे बघायला यायचे, पण त्यांच्या खिशामध्ये पाकिट काढून जेवढे पैसे होते ते देत गेले सगळे. आणि मी ते सगळं लिहून ठेवत होते, कारण मला माहिती की आज ज्यांनी मला अशा काळात मदत केली आहे त्यांचे उपकार मला विसरून चालणार नाही. तर ते मी लिहून ठेवत होते की पुढे कधी आमची परिस्थिती सुधारली तर सगळ्यांचं मी देणं परत करणार. पण कोणीही घेतले नाही परत आजपर्यंत.
1: पण मग त्याच्यात ना तुमच्या यजमानांचा जीव
0: वाचला. म्हणजे मला खूप ठाम विश्वास होता. डॉक्टरांनी मला न बोलवलं तर डॉक्टरांना असं वाटलं की बायको आहे, आणि ते थोडेसे आगरी समाजातल्या बायका कमी शिकलेल्या, त्याच्यामुळे त्यांनी माझ्याबद्दल पण असाच अंदाज लावला की हिला सांगितलं तर ही तुटून जाईल अगदी, म्हणजे शी विल ब्रेकअप. म्हणून त्यांनी माझ्या दीरांना सांगितलं, तर दीरांनी मला न सांगता सगळ्या नातेवाईकांना फोन केले की आता लास्ट स्टेजला आहे वगैरे. तर मला कळत नव्हतं, हॉस्पिटलला सगळे येऊन येऊन म्हणजे माझ्या सासूला मिठी मारून रडायला लागले, दीरांना जाऊन भेटून रडत होते.
1: पण हे जे त्यांचं आजारपण आलं होतं ते व्यसनाधीनतेमुळे आलं होतं की कसं होतं?
0: हो, त्याच्यामुळेच होतं थोडंसं. आणि त्यांनी ते म्हणजे बंद केलं अचानक, ते विड्रॉल सिम्पटम्स जे आपण म्हणतो तर त्या याच्यातून ते गेले होते, आणि त्याच्यामुळे त्यांना ते आयसीयू मध्ये भरती करावं लागलं होतं.
1: त्यातूनही ते बाहेर आले आणि पण मग पुढचं सगळं सुरळीत होतं की कसं झालं मग?
0: हो, थोडासा म्हणजे त्यानंतर जी आमची आर्थिक घडी बिघडलेली होती ती थोडीशी बसायला वेळ गेला. पण त्यानंतर मिस्टरांनाही कळून चुकलं की व्यसनांच्या मागे लागून काही होणार नाही, आपल्यालाच काहीतरी प्रयत्न करावे लागणार आहे. त्याच्यातून धडा शिकले ते, आणि मग त्याच्यानंतर आमचं सगळं छान सुरळीत सुरू झालं. आणि माझा जो जॉब होता तो कंटिन्यू केला. म्हणजे मला फार तो त्रास होता प्रवासाचा की मला इथे मुंबई सारख्या ठिकाणी फोर्ट सारख्या एरियामध्ये मी जॉब करत होती.
1: अच्छा.
0: आणि तोही अचानक मिळालेला जॉब होता, टेम्पररी होता, 8 दिवसासाठी मला बोलवलं होतं आणि म्हणून मी ऍक्सेप्ट केलं. पण त्या ऑफिसमध्ये अशी परिस्थिती निर्माण होत गेली का मग मला तिथे त्यांनी कंटिन्यू करायला सांगितलं.
1: आणि मग पुढे वकिलीकडे कधी वळलात?
0: हे जे प्रवास मी करत होते डोंबिवली ते CST म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनसला येऊन पुढे मग नंतर आमचं ऑफिस नरिमान पॉइंटला शिफ्ट झालं, मग तिथून पुढे परत बसचा प्रवास. तर या प्रवासादरम्यान मी बघत होते की ट्रेनमध्ये असं गप्पा ऐकत बसणं किंवा एकमेकांची तोंड बघत बसणं, त्याच्यापेक्षा मी असं विचार केला की का नाही माझं लीगल जे बाकी राहिलेलं आहे तो अभ्यास पूर्ण करावा. तर हळूहळू मी ती पुस्तकं सोबत घेऊन जायला लागली आणि ती वाचायला सुरुवात केली. आणि तिथे कुठेतरी कॉन्फिडन्स येत होता मला की आय कॅन डू इट, की मी एक्झाम देऊ शकते. आणि तसं सतत माझ्या मिस्टरांचा प्रयत्न होता. ते मला सारखे सांगायचे की तुझं लॉचं शिक्षण पूर्ण कर पूर्ण कर, पण मुलाचं शिक्षण चालू होतं म्हणून तो एक त्याचा 12वीचा टप्पा गाठल्यानंतर मग मी तो निर्णय घेतला की चल आता करू शकते मी.
1: अच्छा.
0: आणि मग असं मी ठरवलं होतं की सगळे पेपर्स एकदम देऊन मी काही पास होणार नाही, कारण की अभ्यासाला वेळच मिळत नव्हता. घरातलं करायचं, ऑफिसचं आमचं एक टायमिंग काही ठरलेलं नसायचं. मग ट्रेनमध्ये जाता येता अभ्यास करायची, बसमध्ये काही

0: दहा मिनिटं मिळाली तो एक अभ्यास, म्हणजे फार ते मला उपयोगी ठरलं, ते
1: अतिशय कष्टाने शिक्षण घेतलं तुम्ही पुढचं. आणि मग वकिली स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली का आधी कुठे उमेदवारी केली?
0: नाही, आधी सुरुवातीला माझ्या वडिलांच्याच मित्रांकडे मी थोडंसं सुरुवात केली, कारण की लगेच म्हणजे आत्ताच्या काळात जे लॉला ऍडमिशन घेतात तर पहिल्या वर्षात ऍडमिशन घेतल्या घेतल्याच कुठल्या तरी सिनियर वकिलाकडे इंटर्नशिप करा म्हणून सर्टिफिकेट आणायला सांगतात, तसं त्या काळात नव्हतं. त्याच्यामुळे मला म्हणजे स्वतःच्या जिद्दीने सगळं शिकावं लागलं आणि सिनियर होते माझ्या वडिलांचे मित्रच होते तर त्यांच्याकडे मग मी प्रॅक्टिसला सुरुवात केली. म्हणजे अर्ज कसा लिहावा, कोर्टामध्ये कसं आर्ग्युमेंट करावं, हे सगळं मी शिकले, इतर वकिलांचं बघून सुद्धा शिकले.
1: एकीकडे आयुष्यामध्ये स्वतःचा संघर्ष करत होतात आणि कोर्टामध्ये सुद्धा वकिली हा पेशा असा आहे की तिथे सुद्धा सातत्याने वादविवाद करणं किंवा आर्ग्युमेंट ज्याला तुम्ही म्हणता ते कोर्टामध्ये करणं वगैरे, हे सगळं समांतर चाललेलं होतं की कसं?
0: हो, स्ट्रगल आणि हे समांतर सुरू होतं. म्हणजे जसं जॉब मी सोडला, मला मग सनद घेतली मी, कारण की जॉब आणि वकिली दोन्ही एकत्र करता येत नाही, त्याच्यामुळे मी जॉब सोडला. तिथेही थोडेसे माझ्या बॉस चांगले होते, लेडी बॉस होत्या, त्याही सोडू देत नव्हत्या. पण मी तिथे एक थोडंसं ऑब्झर्व केलं होतं की आता इथे पुढे आपल्याला काही प्रोग्रेसला चान्स नाही. मी शेवटी म्हणजे ऑफिस असिस्टंट म्हणून लागले होते 2500 पगारावर. जॉब सोडताना मी मॅनेजर होते तिथे त्या कंपनीत आणि 15000 पगार होता त्या काळात. म्हणजे 2009 मी परीक्षा पास झाले, 2010 मी जॉब सोडला आणि 2011 सनद मिळाली मला, अप्लाय केलं मी. त्यानंतर मी प्रॅक्टिस सुरू केली.
1: कुठे? डोंबिवलीमध्ये स्वतः?
0: हा, कल्याण कोर्ट, कारण आम्हाला जवळचं कल्याण कोर्ट होतं. सुरुवातीला हायकोर्टाचा विचार केला होता की आपण मुंबईला, मी नेहमी येत होते आणि हायकोर्टात माझ्या वडिलांसोबत वगैरे काही वेळेला यायची, तर असं हायकोर्टाचं अट्रॅक्शन होतं की आपण हायकोर्टातच प्रॅक्टिस करूया. पण काही माझे हायकोर्टातले मित्र होते तर त्यांनी मला सांगितलं की डायरेक्ट हायकोर्ट हे अपेलट ज्युरिस्डिक्शन आहे, त्याच्यामुळे लोअर कोर्टातून शिका तुम्ही पहिले, आणि ते मला सल्ले पटले.
1: त्याप्रमाणे टप्प्याटप्प्या
0: त्याप्रमाणे हो. आणि मग नंतर असं झालं की आपण खालच्याच कोर्टात अडकून राहिलो, हायकोर्टापर्यंत प्रवास करायला वेळ नाही मिळाला. पण हायकोर्टातले जे काही ओळखीचे वकील आहेत त्यांच्या माध्यमातून मग आपण काही असेल अपीलमध्ये जाण्यासारखे मॅटर्स असेल तर त्यांच्याकडे देते.
1: बरं, पण या वकिली पेशाला सामाजिक कार्याची जोड तुमच्या मिळाली, ती कशी कशी आणि कोणत्या कोणत्या संस्थांशी तुम्ही जोडलेले आहात त्याविषयी सांगा.
0: जेव्हा मी वकील नव्हते झाले त्या काळात म्हणजे असं मी वडिलांसोबत समाजकार्य, माझे वडील पण खूप चांगले करायचे, त्यांच्यासोबत राहून राहून मी मलाही म्हणजे असं लग्न होऊन आले तर जीव थोडा गुदमरायचा, कारण घरातलं काम झाल्यानंतर आवरल्यानंतर म्हटलं ते झोपा काढणं किंवा इतर बायकांसारखं चकाट्या पिटत बसणं, यांच्या घरात काय चाललंय, त्यांच्या घरात काय चाललंय, हे सगळं ऐकण्यात मला अजिबात इंटरेस्ट नव्हता. त्याच्यामुळे मी असं शोधत होती की काहीतरी मला असं पाहिजे की सोशल काम करता आलं पाहिजे आणि या बायकांना म्हटलं काहीतरी विचार वेगळे करायला लावणं हे मला फार गरजेचं वाटत होतं. तर त्यावेळेस एक निमिट म्हणून संस्था आली होती, जे प्रीमियर कंपनी बंद होत आलेली, आमच्या घराजवळ प्रीमियर कंपनी होती, कंपनीच्या ही आजूबाजूची गावं जी होती तर प्रत्येक घरातला म्हणजे दोन दोन तीन तीन माणसं त्या प्रीमियर कंपनीत कामाला होते. आणि तिथे इटालियन कॉलॅबोरेशन आल्यानंतर पाल पजोचं प्रोडक्शन सुरू केलं तेव्हा त्यांनी काही लोकांना VRS घ्यायला लावायला लागली, कारण की तिथे प्रोडक्शन थोडंसं कमी झालेलं होतं त्याच्यामुळे एवढा त्यांना वर्कर नव्हते होते. तर त्या अनुषंगाने मी या निमिट संस्थेला अपॉइंट केलं की त्यांच्या घरातल्या महिलांना काहीतरी लघु उद्योग शिकवा. हा, त्या निमिट संस्थेने सुरुवात केली. तर ती सामाजिक संस्था आली होती आणि ते गावामध्ये शोधत होते की शिकलेली बाई किंवा एखादी ग्रॅज्युएट बाई महिला मिळेल का आम्हाला. तर त्यांना 11-12 गावं फिरून आल्यानंतर माझ्या गावात कळालं की एक महिला आहे आणि लॉचं शिक्षण पण तिने सुरू केलं होतं पण अर्धवट राहिलं. मग तेव्हा त्यांनी मला संपर्क केला, हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हणजे हे निमित्त महिलांना एकत्र करण्यासाठी. तर मला आश्चर्य वाटलं कारण काहीतरी एप्रिल मे महिना होता, म्हटलं आता कसलं हळदी कुंकू. पण मग मला असं वाटलं काही वेळेला इन्व्हेस्टमेंट कंपन्या वगैरे यायचे की आमच्यामध्ये इन्व्हेस्ट करा, तर असं कोणीतरी आलं असेल तर म्हटलं जाऊन बघूया, बोलावलंय तर जाऊया. मी गेल्यानंतर त्यांनी जे प्रपोजल दिलं की जे सामाजिक कार्य करण्यासारखं होतं ते मला फार आवडलं की आम्ही तिथल्या आसपासच्या गावांमध्ये ज्या महिला दुपारी बसून राहायच्या किंवा झोपा काढत राहायच्या तर अशा महिलांना लघुउद्योग काय शिकवायचे तर पापड बनवणं, आता हे सगळं बायका करतच होत्या, किंवा ज्या आगरी पद्धतीच्या भाकरी आहेत की उकड घेऊन चुलीवरती भाकरी करणं, तर त्या इतर समाजाच्या लोकांना फार आवडत होत्या. तर त्याचे आपण ऑर्डर्स घ्यावे किंवा चपात्या करून देणं, म्हणजे प्रीमियर कंपनी किंवा आसपासच्या ज्या काही कंपन्या होत्या, एम आय डी सी एरिया आम्हाला जवळ आहे, तर तिथे हे सप्लाय करूया, लोणची पापड असा लघुउद्योग आम्ही सुरू करायचा विचार केला. आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही लिक्विड सोप कसं बनवणं, फिनाईल कसं बनवणं घरच्या घरी, तर हे सगळं आम्ही महिलांना शिकवणं सुरू केलं.
1: बरं.
0: आणि

0: त्यानंतर त्या संस्थेने मला नागपूरला समाज कल्याण मंत्रालयाचा कोर्स होता 15 दिवसाचा, तर त्यासाठी विचारलं की तुम्ही जाल का. आणि तिथून इकडे आल्यानंतर, तिथे शिकून आल्यानंतर इथल्या 3 गावांमध्ये आम्हाला ते कॅम्प घ्यायचे होते, महिलांना शिकवायचं होतं. म्हणजे महिलांविषयक सगळे विषय होते की महिला आणि शिक्षण, महिला आणि आरोग्य, महिला आणि राजकारण, महिला आणि अंधश्रद्धा, असं सगळं विषय होते तिथे शिकायचे. आणि ते इथे येऊन या महिलांना शिकवायचे होते. तर त्यावेळेस मुलगा 3 वर्षाचा होता, त्याच्यामुळे मी तिथेच त्यांना नकार देऊन टाकला होता की, आणि माझा मुलगा म्हटलं नाही राहणार, 3 वर्षाचा आहे, 15 दिवस तर नाहीच राहू शकत. पण एकदा माझ्या मिस्टरांना त्या मॅडमनी बोलवून घेतलं आणि मग घरी आला नवरा, मला माहितीच नाही की तो त्यांना भेटायला गेलाय. घरी आला आणि म्हणाला की तुला 2 दिवसांनी नागपूरला जायचंय, चल बॅग भरायला सुरुवात कर. तेव्हा मला एकदम आश्चर्याचा धक्का बसला. मी म्हटलं अरे मग याचं काय, मुलाचं काय. त्यांनी मला खूप मोठा धीर दिला की त्याचं मी बघेन म्हणे, तू काही काळजी कर. आणि इतकं म्हणजे मला बरं वाटलं की मी जेव्हा ट्रेनमध्ये आतमध्ये बसली तरी माझा मुलगा मला टाटा टाटा करत होता, तर तसं मला म्हणजे थोडं रिलॅक्स वाटलं की चला मुलगा रडला नाही. म्हणजे 15 दिवस मी चांगले काढू शकले तिथे. आणि ट्रेनिंगवरून आल्यानंतर आम्ही इथे 3 गावांमध्ये असं शिबिर घेतलं आणि ते खूप सक्सेसफुल झाले शिबिर.
1: म्हणजे ही सामाजिक कार्याची सुरुवात होते झाली. आणि पण मग वकिलीची सनद घेतल्यानंतर शिक्षणाचा, आपल्या वकिली ज्ञानाचा उपयोग हा समाजासाठी करणं, हे कसं घडत गेलं?
0: हे जेव्हा म्हणजे मी त्याचसाठी, म्हणजे मी माझं ॲम्बिशन एक ग्रॅज्युएशन करत असतानाच थोडंसं होतं की एकतर आयदर पोलीस खात्यात जावं, मला जास्त इंटरेस्ट पोलीस खात्यात जाण्यात होता.
1: बर.
0: आणि नाही तर मग सेकंड प्रेफरन्स माझा वकिली क्षेत्रासाठी होता. कारण माझे वडील, मी लहान असताना प्रोफेसर असल्यामुळे प्रोफेसर्स ट्रिब्युनलमध्ये त्यांच्या बऱ्याचशा केसेससाठी असे वकिलांना भेटायला जाणं, आणि वडिलांचे अक्षर खराब असल्यामुळे ते काही डिक्टेशन घ्यायला मला सोबत घेऊन जायचे.
1: बर.
0: त्याच्यामुळे मला ते वकिलांचं ऑफिस, कोर्ट, हे सगळं बघून ते एक उत्सुकता निर्माण झालेली होती. आणि पोलिसांचं तर मला पहिल्यापासून म्हणजे अट्रॅक्शन होतं. आणि मी परीक्षाही दिली होती, पण माझं तेव्हा वजन कमी असल्यामुळे मला तिथे सिलेक्शन झालं नाही. पण तरी मी जिद्द सोडली नव्हती, 2-3 वेळा ट्राय केले पण नाहीच झालं. मग त्यानंतर नाच सोडून दिला की आता आपण काय पोलीस खात्यात जाऊ शकत नाही, तर म्हटलं वकिलीकडे केंद्रित करू. आणि वकिली करत असताना मला एक जाणवलं की त्या दरम्यान हे सगळं बघत होती की महिलांना नॉलेज फार कमी आहे, तर त्यांना कुठे ना कुठे अन्याय होत आहे, तर त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल, हा एक विचार करायला शिकले. आणि त्यानंतर मी जसं 2011 सनद घेतली आणि 2012 जो पोक्सो कायदा आला, त्याच्यानंतर जे प्रकरण बाहेर यायला लागली, त्याच्यावर मला असं फार वाटायला लागलं की फार गरजेचं आहे. म्हणून मग मी तिथे लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं.
1: मला वाटतं यातले काही प्रश्न, कौटुंबिक हिंसाचार असेल किंवा व्यसनाधीनता असेल घरातली, याच्यामुळे तुम्ही स्वतः सुद्धा भोगलेलं होतं आणि म्हणून अधिक या सगळ्या प्रश्नांकडे तुम्ही संवेदनशीलतेने पाहू शकता, असं घडतं का?
0: हो, असं थोडं आहे. कारण की असं वाटलं मला की घरोघरी महिला हा त्रास सहन करत आहेत पण त्याला वाचा फुटत नाहीये. तर त्यांना एक हिंमत देण्याचं काम, म्हणजे आपण जे महिला सशक्तीकरण म्हणतो, तर मला असं सतत जाणवतं, म्हणजे आजही मी म्हणते जिथे जिथे मी माझे व्याख्यानं देते, आणि मी महिलांनाच प्रश्न विचारते की तुम्ही सक्षम आहात का, तुमचं सक्षमीकरण झालं आहे का. तर महिला सुरुवातीला हो म्हणतात, पण माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही. कारण की आपण बघतो की प्रत्येक महिला हे त्रास सहन करते की सेक्शुअल असॉल्ट हा सगळ्यांवर होत असतो पण महिला बोलत नाही. आज आपण गर्दीच्या ठिकाणी जेव्हा प्रवास करतो तेव्हा प्रत्येक महिलेने अनुभवलेला एक अनुभव आहे की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो पण महिला काही करत नाही. तर हे सगळं मी पटवून देते की हे कसं चुकीचं आपण करतो की आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे की आपण असे धक्के खाऊ नये.
1: आणि अंधश्रद्धेच्या विळख्यातून सुद्धा महिलांनी समाजाने बाहेर पडावं यासाठी सुद्धा तुम्ही काही संस्थांशी जोडलेल्या आहात.
0: हो बरोबर. कारण जेव्हा मी म्हटलं जसं नागपूरला जे ट्रेनिंग झालं त्याच्यामध्ये हा एक विषय होता, तर प्रत्येक क्षेत्रातले असे जे एक्सपर्ट शोधत होतो, तर तेव्हा मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पण काही आमचे डोंबिवलीचेच कार्यकर्ते मिळाले की जे फाउंडर मेंबर्स पण होते. आणि त्यांचे ते कार्यक्रम झाल्यानंतर एकतर मी आमच्या घरामध्ये पूर्वीपासून असं वातावरण नव्हतं अंधश्रद्धेचं, त्याच्यामुळे एक वेगळे विचाराचं म्हणजे पुरोगामी विचाराचंच आमच्या घरामध्ये वातावरण असल्यामुळे मला थोडंसं ते कार्यक्रम ऐकल्यानंतर फारच वाटलं की दिस इज द प्लेस व्हॉट आय वॉन्टेड, की हे चांगली संस्था आहे की हे मी शोधत होते. आणि त्यानंतर मी म्हणजे 1993 मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत जोडलेले आहे आणि 2015 ते आजतागायत माझ्याकडे कायदा विभागाचं पद आहे. कारण एक वकील असल्यामुळे मला त्या अंतर्गत येणारे ज्या काही केसेस आहेत तर त्या सॉल्व्ह करायला मदत होते.
1: आत्ताच्या काळामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न प्रामुख्याने दिसून येत आहेत?
0: महिलांविषयक म्हणाल तर महिलांच्या घरगुती हिंसाचाराचे आहेत आणि

0: महिलांकडून घटस्फोटाचे केसेस दाखल करण्याचं प्रमाण आता जास्ती वाढायला लागलेलं आहे. तर ते थोडीशी मला खंत वाटते की महिला आता सोशिक राहिलेल्या नाहीत आणि सहन करू नयेच महिलांनी, अगदी जर फार त्रासदायक होत असेल तर. आणि महिलांमधल्या आत्महत्येचं प्रमाण, म्हणजे जे हुंडाबळी वगैरे, आपला हुंडा प्रतिबंध कायदा असून सुद्धा हुंडाबळीचे प्रकार पण वाढत आहेत, तर हा जास्तीत जास्त अवेअरनेस महिलांमध्ये होणं गरजेचं आहे हे मला खूप जाणवायला लागलं. की महिलांना अशा ठिकाणी आपण नॉलेज देणं गरजेचं आहे की काही परिस्थिती आली तर कोणाशी तरी शेअर करा किंवा योग्य मार्गदर्शन करून त्यातनं मार्ग काढा. सुसाईड हा एक मात्र पर्याय नाही, हा एक मला महिलांपर्यंत संदेश देण्यासारखा वाटतो.
1: मानवी तस्करी थांबवण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्नशील आहात, तर त्या तुमच्या कामाविषयी आम्हाला सांगा ना.
0: हा, जेव्हा जसं मी प्रॅक्टिस सुरू केली होती वकिलीची, त्यावेळेस आमच्याकडे तालुका विधी सेवा समिती आहे, जे असे प्रश्नांवरती काम करतात की जे समाजातील वंचित घटक आहेत. तर मला 2016 संधी मिळाली की कल्याणचे जे कारागृह आहे तिथल्या बंदींसाठी काम करण्याची संधी मिळाली. जवळजवळ 1.5 वर्ष मी तिथे काम केलं आणि त्यावेळेस जाणवलं की समाजातली खरोखर असे घटक आहेत इतर पण की ज्यांना न्यायाची गरज आहे, न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आणि त्याच काळात एका संस्थेशी माझा संबंध आला, जे संस्था या मानवी तस्करी विरोधात काम करत होते, आणि त्यांनी मला विचारणा केली की आमच्यासोबत काम कराल का. तोपर्यंत मानवी तस्करी हा प्रकार काय आहे मला डीप नॉलेज नव्हतं, पण त्या संस्थेच्या ट्रेनिंग मधून वगैरे मला कळल्यानंतर आम्ही कल्याण न्यायालयाने आम्हाला, म्हणजे एक फार हिस्टॉरिकल मुवमेंट आहे की ती कल्याण न्यायालयाच्या आवारात आम्हाला एक केंद्र चालवण्यासाठी जागा देण्यात आली.
1: अच्छा,
0: असेही प्रत्येक न्यायालयाच्या आवारात जागा अपुरी असते, पण आम्हाला त्यावेळेसच्या जे न्यायाधीश होते त्यांनी खूप म्हणजे स्ट्रॉंगली फील केलं की हे न्यायालयाच्या आवारात असलं पाहिजे. म्हणजे ज्या पीडित मुली न्यायालयात येतात तेव्हा ते घाबरलेल्या मनस्थितीत
1: व्यवसाय करणारे,
0: हो वेश्या व्यवसाय करणार, त्याचसोबत तेव्हा पोक्सोच्या पण काही अशा लहान वयाचे मुलं मुली यायचे, तर त्यांना ठेवणं कुठे हा प्रश्न व्हायचा. कारण की ते जेव्हा साक्ष द्यायला येतात तेव्हा ते जे आरोपीचे नातेवाईक असतात तर ते धमकवण्याची शक्यता जास्ती असते, त्यामुळे ते जे आम्हाला केंद्र दिलं गेलं तिथे आम्ही या मुलींना महिलांना तिथे ठेवून त्यांना एक धीर देत होतो आणि न्यायालयाच्या प्रक्रिया त्यांना माहिती नसतात त्या समजावून देण्यासाठी आम्ही, आणि त्यासाठी रितसर माझी तिथे नेमणूक केलेली आहे, जी आस्थागायत मी ती पार पाडत आहे.
1: अच्छा.
0: आणि जे सुधारगृह आहे या मुलींना रेस्क्यू करतात, म्हणजे जेव्हा बाहेर काढलं जातं या धंद्यातून तेव्हा त्यांना सुधारगृहामध्ये ठेवलं जातं, तर त्या सुधारगृहामध्ये पण माझी नेमणूक आहे. तिथे जाऊन त्यांना काउन्सिलिंग करणं किंवा त्यांच्या ज्या काही कायदेशीर प्रक्रिया चालू असतात तर त्यांना अवगत करणं, हे सगळं काम मी आजपर्यंत करत आहे. आणि आमच्या कल्याण न्यायालयात एक चांगली गोष्ट घडते की जेव्हा या मुलींचा ताबा मागण्यासाठी अर्ज करतात नातेवाईक, किंवा बरेच वेळा असं होतं की ते नातेवाईक नसतात, ते एजंट्स असतात, ते जे या धंद्यामध्ये त्यांना पुन्हा आणण्यासाठी इच्छुक असतात, मग ते लांबचं नातं काहीतरी जोडून अर्ज करतात, आणि त्यावेळेस हे शहानिशा करण्याचं काम मी करत असते आणि तसा न्यायालयाला रिपोर्ट देत असते.
1: मानवी तस्करीची एखादी केस किंवा एखादी घटना घडत असताना एखाद्या पीडितेला वाचवण्याचं काम तुम्ही केलेलं असेल, असा काही प्रसंग आम्हाला सांगाल का?
0: एक बांगलादेशी मुलीची केस होती, का ती बांगलादेशी होती पण ते लपवण्यासाठी जे एजंट्स ज्यांनी आणलेलं होतं त्यांनी तिला आधार कार्ड डोंबिलीच्या पत्त्यावर बनवून दिलेलं होतं, त्याच्यामुळे ती, आणि नाव पण तिचं हिंदू करून टाकलेलं होतं, त्याच्यामुळे असं वाटलं की ती इथली स्थानिक आहे. आणि जेव्हा तिला रेस्क्यू करून तिथे सुधारगृहमध्ये आणलं गेलं आणि त्याच्यानंतर तिच्या नावाचे 2 अर्ज आले तिचा ताबा मागण्यासाठी न्यायालयामध्ये, आणि त्यावेळेस महिला न्यायाधीश होत्या, त्यांनी मला माझीही नावाची ऑर्डर करतात की तुम्ही पण तुमचा रिपोर्ट सबमिट करा. तर माझी अशी पद्धत आहे की जेव्हा असे कोर्टाकडनं माझ्या नावाची ऑर्डर होते तेव्हा मी त्या संस्थेत जाऊन त्या मुलींशी बोलते. तर त्या केसच्या वेळेस पण मी गेली तेव्हा त्या मुलीला जेव्हा नाव विचारलं, जे हिंदू नाव होतं ते विचारलं, तर तिने सरळ नाही म्हटलं की हे माझं नाव नाही आहे मॅडम, मी बांगलादेशी आणि माझं नाव असं असं आहे, आणि ती मुस्लिम होती. ते तिने सांगितल्यानंतर मला अजून तो एक आश्चर्याचा धक्का बसला की अरे असं कसं, मग हे कोणी तुझं आधार कार्ड कोणी बनवलं? मग तिने सगळी हकीकत सांगितली का तिचं लग्न झालं होतं, एक लहान बाळ होतं, आणि
1: फसवलं गेलं तिला,
0: सख्या आईनी तिला एजंटला विकलं होतं.
1: अच्छा.
0: आणि दुसरी भयानक गोष्ट मला ही केस का सांगावीशी वाटते, बोलत असताना तिच्या हातावरती मी काहीतरी ऑपरेशन झाल्यानंतर जे खुणा असतात तर त्या बघितल्यानंतर मी तिला सहज विचारलं की ये ऑपरेशन आपका इधर आके हुआ है या पहले हुआ था, आणि त्यावेळेस तिचा अगदी बांध फुटला आणि ती खूप रडायला लागली. आणि जेव्हा शांत झाली तेव्हा तिने सांगितलं की जेव्हा आईनी मला विकलं तेव्हा त्या एजंटनी आणि आईनी मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं, पण तेव्हा मला कळालं नाही काय ऍडमिट केलं. मी बेशुद्ध होते आणि जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मला काही कळालं नाही, पण नंतर कळालं की इथे ऑपरेशन करून तिच्या शरीरामध्ये अशी एक चीप बसवली होती की त्याच्याद्वारे तिची मासिक पाळीचं चक्र बंद झालं होतं.
1: बापरे,
0: म्हणजे किती हे अमानवीय प्रकार केला होता त्या एजंट लोकांनी की तिला महिन्याच्या

0: टी सी दिवस ती ग्राहकांकडे पाठवली जावी आणि त्यासाठी
1: भयानक,
0: फार भयानक असे अनेक केसेस आहेत.
1: पण मग तिची सुटका करता
0: हो झाली. मग हा रिपोर्ट मी अगदी मी तिला म्हटलं खरं बोलतेस ना, तर ती हो म्हणाली. अगदी म्हणे माझ्या बाळाची शपथ वगैरे घेऊन सांगायला लागली. मग मी तसाच्या तसा रिपोर्ट न्यायालयाकडे दिला आणि मी न्यायालयाला ही विनंती केली की तुम्ही फक्त माझ्या रिपोर्टवर विश्वास ठेवू नका, तुम्ही त्या मुलीला न्यायालयासमोर बोलवून घ्या आणि स्वतः तुम्ही तिची आपबीती ऐका. आणि त्या पद्धतीने त्या महिला न्यायाधीशाने सेन्सिटिव्हिटी दाखवली आणि बंद दरवाजाच्या आड तिचं सगळं ऐकून घेतलं. तेव्हा अक्षरशः त्या मॅडमला पण अंगावर शहारे आले की अरे बापरे इतकं अमानवीय कृत्य करतात, म्हणजे जे माझ्यासाठी पण नवीन होतं त्यांच्यासाठीही नवीन होतं. आणि त्यानंतर तिच्यासाठी ऑर्डर केली आणि मग जे जे हॉस्पिटलला पाठवून तिची काढली आणि तिला पुन्हा म्हणजे नॅचरल असं मेन्स्ट्रुअल सायकल पुन्हा सुरू झाली आणि ती नॉर्मल लाईफ जगायला लागली. आणि त्यावेळेस तिने माझे खूप आभार मानले की मॅडम तुमच्यामुळे आज मला हे माझं स्त्रीत्व परत मिळालं.
1: तृप्तीताई, जनजागृतीसाठी वेगवेगळे कार्यक्रम, त्याच्यामध्ये प्रशिक्षणाचा भागही आला, तर त्यातही तुम्ही व्यग्र असता, त्याविषयी सांगा ना.
0: प्रशिक्षण म्हणजे कायदा

0: म्हणजे नॅचरल असं मेन्स्ट्रुअल सायकल पुन्हा सुरू झाली आणि ती नॉर्मल लाईफ जगायला लागली. आणि त्यावेळेस तिने माझे खूप आभार मानले की मॅडम तुमच्यामुळे आज मला हे माझं स्त्रीत्व परत मिळालं.
1: तृप्तीताई, जनजागृतीसाठी वेगवेगळे कार्यक्रम, त्याच्यामध्ये प्रशिक्षणाचा भागही आला, तर त्यातही तुम्ही व्यग्र असता, त्याविषयी सांगा ना.
0: प्रशिक्षण म्हणजे कायदा हा सामान्य माणसांना फारसा माहिती नसतो, म्हणजे जसं सामान्य माणसांसाठी आम्ही कायद्याचे शिबिर घेतो तसेच कायद्याचे प्रशिक्षणाचे शिबिर पोलिसांसाठी सुद्धा घेतो आणि काही वेळेला जजेस लोकांसाठी सुद्धा आम्ही हे प्रशिक्षण शिबिरं घेतलेली आहेत. कारण की कायद्यामध्ये नवीन नवीन काहीतरी घडत असतं आणि नवीन नवीन कायदे येत असतात, तर ते पोलीस असो किंवा न्यायाधीश असो आपापल्या कामामध्ये व्यग्रतामुळे ते त्यांना कळत नसतात, तर ते एक थोडंसं रिफ्रेशर किंवा असं नवीन कायद्याची माहिती देण्यासाठी त्यांचे शिबिरं घ्यावी लागतात. किंवा पोक्सो कायदा आहे किंवा ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट आहे जे बाल संरक्षणासाठीचे कायदे आहेत, तर बरेचसे अजूनही अज्ञान पोलीस खात्यामध्ये आहे. तर खूप चांगलं आहे की मला म्हणजे अगदी वरिष्ठ लेवलचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांचे स्वतः फोन येतात की मॅडम आमचं ट्रेनिंग घ्या तुम्ही, आणि ते खूप सपोर्ट करतात.
1: मानवी तस्करी संबंधी सुद्धा तुम्ही?
0: हो, हाच विषय जास्ती आम्ही घेतो आणि मानवी तस्करी अंतर्गतच हे अनेक विषय त्याच्यामध्ये येतात. आता आम्ही सध्या बॉन्डेड लेबर किंवा या मानवी तस्करीच्या पीडित महिला आहेत, मुली आहेत, तर त्यांच्यासाठी काम करणं, पोक्सो कायद्यातील ज्या काही विक्टिम्स आहेत त्यांच्यासाठी काम करणं हे सतत चालू आहे.
1: पॉक्सो बरोबरच पॉश साठी सुद्धा तुम्ही काम करताय.
0: पॉश म्हणजे जो सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ अ वुमन ऍट वर्क प्लेस, कामाच्या ठिकाणी महिलेचा होणारा लैंगिक छळ हा फार वाढता प्रकार आहे. 2013 आलेला कायदा आहे तो अजूनही लोकांना माहिती नाही आणि प्रत्येक आस्थापनेमध्ये ती एक समिती असायला हवी, कंपल्सरी आहे, पण ती अजून समित्या स्थापन झालेल्या नाहीत. तर त्याचा अवेअरनेस आम्ही जास्तीत जास्ती करत आहोत आणि ठाणे जिल्ह्याच्या जे स्थानिक तक्रार समिती आहे त्याच्यावरती माझी अध्यक्ष म्हणून ऑगस्ट 2025 नेमणूक झालेली आहे आणि त्या अंतर्गत आम्ही अशा महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा जागरूकता अधिकाधिक निर्माण करण्यासाठी आम्ही अनेक शिबिरं घेत आहोत.
1: LGBTQ समूह जो आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही काम करताय?
0: बरोबर. अनेक संस्था म्हणजे हे जे काम करत गेले तशा अनेक संस्था मग मला संपर्क करत गेले की इथे सुद्धा आम्हाला तुमची कायदेशीर मदत पाहिजे आहे. कारण जरी वकिली क्षेत्रामध्ये आलेले असले तरी बऱ्याच वकिलांचा कल फक्त आर्थिक कमाईकडे असतो, पण माझं थोडंसं ज्ञानासाठी पण होतं की आपण पीडितांना सुद्धा न्याय देण्यासाठी ही वकिली करतोय. तर मग मी अशा संस्थेचे हे स्वीकारत गेले आणि तसंच हे जे काही LGBTQ कम्युनिटी आहे तर त्यांना पण फार गरज होती अशा म्हणजे कायदेशीर प्रक्रिया माहिती नसल्यामुळे, तर त्यांनाही मी फार सहकार्य केलेलं आहे. जे थर्ड जेंडर्स आहेत त्यांना कुठलेही डॉक्युमेंट्स नाही, ते म्हणत होते की आमच्याकडे पैसा आहे मॅडम पण आम्ही तो कुठे ठेवायचा, बँकेत ठेवायला जावं तर बँकेत आमचं खातं खुलू शकत नाही कारण आमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट्स नाही. तर मग मात्र आम्ही न्यायाधीशांशी डिस्कस करून तिथले लोकल आमदारांचं पत्र घेऊन कलेक्टरकडे देऊन त्यांच्यासाठी मग आधार कार्ड वगैरे बनवून देण्याचं काम केलं आणि त्या आधार कार्डाच्या आधारावर त्यांना पॅन कार्ड वगैरे मिळालं, मग बँक खाती खोलू शकले ते असे पद्धतीचे. किंवा त्यांचे काही प्रश्न म्हणजे आता जे लेस्बियन किंवा हे याच्यामधले आहेत तर त्यांचे सुद्धा अंतर्गत फार वाद असायचे. एक अशी केस आली होती की रात्री 2 मला असं मी कुठेतरी अवेअरनेस केलेला होता आणि त्यांच्याकडे माझा नंबर होता, तर त्यांनी मला फोन केला की मॅडम माझी म्हणजे ते एका बारमध्ये डान्स करायचं काम करायची ती.
1: अच्छा.
0: तर तिने मला फोन केला की मॅडम असं असं एका कार्यक्रमात आपली भेट झाली होती, तुम्ही नंबर दिला होता आणि मी अब मुसीबत में हूँ तो आपकी हेल्प चाहिए. ती रात्री 2 निघाली होती बारमधून डान्स करून, तर तेव्हा रिक्षेने जायचं होतं तिला, तर रिक्षावाल्याने तिला काहीतरी टोमणा मारला, म्हणजे तिच्याशी छेडछाड करत होता आणि टोमणा मारला की अरे तुझ्यासारख्या अशा खूप येतात माझ्याबरोबर, चल येते का असं काहीतरी तिला वावग बोलला आणि ते तिला हर्ट झालं. तर तिने मग तेव्हा पोलीस स्टेशनला तिथल्या लोकल पोलिसला जाऊन कंप्लेंट देण्याचा प्रयत्न केला, पण तिथल्या ड्युटीवरच्या ऑफिसरचं म्हणणं होतं की तू महिला नाहीस तर तुझी छेडछाड कशी घेणार किंवा विनयभंग झाला हा कसा घेऊ मी. त्यावेळेस मग तिने मला फोन केला की आमच्या वकील मॅडम आहेत त्या तुम्हाला एक्सप्लेन करतील. तर मी त्यांना सांगितलं की सर तिने जेंडर चेंज केलेलं आहे, ती महिला म्हणूनच गणली जायला पाहिजे, तिच्याकडे सर्टिफिकेट आहे आणि म्हटलं तिचा विनयभंग झाला आहे ती सांगते आहे तर तुम्ही ते घेतलं पाहिजे,
1: तक्रार नोंदून घ्या.
0: म्हणजे NC होणार मला माहिती आहे पण तरी पण म्हटलं तिचा तो जो प्रकार सांगते तो विनयभंगामध्ये मोडत आहे, तुम्ही ती तक्रार तिची घेतली पाहिजे, पण ते ऐकायलाच तयार नाही. तर मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं तुमच्या वरिष्ठांना फोन करते मी, म्हटलं मी किती वेळ झाला आहे हा बघणार नाही, म्हटलं एका महिलेच्या अस्मितेचा प्रश्न आहे हा. मग ते म्हणाले नाही नाही मॅडम, सिनियर साहेबांना तुम्ही फोन करू नका, मी

0: शकतो काय करायचं ते. मग त्या रिक्षावाल्याला त्यांनी बोलवून घेतलं, मग काहीतरी तिथे झाला थोडासा पोलीस स्टेशनलाच वाद, पण तो नंतर रिक्षावाल्यानी नमतं घेतलं आणि तो माफी मागायला तयार झाला. मग त्या थर्ड जेंडरचा मला फोन आला की मॅडम ठीक आहे, उसने माफी मांग ली है तो अभी मुझे भी आगे नहीं बढ़ाना है क्योंकि मुझे भी रोज यहाँ आना जाना है तो चलेगा, मुझे तक्रार नहीं देनी है, उसने माफी मांग ली है और लिखित में दे रहा है. तर मी तिला तेच विचार, तुझं समाधान झालं आहे ना तर मला काही हरकत नाही, पण जर तुझं समाधान झालं नसेल आणि तुला वाटतंय की ते तुला प्रेशराइज करत आहेत मागे घे म्हणून तर नको घेऊस, तू तक्रार कर. तर ती म्हणाली नाही ठीक आहे चलेगा.
1: पण अशी वेगवेगळी प्रकरणं हाताळण्यासाठी रात्री अपरात्री सुद्धा
0: अवेलेबल राहावं लागतं. मी कधीही फोन स्विच ऑफ ठेवत नाही कारण की कधीही अशी कोणालाही जरूर पडू शकते आणि मी करते मदत, कधी असं अनअटेंडेड ठेवत नाही मी कोणाचे फोन.
1: आणि गरज असेल तर पोलीस चौकीत जाणं रात्री वगैरे
0: तेही करावं लागतं.
1: तुमच्या मुलाविषयी की त्याचं शिक्षण आणि तो सुस्थिर झाला का?
0: हो, म्हणजे तो एकदम मोल्ड झालेला आहे थोडंसं. म्हणजे त्याला आमचं आगरी संस्कृतीत तो लहानाचा मोठा झाला, पण त्याचसोबत त्याला मी माहेरचं पण थोडंसं संस्काराचं हे दिलेलं आहे, त्याच्यामुळे तो सुसंस्कृत आहे. लवकर तो स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकला आहे, माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की त्यांनी कधी आमची फार मदत घेतली नाही. योग्य वेळी त्याला योग्य मित्रांचा संपर्क झाला आणि आज तो चांगला व्यावसायिक म्हणून ओळखला जातो. तो एक चांगला क्रिकेटर पण आहे, अजूनही खेळतोय तो क्रिकेट. आणि स्वतःचा आता कन्स्ट्रक्शन बिझनेस मध्ये उतरलेला आहे. मित्रांसोबत त्यांनी पार्टनरशिप मध्ये एक बिल्डिंग कॉम्प्लेक्स उभं करायची सुरुवात केलेली आहे. म्हणजे सक्सेसफुली ते होत आहे, प्रॉपर तो त्याच्या मार्गाने लागलेला आहे. ते बघून आनंद वाटतो की जरी सुरुवातीच्या काळात मुलाकडे दुर्लक्ष झालं माझं, कारण की मला माझ्या संसाराची घडीही बसवण्यासाठी बाहेर निघावं लागलं, पण त्या काळातही तो व्यवस्थित स्वतः समजून घेतलं त्यांनी घरची परिस्थिती आणि त्या प्रकारे त्यांनी पण आपला मार्ग शोधला, व्यवस्थित मार्ग शोधला, याचा मला अभिमान वाटतो.
1: ॲडव्होकेट तृप्ती पाटील, तुम्ही लग्नानंतरचा एक स्त्रीच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा असतो त्या काळामध्ये जो संघर्ष केलात आणि त्यानंतर इतरांच्या संघर्षामध्ये त्यांच्यासाठी आधार म्हणून तुम्ही उभ्या राहिलात आणि तुमचं सामाजिक कार्य आणि वकिली व्यवसाय हे दोन्ही तुम्ही करता आहात, तर खरोखरच खूप कौतुकास्पद आणि आश्चर्य वाटावं असा हा सगळा प्रवास आहे. तुम्ही आज इथे आलात आणि तुमचा सगळा प्रवास उलगडून आम्हाला सांगितलात, मनापासून आभार मानते आणि तुमच्या या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, संघर्ष ते सक्षमीकरण ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोते हो, नवरात्र म्हणजे नवदुर्गेची नऊ रूपं, स्त्री शक्तीचे नऊ आविष्कार, शैलपुत्रीचा दृढ निश्चय, ब्रह्मचारिणीचा संयम, चंद्रघंटेचं शौर्य, कुष्मांडेची सर्जनशीलता, स्कंदमातेचं वात्सल्य, कात्यायनीचं सामर्थ्य, कालरात्रीची निर्भयता, महागौरीची निर्मळता आणि सिद्धिदात्रीची सिद्धी. देवीची ही रूपं म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धेची प्रतीकं नाहीत, तर स्त्रीच्या व्यक्तिमत्वातील विविध गुणांचं दर्शन घडवणारी प्रेरणास्थान आहेत. कधी ती मुलगी बनून घरात आनंद फुलवते, कधी पत्नी म्हणून संसाराला साथ देते, कधी आई बनून आपल्या लेकरासाठी संपूर्ण जगाशी लढते, तर कधी स्वतःच्या कर्तृत्वाने समाजात नवी ओळख निर्माण करते. ती कधी ज्ञानाच्या क्षेत्रात झेप घेते, कधी विज्ञानाच्या माध्यमातून नवे शोध लावते, कधी सीमेवर देशाचं रक्षण करते, तर कधी संकटग्रस्तांना मदतीचा हात देते. स्त्री म्हणजे केवळ माया नाही, ती जिद्दही आहे. स्त्री म्हणजे केवळ त्याग नाही, ती स्वाभिमानही आहे. स्त्री म्हणजे केवळ सहनशीलता नाही, तर अन्यायाविरुद्ध उभी राहणारी निर्भय शक्तीही आहे. नवदुर्गेच्या प्रत्येक रूपात आपल्याला स्त्रीच्या याच सामर्थ्याचं दर्शन घडतं. म्हणूनच नवरात्र म्हणजे स्त्रीच्या अस्तित्वाचा, कर्तृत्वाचा आणि आत्मसन्मानाचा उत्सव आहे.

0: श्रोते, आता आणि कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या आपण ऐकणार आहोत.
1: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारणं कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. एसटीडी कोड आहे 022. आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही.
0: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात ऐकूया हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

आशा भोसले आणि चंद्रकांत काळे यांनी गायलेलं एक होता विदूषक या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. नाधो महानोर यांचं हे गीत, संगीतकार आनंद मोडक.

बिन कामाचा नवरा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत होतं राजेंद्र विनय यांचं आणि गायिका आशा भोसले. गीतबहार कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

आशा भोसले आणि सुरेश वाडकरी यांनी गायलेलं, सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं, सुधीर फडके यांचं संगीत होतं आणि चित्रपट शापित याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. 1:30 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. त्यानंतर 1:40 प्रसारित होईल धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांचं संयुक्त वार्तापत्र.

आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल। नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांची पायमल्ली झाल्यास न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन। महाराष्ट्रात MPSC विरोधातलं आंदोलन मागे। आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधू कांबीकर यांचं निधन। उथळ पाण्यात काम करू शकणाऱ्या मांगरोल या नावाच्या पाणबुडी रोधक नौकेला आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करून घेण्यात आलंय। मुंबईच्या नौदल गोदीमध्ये आज सकाळी हा समारंभ पार पडला। कोची इथल्या कोचीन शिपयार्डने या नौकांची निर्मिती केली आहे। नौदलाच्या ताफ्यात 2004 सालापर्यंत कार्यरत असलेल्या जलसुरुंग रोधक युद्धनौका INS मांगरोलचा वारसा जतन करण्यासाठी हे नाव नवीन नौकेला दिलं गेलं आहे। या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारीच आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्रणा बसवली आहे। देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत। राज्यघटनेनं प्रत्येक नागरिकाला समता, स्वातंत्र्य, न्याय आणि आत्मसन्मान असे अनेक अधिकार दिले आहेत आणि त्यांची पायमल्ली झाल्यास न्यायालयांनी हस्तक्षेप करणं आवश्यक असल्याचं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केलं आहे। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 33व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गेल्या 33 वर्षात 24 लाख तक्रारी दाखल करून घेतल्या असून त्यातल्या 98% तक्रारींचं निरसन केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। आयोगाच्या डिजिटल ॲपच्या लोकार्पण

0: पणामुळे नागरिकांना तक्रारी दाखल करणं आणि पुढील प्रगतीचा आढावा घेणं सुलभ होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पोलीस कोठडीतले मृत्यू, वेठबिगारी, कामगारांचं शोषण अशा घटनांची नोंद घेणं तसंच वंचित घटकांच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी आयोगाची भूमिका महत्वाची असल्याचं न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. विरोधी पक्षांच्या आघाडीने न्यायालयात याचिका दाखल करावी. प्रत्येक भारतीय नागरिकाला न्यायालयात दाद मागण्याचे अधिकार आहेत आणि न्यायालय कायद्याच्या अधीन राहून त्यांना न्याय जरूर देईल असं सरन्यायाधीशांनी कार्यक्रमानंतर वार्ताहरांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. इंडिया आघाडीकडून आपल्या भेटीची मागणी करणारा अर्ज आपल्याला काल रात्री मिळाला असून आपण त्यांना का भेटू शकत नाही याची कारणं देणारं उत्तर आपण कालच दिलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सध्याच्या जागतिक परिस्थितीत सर्वच देश एकमेकांवर अवलंबून आहेत आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य हा केवळ राजकीय पर्याय नव्हे तर जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी त्याची नितांत आवश्यकता आहे असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या 66व्या तुकडीला ते आज संबोधित करत होते. हवामान बदल आणि दहशतवाद या जागतिक समस्यांना तोंड देण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन कृती करण्याची गरज आहे असं ते म्हणाले. वसुधैव कुटुंबकम ही केवळ घोषणा नाही तर जगात कुठेही आपत्ती आल्यास मदतीसाठी पुढे येणाऱ्या देशांमध्ये भारत नेहमीच अग्रस्थानी असतो असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत खेलो इंडिया योजनेबद्दल.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तळागाळापासून खेळातल्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी 2010 गुजरातमध्ये खेल महाकुंभ आयोजित करण्यात आला होता. त्या धर्तीवर 2017 देशव्यापी स्तरावर खेलो इंडिया कार्यक्रमाला मान्यता मिळाली. शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठ पातळीवर युवा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये गती असलेल्या युवा खेळाडूंना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण दिलं जातं. खासदार आणि आमदारांना त्यांच्या मतदारसंघात अशा स्पर्धा आयोजित करता याव्या याकरता निधी दिला जातो. त्यातून अनेक खेळाडूंना पुढे येण्याची संधी मिळते. राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी खेलो इंडिया स्पर्धा होतात. गेली अनेक वर्ष महाराष्ट्राने त्यात अव्वल स्थान मिळवलं आहे. या स्पर्धांमधून पुढे आलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करतात आणि देदीप्यमान यशही मिळवतात.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा आणि नागरिकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. विरोधी पक्ष आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून निवेदन देणार होते मात्र सरन्यायाधीशांनी त्यांना भेटायला नकार दिला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मुंबईत वृत्तसंस्थेशी बोलत होते.
2: देखिए मैं तो हैरान हूँ कि कोई अपोजिशन लीडर ये कैसे कह सकता हो कि हम सुप्रीम कोर्ट पर मोर्चा लेकर आएंगे और चीफ जस्टिस ने हमको मिलना चाहिए. आप संविधान की बात करते हो, ये कौन से संविधान में लिखा है? क्या कभी चीफ जस्टिस किसी मोर्चे को सामने जाते हैं? मैं ये मानता हूँ कि जो बात सुप्रीम कोर्ट ने कही है वो बिल्कुल सही है. आपको ग्रीवियंस है, आप कोर्ट आइए, कोर्ट में लड़िए.
0: अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणं हे राज्यघटना विरोधी असल्याचंही फडणवीस म्हणाले. विरोधकांचा राज्यघटनेवर विश्वास नाही हेच यातून सिद्ध होतं असंही त्यांनी सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे नेते आज सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करतील अशी माहिती राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आपण भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकांच्या निःपक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. मतांच्या कथित चोरी विरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचंही गांधी म्हणाले. दरम्यान केंद्र

0: सरकारने संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित करून मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत सर्वपक्षीय चर्चा घडवून आणावी, मात्र ही चर्चा अर्थपूर्ण व्हावी म्हणून आधी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देणं आवश्यक असल्याचं काँग्रेसने समाजमाध्यमावर म्हटलं आहे. ऑगस्ट महिन्यात 13 तारखेला संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं होतं, मात्र पावसाळी अधिवेशन अद्याप अधिकृतपणे संस्थगित करण्यात आलेलं नसल्याचा दावा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटी विरोधात पुणे इथं सुरू असलेलं विद्यार्थी आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर करण्यात आलं. एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी न्यायालयीन चौकशीची घोषणा सरकारने केली असून चौकशी पूर्ण होईपर्यंत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर राहतील. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेली अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. बीड जिल्ह्यातल्या माळेगाव खुर्द इथं 28 जुलै 1953 रोजी मधु कांबीकर यांचा जन्म झाला. तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत. लावणीसह अभिनयातही त्यांचं विशेष योगदान होतं. त्यानंतर राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. व्यावसायिक रंगभूमी, लोकनाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधु कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून देण्याचं काम केलं. मधु कांबीकर यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कोळशावर चालणाऱ्या देशांतर्गत वीज प्रकल्पांमधला कोळशाचा साठा गेल्या महिन्याच्या 29 तारखेपासून 1,80,00,000 टनांपेक्षा जास्त पातळीवर स्थिर राहिल्याची माहिती कोळसा मंत्रालयानं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाणबुडीरोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांची पायमल्ली झाल्यास न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात MPSC विरोधातलं आंदोलन मागे आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे वार्तापत्र. धुळे जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी सूक्ष्म नियोजन करा, पालकमंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश. सेवा संकल्प अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यात 19 दिवसात 18,000 पेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी. नंदुरबार जिल्ह्यात यंदा बिकट स्थिती, ट्रिगर 1 नुसार जिल्ह्यात दुष्काळ जाहीर. आणि नंदुरबार जिल्ह्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभचं आयोजन. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव.
2: नमस्कार. धुळे आणि नंदुरबार जिल्हा वार्तापत्रात आपले स्वागत. पावसाच्या खंडामुळे धुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाणी, चारा आणि रोजगाराचे सूक्ष्म नियोजन करून उपाययोजनांची वेळेत अंमलबजावणी करावी, तसेच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे वेगाने पूर्ण करावेत आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे 31 ऑगस्ट 2027 पर्यंत नियोजन करण्याचे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. धुळे जिल्ह्यातील 4 तालुके पावसाच्या खंडामुळे ट्रिगर 1 निकषात आले आहेत. 6 ऑक्टोबर पर्यंत 196 गावातील 1,29,733 हेक्टर क्षेत्रांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. पाणी टंचाई लक्षात घेऊन धुळे, साक्री आणि शिंदखेडा तालुक्यातील 49 गावे आणि 8 वाड्यांसाठी 41 टँकरचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत 14,760 कामे उपलब्ध असून त्यातून ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत धुळे जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान 413 आरोग्य शिबिरातून 18,122 नागरिकांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यातील 41 प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत गावागावात आरोग्य

सेवा पोहोचवण्यात आली. गर्भवती मातांच्या आरोग्य तपासणीसाठी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियाना अंतर्गत 82 शिबिरेही घेण्यात आली. शिंदखेडा तालुक्यात सर्वाधिक 940 बालकांची तर शिरपूर तालुक्यात सर्वाधिक 985 जणांचे कुटुंब नियोजनाबाबत समुपदेशन करण्यात आले. सेवा संकल्प अभियानातून ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. धुळे जिल्हा परिषदेत पवित्र पोर्टलद्वारे फेज 1 कन्व्हर्टेड राऊंडमध्ये निवड झालेल्या 67 शिक्षण सेवकांना

0: आणि मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. धुळे जिल्हा परिषदेत पवित्र पोर्टलद्वारे फेज एक कन्व्हर्टेड राऊंडमध्ये निवड झालेल्या 67 शिक्षण सेवकांना समुपदेशनाद्वारे पसंतीच्या शाळांवर पदस्थापना देऊन नियुक्तीचे आदेश नुकतेच देण्यात आले आहेत. या प्रक्रियेत 68 उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 67 उमेदवार पात्र ठरले. जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शेतकरी आत्महत्या निर्मूलन सहाय्यता समितीच्या बैठकीत समिती समोरील आवश्यक बाबींची छाननी करून 7 प्रकरणे पात्र ठरवून मंजूर करण्यात आली आहेत. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर, कुटुंबाच्या आर्थिक नियोजनावर आणि मानसिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे अशा सूचना भाग्यश्री विस्पुते यांनी दिल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यात यंदा तीव्र दुष्काळ पडला आहे. जिल्ह्यात सरासरीचा 49% पाऊस झाला आहे. नवापूर आणि अक्कलकुवा तालुका वगळता इतर 4 तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी 49% राहिली आहे. शासनाने टियर 1 नुसार जिल्हा दुष्काळी जाहीर केला आहे. यात दुष्काळाच्या प्राथमिक सर्व योजनांचा लाभ जिल्ह्याला मिळणार आहे. पण खरीपाच्या पिकांच्या स्थितीवरून लावण्यात येणारी हंगामी पैसेवारी 50 पैशांपेक्षा अधिक लावली गेली आहे. यामुळे दुष्काळी योजना लागू त्यांना अडचणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नोव्हेंबर महिन्यात जाहीर करण्यात येणाऱ्या अंतिम पैसेवारीत सुधारणा करून योग्य अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील शबरी माता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ रोजगार मेळावा नुकताच घेण्यात आला. या मेळाव्यात बेरोजगार तरुण आणि प्रशिक्षणार्थींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या. यावेळी सुरेंद्र बैरागी यांनी नवापूर परिसरातील आदिवासी तरुणांनी कौशल्य आत्मसात करून रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहून उद्योजकतेकडे वाटचाल करावी असे आवाहन देखील केले. हे होते धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे वार्तापत्र संक्षिप्त स्वरूपात. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
1: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्र अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आलं. दुपारचे 2:15 वाजलेत. सुगम संगीत 2:30.

0: एक वाजून 55 मिनिटं होत आहेत. पुनःप्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत ऐकूया हायकू या काव्य प्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख.
2: हायकू ही काव्यरचना अत्यंत साध्या सोप्या नेहमीच्या बोलण्याच्या भाषेत लिहिली जाते, पण 500 वर्षापूर्वी तसं नव्हतं बरं का. जपानमध्ये हायकूचा पूर्वज म्हणायचा जो रेंगा आणि होकू या नावाने ओळखला जात होता, ते जे प्रकार होते ते ग्रांथिक आणि दरबारी भाषेत लिहिले जायचे. तेई तोकू यांनी काय केलं, 16व्या शतकात त्यात बोली भाषेतले शब्द घातले, त्यामुळे हायकू हा सामान्य लोकांपर्यंत पोचला. पण झालं काय की तो शाब्दिक कोट्यांपुरताच मर्यादित राहिला. खरा समतोल साधला तो मात्सुओ बाशोने. 17व्या शतकात त्यांनी या काव्यप्रकारात ग्रांथिक भाषेची खोली ठेवली, पण निसर्ग आणि मानवी भावना हायकूत आणल्या. आणखीन एक होता हायकूकार कोबायासी इस्सा, हा शेतकऱ्याचा मुलगा होता. तर त्याचं वातावरण सगळं शेतीचं ना, तर त्याने काय केलं, फुलं चिमण्या माशा यांच्याबद्दल अगदी घरात बोलतो तशा भाषेत हायकू लिहिले. उंदरावर देखील इस्साने हायकू लिहिले. बघा, जपानमध्ये जेव्हा हायकूत उंदीर येतो तेव्हा तो नुसता उंदीर नसतो, तो गरिबीचा थंडीचा एकटेपणाचा साक्षीदार असतो. हायकू बेडकाचे जपानमध्ये खूप लिहिले गेले. आता काय आपण सुद्धा लिहितो, गाय बैल म्हैस उंदीर मांजर साप वा कशावरही हायकू लिहू शकतो. आता मी लिहिलेले काही हायकू देते. कावळा बसतो म्हशीच्या शिंगावर निमी रवतो. बघा कावळा किती क्षुल्लक पक्षी, पण म्हशीच्या शिंगावर बसून त्याला मोठं झाल्यासारखं वाटतं. दुसरं हायकू, काव काव काव, कावळा ओरडतो कावळी येते. कावळ्याचे काव काव हे आपल्याला कर्कश वाटतं की नाही, काय काव काव काव करत बसलाय. पण ते त्याचं प्रियराधन असू शकतं ना, कावळीला ते प्रणयमधूर वाटू शकतं ना. ऐटीत आले मांजर घराबाहेर दूध चोरून. आता दूध चोरून आलं तर ते किती ऐटीत येतं असं छानपैकी, है ना. चोरही कधी कधी ऐटीत येतात निर्लज्जपणे. काही राजकारणी नसतात का, कधी कधी गुन्हे करतात पण ऐटीत वावरत असतात.

0: पुढचा एक अजून ऐकू बघा, बेडकाचा आहे. लांब उडी बेडकाने घेतली चिखलातच. बेडकाचं आयुष्य काय, त्याला काय फारशी प्रगती माहीत नाही, कुपातील मंडूक असं त्याचं वर्णन असतं. त्यांनी जरी उडी घेतली तरी ती कशात, पुन्हा चिखलातच. आता आपण जसं प्राण्यांवर हायकू लिहिलेत की नाही, आता तसं वस्तूंवर पण हायकू लिहिता येतात बरं का. हा माझा असा बरसला हायकू काव्यसंग्रह आहे, त्यातली काही हायकू देते. गाडीच्या काचा बंद करून टाक, निघायचं आहे. एखाद्याशी संबंध तोडण्याचा क्षण याच्यातून व्यक्त होतो. आता दुसरा हायकू बघा. पुस्तक कुठे, पहिली ओळ. पुस्तक कुठे, गर्मी होते इथे वारा घालू. पुस्तकाचा खरा उपयोग माहितीच नाही, ते वाचण्यासाठी आहे आणि वारा घालण्यासाठी उपयोग करणार होता, पण अशी अडाणी माणसं आहेत बघा. सुखाची कल्पना, एक कप चहा तिच्यासोबत. आता या हायकूत यमक जुळवलेलं नाही, पण ताल आहे, काहीतरी सांगायचं आहे. 5-7-5 अक्षरबंधांपेक्षा क्वचित एखाद्या अक्षराची सवलत घेतली आहे. हायकूचा नियम म्हणजे काय, की हायकू उपदेशात्मक नसावा, हायकूकाराला सौंदर्यदृष्टी असावी लागते. हायकूकार समोरील दृश्य जे असतं ते सुंदर करतो किंवा त्यात भावना पेरतो. एक हायकूकार आहे मीरा म्हणून, तिच्या हायकूमध्ये अशी दृश्य मांडलीत की सृष्टीतील गूढ शोधत आहे असं वाटतं. वृक्ष कोसळला, वृक्ष कोसळला, अचानक मुळातून कोंब कसा आला. जरी जीवन संपलं असं वाटलं तरी परत नवजीवन सुरू होत असतं. पुढचा तिचा हायकू आहे, पिंपळ ध्यानस्थ उभा, रात्रभर सुरू काजव्यांची सभा. आपल्या डोळ्यासमोर फक्त काजव्याने उभारलेलं झाड येतं, बाकी काही नाही. ही तिच्या रचनेची ताकद आहे आणि त्यातून काही ते अर्थही निघतो. तर हायकूंमध्ये असं खूप वैविध्य असतं.
1: हायकूच्या बनात या मालेत आत्ताच आपण ऐकला हायकू या काव्यप्रकाराची ओळख करून देणारा मेघना साने यांचा लेख. या कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं मेघना साने यांनी, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून पुनःप्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजले आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहो कृषीवाणी. पशुरोग निदानामध्ये सरीम बायोकेमिस्ट्री चाचण्यांचं महत्त्व याबद्दलची माहिती.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. रोगांमुळे जनावरांची उत्पादकता आणि आरोग्यावर परिणाम होतो. आजारी गाय स्वतःला कुरणात वेगळं करते किंवा कोकरू आजारी असेल तर ते पूर्णपणे आळशीपणा दाखवते. जनावरांमध्ये दिसणाऱ्या या लक्षणांपलीकडे बऱ्याच वेळा आजारांचं स्वरूप गंभीर असू शकतं. अंतर्गत नुकसान बऱ्याचदा आधीच खूप तीव्र असू शकतं. बऱ्याच आजारांमध्ये शारीरिक लक्षणांव्यतिरिक्त दुसऱ्या चाचण्या जसं की पूर्ण रक्त चाचणी किंवा रक्तजल म्हणजेच सिरम बायोकेमिस्ट्री चाचणी ही आधुनिक पशुवैद्यकीय निदानाचा आधारस्तंभ म्हणून काम करते. अशा प्रकारच्या चाचण्या रोग निदानाव्यतिरिक्त उपचाराच्या यशस्वीतेमध्ये महत्वाच्या भूमिका बजावतात. या चाचण्या रोग प्रतिबंधात्मक उपाय योजनेमध्ये उपयुक्त ठरतात. या निदानाअभावी रोग वाढून नंतर महागड्या तसंच आपत्कालीन पशुवैद्यकीय उपाययोजनांची गरज लागू शकते. रोगाचा पशुधनावर विपरीत परिणाम होतो, कायमचं नुकसान सुद्धा होऊ शकतं. बाह्य चिन्ह नसलेल्या उपक्लिनिकल रोगांच्या परिस्थितीमुळे दुधाचं कमी उत्पन्न, खराब पुनरुत्पादक कार्यप्रदर्शन आणि वाढलेला गळती दर यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं. रोग झाल्यावर निदान करण्याऐवजी बऱ्याच वेळा अशा चाचण्या रोग होऊ नये म्हणून किंवा जनावरांचं शारीरिक स्वास्थ्य जाणून घेण्याच्या उद्देशाने देखील केल्या जातात. मोठ्या गोठ्यांमध्ये नियमित रक्ताच्या नमुन्याला प्रारंभिक चेतावणी प्रणालीमध्ये रूपांतरित करते, जी क्लिनिकल लक्षणे प्रकट होण्याच्या खूप आधी अवयवाचा त्रास, चयापचय ताण आणि पौष्टिक कमतरता यांचं निदान करून देतात. उदाहरणार्थ सबक्लिनिकल केटोसिस, सायलेंट हायपोकॅल्सेमिया, खनिजांची कमतरता आणि यकृतातील आजार यासारख्या परिस्थिती जनावरांची खाद्य ग्रहण आणि रूपांतर कार्यक्षमता कमी करून रोगप्रतिकारक कार्याशी तडजोड करून प्रजनन दर कमी करून उत्पादनावर परिणाम करतात. सीरम बायोकेमिस्ट्री पशुधन व्यवस्थापनाला प्रतिक्रियात्मक समस्या निवारणातून सक्रिय आरोग्य धोरणात रूपांतरित करण्यासाठी सहाय्यक ठरतात. नियमित

0: रक्तजल चाचण्या, पशूच्या शरीरातील चयापचयाचे आजार, पशुवैद्य आहारातील संतुलन आणि शारीरिक ताण यांचं मूल्यांकन करू शकतात. सिरममधील रासायनिक घटक जसं की एन्झाइम्स, प्रथिनं, इलेक्ट्रोलाइट्स, मेटाबोलाइट्स आणि ट्रेस घटकांचे मूल्यांकन केल्याने पशुधन चिकित्सकांना उपक्लिनिकल रोग शोधणे, आरोग्यावर अचूक प्रतिक्रिया स्थापित करणे, आरोग्यासंबंधी रोगनिदान आणि रोगनिदानविषयक उपचारांची अचूक तपासणी करणं शक्य होतं. प्रयोगशाळेमध्ये केल्या जाणाऱ्या चाचण्यांव्यतिरिक्त शरीरातील संपूर्ण रक्त किंवा सिरम किटोन बॉडीज, ग्लुकोज आणि लॅक्टेट मोजण्यासाठी काही हँडहेल्ड मीटरसुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे तत्काळ गोठ्यामध्ये निदान आणि तत्काळ उपचार निर्णय घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतात. जनावराची पूर्व क्लिनिकल माहिती, शारीरिक लक्षणांची माहिती आणि बाकीच्या पूरक मूल्यमापनांबरोबर रक्तजल किंवा सिरम पॅरामीटर्सचा अचूक अर्थ लावणे सोपे होते. यामुळे या चाचण्या एकंदरीत जैव कल्याण आणि जास्तीत जास्त जैव सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आत्ताच आपण पशुरोग निदानामध्ये सिरम बायोकेमिस्ट्री चाचण्यांचं महत्त्व याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
0: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
0: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी, 2:05 झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहो आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
3: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना वैदेही चौरेचा नमस्कार. श्रोते हो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंत रोगतज्ञ आणि रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक. नमस्कार डॉक्टर.
4: नमस्कार
3: डॉक्टर. या उपचार पद्धतीमध्ये काही आधुनिक उपचार पद्धती असते का?
4: आधुनिक उपचार पद्धती आजकाल खूप साऱ्या निघाल्या आहेत. स्पेसिफिकली जर मी फिलिंग बद्दल बोलू तर फिलिंग्स आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे निघाले आहेत. आधी फक्त तुम्हाला आठवत असेल की अमालगम, ज्याला आपण सिल्वर फिलिंग म्हणायचो, ते आधी करायचे आणि ती फिलिंग आजकाल यूज होत नाही. आजकाल दातांच्या रंगाच्या वेगवेगळ्या टाईपच्या फिलिंग असतात ज्या टिकतात पण जास्ती आणि पुष्कळ फिलिंग मध्ये फिलिंग केल्यानंतर फ्लोराईड रिलीज हळूहळू दातांवर होत राहतो. म्हणजे फिलिंग तर होतेच आणि त्यानंतर दात प्रोटेक्ट देखील होतो. जसं मागच्या भागात आपण बोललो की फ्लोराईड दाताला प्रोटेक्ट करण्यात खूप मोठा भाग आहे फ्लोराईडचा, तर फ्लोराईडची मदत होते. तर त्यामुळे वेगवेगळ्या फिलिंगच्या पद्धती चेंज झाल्या आहे. त्यानंतर रूट केनालच्या पद्धती पण चेंज झाल्या आहे ज्यामुळे दात जास्ती टिकतात. दातांवरच्या कॅपिंग ज्या करतो आपण त्याची पण ट्रीटमेंट्स आणि त्याचे पण मटेरियल्स खूप जास्ती चांगले आले, त्यामुळे दातांवर एकदा आपण ट्रीटमेंट केली तर त्याची सस्टेनेबिलिटी म्हणजे जितके वर्ष ते टिकेल ते खूप जास्ती वाढलेलं आहे. आणि जर प्रॉपर आपण प्रिकॉशन घेतली, प्रॉपर आपण जर दातांची केअर घेतली तर हे पुष्कळ वर्षांपर्यंत ही केलेली ट्रीटमेंट टिकू शकते. ब्रेसेस आपण बोललो, ब्रेसेस आजकाल दाताच्या रंगाचे पण ब्रेसेस येतात आणि एक अलायनर्स म्हणून लेटेस्ट ट्रीटमेंट आहे जे दाताच्या रंगाचे ट्रेज असतात, तर त्यामुळे पण दात आपण जेव्हा सरळ करायला जातो तर ते आपण ज्याला ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट म्हणतो, म्हणजे स्टीलचे ब्रेसेस जे आपण लावतो ते बोलताना एकदम व्यवस्थित वाटत नाही तर सिरामिक ब्रेसेस किंवा या अलायनर्समुळे लहान मुलांना पण कॉन्फिडंट वाटतं बोलताना किंवा त्यांच्या क्लासमध्ये फ्रेंड्स समोर आणि त्याचं ट्रीटमेंट पण व्यवस्थित आणि

0: डॉक्टर, आता हे तर झालं आधुनिक उपचार पद्धतीबद्दल, पण बरेचदा आपल्याला असं वाटतं की माझा दात किडूच नये किंवा आडवा तिडवा येऊ नये, यासाठी मग काही काळजी घेऊ शकतो का आपण?
1: अगदी बरोबर. जसं आपण म्हणतो, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे कधीही आपल्याला कोणतीही गोष्ट जर प्रिव्हेंट करता येईल, दॅट इज ऑलवेज बेटर. तर प्रिव्हेन्शन बद्दल आपण बोलूया. सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की दाताला कीड का बरं लागते. तर दाताला कीड ह्या करता लागते कारण आपण खूप जास्ती जर गोड खाल्लं किंवा खूप जास्ती जर बॅक्टेरिया आपल्या दातांच्या संपर्कात आले आणि आपण ब्रश व्यवस्थित केलं नाही, त्यामुळे दाताला कीड लागते. तर सगळ्यात आधी आपण हे जाणून घ्यायचं की ब्रश करणं खूप खूप जरुरी आहे. दिवसातून 2 ब्रश आपल्याला करायचं आहे आणि कमीत कमी 4 ते 5 आपण ब्रश करावा. व्यवस्थित आपल्याला एक फ्लोराईड पेस्टचा वापर करायचा आहे. ब्रश आपल्याला दर 1 ते 2 चेंज करायचं आहे. हे प्रिकॉशन्स आपण घ्यायचे. दुसरं म्हणजे आपल्याला दात जर वाटत असेल की किडू नाही, तर आपण जर गोड खात असू, आता लहान मुलांना गोड खूप आवडतं, आपण हे नाही म्हणू शकत की गोड तू खाऊच नको. पण मी एक एक्झाम्पल देते की दिवसात जर तो मुलगा किंवा मुलगी 4 गोड खात असेल, एकदा हलवा, एकदा चॉकलेट, अजून काही, तर त्यापैकी काय होतं की प्रत्येक वेळा आपण जेव्हा गोड खातो तेव्हा आपल्या तोंडाचा पीएच पडतो आणि त्यामुळे कीड वाढते. तर आपल्याला 4 ऐवजी जर आपण त्या 4 गोष्टी खायच्या पण एकदा खायच्या, ज्याला आपण क्लब म्हणतो, तर क्लब करून खायच्या. म्हणजे एकदा 9 खाल्लं, एकदा 12, एकदा 3, एकदा 6 याऐवजी आपण जर 9 सगळ्या 4 गोष्टी एकसोबत खाल्ल्या तर आपल्या तोंडाचा पीएच फक्त एकदाच कमी होईल आणि त्यामुळे पण आपण दात किडण्यास वाचू शकतो. अजून एक गोष्ट, झोपायच्या आधी खूप मुलांना सवय असते दूध पिऊन झोपतात. लहान बाळांना पण आपण दूध पाजून झोपवतो. तर एकदम लहान बाळांना आपण ब्रश तर करू नाही शकत कारण की दात आले नसतात. पण आयांना आपण एक टेक्निक सांगतो, ज्यांनी बोटावर एक छोटासा गॉज बांधायचा, गॉज आपल्याला माहिती आहे जो व्हाईट कलरचा असतो, आणि फक्त अलगत त्यांचं तोंड असं साफ केलं तर ते जे दूध असतं ते निघून येतं, त्यामुळे त्याच्यासोबत बॅक्टेरिया पण बाहेर येऊन जातात. तर ते आपण करू शकतो. आणि दुसरं म्हणजे झोपायच्या आधी जर दात आलेले आहे तर ब्रश करणं खूप खूप जरुरी आहे. नुसतं दूध पिऊन जर ते मुलं झोपले तर रात्रभरात ते डीकेचा प्रोसेस खूप फास्ट वाढतो आणि त्यामुळे मॅक्सिमम मुलांना कीड येते.
0: डॉक्टर दीपिका चंढोक, आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना महत्वपूर्ण असं मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावदकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4.

नमस्कार. अजीर्णे भेषजं वारी जीर्णे वारी बलप्रदम भोजने चामृतम वारी भोजनांते विषप्रदम हा पाण्यावरचा श्लोक आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल. म्हणजेच पाणी तेच, पण त्याचा कसा कुठल्या प्रसंगी कशा पद्धतीने वापर होतो यावर त्याची क्षमता गुणवत्ता सिद्ध होत असते. निसर्गचक्रात प्रचंड ढवळाढवळ करून आपला स्वार्थ साधण्यासाठी आधुनिकतेच्या नावाखाली आम्ही अनेक अनैसर्गिक गोष्टी करायला लागलो. आपल्या पूर्वजांनी निसर्ग आणि पर्यावरणपूरक पीक पद्धती आत्मसात केली आणि त्यात ते समाधानी होते. पाण्याचा प्रत्येक थेंबाचे नियोजन केले तर वर्तमान काळातही आपण आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतो हा विश्वास असायला हवा. प्रदूषण करणारे उद्योग हे अर्थव्यवस्थेसाठी काही प्रमाणात आवश्यक असले तरी त्यातील प्रदूषित पाणी योग्य उपचारांविना नदी नाल्यांमध्ये सोडले जाऊ नये याची खबरदारी घेणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने नवीन उद्योगांमध्ये ZLD म्हणजेच झिरो लिक्विड डिस्चार्ज या तंत्रज्ञानाला मान्यता मिळायला हवी आणि ते प्रामाणिकपणे अंमलात आणावं लागेल. हे सामायिक सांडपाणी केंद्र अधिक सुदृढ करणं, त्यांची संख्या वाढवणं, त्याचबरोबर त्याचं कार्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं या प्रक्रियेमधील क्लिष्टता कमी करून सोप्या करण्याच्या दृष्टीने आपल्याला पावलं उचलली पाहिजेत. शुद्ध पाण्याच्या वापरावर बिल न आकारता आपल्या घरातून किंवा उद्योगांमधून किती पाणी

प्रदूषित होऊन बाहेर पडतं या मात्र ते आकारलं गेलं पाहिजे. स्वच्छ आणि सुदृढ पर्यावरणाचं विलोभनीय रूपाचं आपण साक्षीदार झालं पाहिजे. पाण्याचा आणि प्रत्येक नैसर्गिक संसाधनाचा आदर करणारं आदर्श नागरिक आपल्याला इथे तयार व्हायला हवे. आपल्या इथली जंगले समुद्र ही आपणच निर्माण करणारा कार्बन शोषून घेतात, पण सध्या हा कार्बन वाढीचा वेग शोषून घेण्यापेक्षा फार जास्त प्रमाणात वाढल्यामुळे हे सर्व कमी पडत आहे आणि कुठेतरी आणीबाणीची स्थिती निर्माण झालेली आहे. पाण्याचे अर्थकारण, पर्यावरणाचे अर्थकारण आपल्या समस्त मानव जीवनावर परिणाम करत आहे. एक गोष्ट मात्र नक्की की पाणी आणि पर्यावरण यांचा एकत्रित गंभीरपणे विचार केल्याशिवाय आणि त्यांच्या शुद्धीकरणाशिवाय ऐहिक जगतातील सुख समृद्धीच काय, तर पारमार्थिक जगातील समाधान देखील आपण मिळवू शकणार नाही. जोपर्यंत आम्ही आपल्या पाण्याशी संवाद साधणार नाही, त्याच्याशी बोलून त्याची वेदना समजून घेत नाही, तोपर्यंत त्याच्या प्रत्येक थेंबाशी जोडलेलं पर्यावरण आम्हाला असेच चटके देत राहणार हे नक्की. निसर्ग, पर्यावरण, पाणी आणि मानव असे आपण वेगवेगळे नाहीत, तर एकाच चक्रात गुंफलेल्या फुलांचा सुंदर हार जसा आकर्षक असतो तसे आहोत हे लक्षात ठेवलं तर हे सारं सोपं होईल. ओम जलबिंबाय विद्महे नीलपुरुषाय धीमही तन्नो वरुण प्रचोदयात ही प्रार्थना आपण सर्वजण मनोमन करूयात आणि उत्साहाने पुन्हा कामाला लागूयात. धन्यवाद.

0: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावदकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा ऐकलात. श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर हा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण डॉक्टर अपरूप अडावदकर यांनी जलव्यवस्थापन या विषयावर दिलेली माहिती ऐकलीत. तेव्हा परिसर या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी स्वप्ना आपली रजा घेते. धन्यवाद, नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला 2:15. थोड्याच वेळात दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून.

दोन वाजून 30 मिनिटं झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया प्रदीप कुमार बारोट यांचं सरोदवादन राग पटदीप. मध्यलयगत जपताला द्रुतगत 3 तालात त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांची. प्रदीप कुमार बारोट यांचं सरोदवादन राग पटदीप.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रदीप कुमार बारोट यांचं सरोदवादन आपण ऐकलं, राग पटदीप. त्यांना तबला साथ संतोष

0: मिश्रा यांनी केली.
1: माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका रबी श्रीधान्य या विषयावर डॉक्टर मयूर मेश्राम यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेअंतर्गत प्रगत शेतकरी भीमराव निमकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 12 ऑक्टोबर 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
2: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
3: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
2: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
3: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
2: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
0: दुपारचे 3 वाजते, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाणबुडीरोधी नौका INS मंगरोल नौदलात दाखल. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. MPSC विरोधातलं आंदोलन मागे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची चौकशी समितीचे सचिव म्हणून नियुक्ती. आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधु गांबीकर यांचं निधन. उथळ पाण्यात काम करू शकणाऱ्या मंगरुल नावाच्या पाणबुडी रोधक नौकेला आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करून घेण्यात आलं. मुंबईच्या नौदल गोदीमध्ये आज सकाळी हा समारंभ पार पडला. कोची इथल्या कोचीन शिपयार्डने या नौकांची निर्मिती केली आहे. पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन या समारंभात अध्यक्षस्थानी होते. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरले असल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितलं. अशा 10 नौका यावर्षी सामील केल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं ते म्हणाले. नौदलाचं आधुनिकीकरण वेगानं सुरू असून देशाचा दृढनिश्चय यातून दिसून येतो असं त्यांनी सांगितलं. नौदलाच्या ताफ्यात 2004 सालापर्यंत कार्यरत असलेल्या जलसुरुंग रोधक युद्धनौका INS मंगरुलचा वारसा जतन करण्यासाठी हे नाव नवीन नौकेला दिलं गेलं आहे. या नौकेवर अभय सोनार उपकरण, हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारीज आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीचे नेते आज सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करतील अशी माहिती राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आपण भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकांच्या निपक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचं गांधी म्हणाले. दिल्ली पोलिसांनी दिल्लीतल्या अधिकृत आंदोलनस्थळांच्या यादीतून जंतर मंतरचं नाव काढून टाकलं असून रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि CBD मैदान या 3 नवीन आंदोलनस्थळांचा समावेश अधिकृत यादीत केला आहे. दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी ही घोषणा केली आहे. नागरिकांना आपला विरोध दर्शवण्याचा अधिकार बजावण्यासाठी निदर्शनं करण्याकरता सोयीच्या जागा शोधण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक समिती स्थापन केली होती. त्या समितीच्या शिफारसीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा आणि नागरिकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. विरोधी पक्ष आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून निवेदन देणार होते, मात्र सरन्यायाधीशांनी त्यांना भेटायला नकार दिला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मुंबईत वृत्तसंस्थेशी बोलत होते.
1: देखिए, मैं तो हैरान हूं कि कोई अपोजिशन

0: लीडर ये कैसे कह सकता हो कि हम सुप्रीम कोर्ट पर मोर्चा लेकर आएंगे और चीफ जस्टिस ने हमको मिलना चाहिए? आप संविधान की बात करते हो, ये कौन से संविधान में लिखा है? क्या कभी चीफ जस्टिस किसी मोर्चे को सामने जाते हैं? मैं ये मानता हूँ कि जो बात सुप्रीम कोर्ट ने कही है वो बिल्कुल सही है। आपको ग्रीवियंस है, आप कोर्ट आइए, कोर्ट में लड़िए।
1: अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणं हे राज्यघटना विरोधी असल्याचंही फडणवीस म्हणाले। विरोधकांचा राज्यघटनेवर विश्वास नाही हेच यातून सिद्ध होतं असंही त्यांनी सांगितलं। राज्य लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटी विरोधातलं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे। आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या शिष्टमंडळाने काल आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची चर्चा केली। एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली असून या पार्श्वभूमीवर आयोगाचे अध्यक्ष विवेक भिवनवार यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर पाठवलं आहे। चौकशी समितीचे सचिव म्हणून अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा समावेश करण्याची मागणी मान्य केल्याचं आमदार शिवेंद्रराजे यांनी यावेळी सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली। या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत। जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे। सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे। यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत खेलो इंडिया योजनेबद्दल।
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। तळागाळापासून खेळातल्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी 2010 गुजरातमध्ये खेल महाकुंभ आयोजित करण्यात आला होता। त्या धर्तीवर 2017 देशव्यापी स्तरावर खेलो इंडिया कार्यक्रमाला मान्यता मिळाली। शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठ पातळीवर युवा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात। आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये गती असलेल्या युवा खेळाडूंना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण दिलं जातं। खासदार आणि आमदारांना त्यांच्या मतदारसंघात अशा स्पर्धा आयोजित करता याव्या याकरता निधी दिला जातो। त्यातून अनेक खेळाडूंना पुढे येण्याची संधी मिळते। राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी खेलो इंडिया स्पर्धा होतात। गेली अनेक वर्ष महाराष्ट्राने त्यात अव्वल स्थान मिळवलं आहे। या स्पर्धांमधून पुढे आलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करतात आणि देदीप्यमान यशही मिळवतात।
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू गांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं। त्या 73 वर्षांच्या होत्या। गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या। अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली। बीड जिल्ह्यात माळेगाव खुर्द इथं 28 जुलै 1953 रोजी मधू गांबीकर यांचा जन्म झाला। तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली। व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत। लावणीसह अभिनयातही त्यांचं विशेष योगदान होतं। राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं। त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं। हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट। व्यावसायिक रंगभूमी, लोकनाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली। सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधू गांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून दिली। त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मधू गांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे। नांदेड जिल्ह्यात काल गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। यावेळी विविध ठिकाणांहून 13 कोटी 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला। गोंदिया जिल्ह्यात बोधलकसा जलाशयाच्या मुख्य भिंतीला आज सकाळी मोठं भगदाड पडल्यानं त्यातून पाणी शेतात शिरलं। या वाहणाऱ्या हजारो क्युसेक पाण्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। जामफळ धरणाच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या मुख्य पाईपलाईन जोडणी कामाचा प्रारंभ काल राज्याचे पणन, राजशिष्टाचार मंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाला। या उपसा सिंचन योजनेमुळे शिंदखेडा तालुक्यातल्या 54 गावांसाठी सिंचनाची कायमस्वरूपी सोय होणार आहे। सुलवाडे जामफळ मुख्य प्रकल्पाचं सुमारे 80% काम पूर्ण

0: झालं आहे. या प्रकल्पातून सुमारे 1 TMC पाणी उपलब्ध करून देण्याचं नियोजन आहे. जून 2027 पासून टप्प्याटप्प्यानं सिंचनाचा लाभ दिला जाईल. कचरा व्यवस्थापनाच्या आव्हानावर तोडगा काढत शेगाव नगर परिषदेनं कचऱ्यातून समृद्धी आणि ओल्या कचऱ्यातून वीज निर्मिती प्रकल्प यशस्वी केला आहे. नगर परिषदेच्या या प्रयत्नांना यश आलं असून हे शेगाव मॉडेल राज्यातील इतर नगरपालिकांसाठी आदर्श ठरत आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर परिषदेनं घरच्याघरीच कचरा वर्गीकरण, ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करणं असे उपक्रम राबवले आहेत. या प्रक्रियेत स्थानिक महिला बचत गटांना जोडण्यात आलं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी रोजगार निर्माण झाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. MPSC विरोधातलं आंदोलन मागे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची चौकशी समितीचे सचिव म्हणून नियुक्ती. आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. दुपारचे 3:10 झालीत. आता आमचे या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईच्या आर एन सेवेवरून आम्ही बोलत आहोत महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांसाठी आर एन संदेश 12 ऑक्टोबर करता. सुरुवातीला संदेश महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांसाठी. ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आज रात्री 1:15 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. महाराष्ट्रातील सर्व केंद्रांनी हा कार्यक्रम सहक्षेपित करावा. ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आज रात्री 1:15 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांनी हा कार्यक्रम सहक्षेपित करावा.

आता आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम असे आहेत. संध्याकाळी 5:02 नादब्रह्म कार्यक्रमात मनाली घोष यांचं गायन राग मुलतानी. संध्याकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात उधारीचं व्यक्तिमत्व. संध्याकाळी 6:30 साहित्य सौरभ मध्ये पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम दिलीप काजगावकर यांची कथा पुढीतील रहस्य, अनिता अनिल साबळे यांची कविता मोरपीस गळणारे या सळसळत्या झाडावरून. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 माझा वार माझा शिवार कार्यक्रमात राज्यस्तरीय प्रसारणामध्ये नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम मयूर मेश्राम यांची मुलाखत रवी श्रीधान या विषयावर शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी भीमराव विमकर यांची मुलाखत. रात्री 7:15 लोकसंगीत. रात्री 9:00 न्यूज ॲट 9:00 स्पॉटलाईट. 9:30 पब्लिक स्पीक. रात्री 10:00 नादब्रह्ममध्ये पंडित कैलाश पात्रा यांचं व्हायलिन वादन राग मालश्री. रात्री 10:30 पंडित विद्याधर व्यास यांचं गायन राग दुर्गा. हे होते अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम आणि आता अस्मिता वाहिनीचे उद्याचे कार्यक्रम.

सकाळी 6:30 वाजता जगूया आनंदी हा कार्यक्रम, सकाळी 6:40 आणि कृषी वाणी कार्यक्रमात इसब गोल या औषधी वनस्पतीची लागवड, 6:45 आणि आरोग्यम धनसंपदामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य आणि वैद्यकीय सेवा डॉक्टर ऋचा साने, सकाळी 6:50 आणि परिसर, सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात हायकूच्या बनात या मालेत हायकू या जपानी काव्य प्रकाराविषयी माहिती देणारा मेघना साने यांचा लेख, सकाळी 7:25 आणि दिलखुलास, 7:40 आणि विक्रम फिटनेस हा प्रायोजित कार्यक्रम, सकाळी 7:45 आणि अनुरूप विवाह संस्था, सकाळी 9:00 अज्ञात मुंबई लेखक नितीन साळुंके यांचं क्रमशः वाचन, सकाळी 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात भवानी शंकर यांचं पखवाज वादन राग ताल अष्टरूपक, दुपारी 12:00 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात, आणि आरोग्य दर्पणमध्ये त्वचा विकार याविषयी डॉक्टर सिद्धी चिखलकर यांची मुलाखत, दुपारी 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करू, दुपारी 2:30 नादब्रह्म कार्यक्रमात नीला भागवत यांचं गायन राग मुलतानी, संध्याकाळी 5:02 नादब्रह्म कार्यक्रमात रफत खान यांचं सतारवादन राग मारवा, संध्याकाळी 6:30 युववाणी कार्यक्रमात सुरुवात करण्याचं धाडस याविषयीचा कार्यक्रम, संध्याकाळी 6:30 अमृत कलश पुणे केंद्राची निर्मिती, संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, संध्याकाळी 7:30 किसान वाणी केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय द्वारा प्रायोजित कार्यक्रम, भाजीपाला कलमीकरण डॉक्टर लहानू गबाले यांची मुलाखत, रात्री 7:15 लोकसंगीत, रात्री 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, रात्री 9:45 आणि मंथन हे कार्यक्रम दिल्लीहून, आणि रात्री 10:00 नादब्रह्म कार्यक्रमात गौतम बॅनर्जी यांचं गायन राग बिहाग, रात्री 10:30 नभोनाट्य शिशिर फूल भाग पहिला, मूळ लेखक कांतीदेव, मराठी अनुवाद नीता गद्रे. हे होते अस्मिता वाहिनीचे उद्या प्रसारित होणारे कार्यक्रम. या व्यतिरिक्त आज कोणताही संदेश किंवा कार्यक्रम नाही. महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांसाठी आरएन संदेश 12 ऑक्टोबर करता देण्यात आले. उद्या म्हणजे दिनांक 13 ऑक्टोबरचे संदेश आरएन 7 संदेश यंत्रणेद्वारे दुपारी 4:35 आणि देण्यात येतील. धन्यवाद.

0: पाच वाजले
1: भागाच्या जवळ
0: दुसरी सभा. ठळक बातम्या.
2: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. उथळ पाण्यात काम करू शकणारी मंगरोल ही पाणबुडी रोधक नौका आज मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. कोची इथल्या कोचीन शिपयार्डनं या नौकांची निर्मिती केली आहे. या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पेडो, स्वदेशी लॉकेट लॉन्चर आणि मारिज आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून निवेदन देणार असल्याचं विरोधी पक्षांनी जाहीर केल्यासंदर्भात ते बोलत होते. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेली अनेक वर्ष त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर झाला आहे. व्यापक अर्थव्यवस्थेतलं स्थैर्य टिकून ठेवण्यासाठी सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पाया या विषयावर त्यांनी विकसित केलेल्या प्रारूपासाठी त्यांना हा पुरस्कार दिला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 548 अंकांची घसरण झाली आणि तो 71,925 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 157 अंकांची घसरण नोंदवत 22,363 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. आजच्या कार्यक्रमात मनाली घोष यांचं गायन आपल्याला ऐकवत आहोत. मनाली घोष यांनी गायलेला राग मुलतानी. विलंबित खेळाची बंदिश 1 तालात आहे, द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना हार्मोनियमची 7 विनोद पडगे यांनी आणि तबल्याची 7 प्रसून चॅटर्जी यांनी केलेली आहे. ऐकूया मनाली घोष यांनी गायलेला राग मुलतानी.

मनाली घोष यांनी गायलेला राग मुलतानी श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना हार्मोनियमची साथ विनोद पडगे यांनी, तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 5:30 वाजलेले आहेत. आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत बोरोड पर्सनॅलिटी म्हणजेच उधारीचं व्यक्तिमत्व या विषयावर. आणि या विषयावर गप्पा मारणारे आपली मैत्रीण अश्विनी घोरपडे. चला तर मग ऐकूया अश्विनी याविषयी नेमकं काय म्हणते.
1: नमस्कार मित्रांनो, आजचा विषय थोडासा वेगळा आहे आणि कदाचित आपल्या आयुष्याशी अगदी जवळचा आहे, कारण आज आपण बोलणार आहोत बोरोड पर्सनॅलिटीज म्हणजेच दुसऱ्यांकडून नकळत उधार घेतलेलं व्यक्तिमत्व. ट्रेंड्स, एस्थेटिक्स, इन्फ्लुएन्सर्स, सोशल मीडिया आणि समाजाच्या अपेक्षा या सगळ्यांचा आपल्या विचारांवर, आपल्या आवडींवर, आपल्या दिसण्यावर, आपल्या बोलण्यावर आणि कधी कधी तर आपल्या स्वप्नांवरही परिणाम होतो. प्रश्न असा नाही आहे की आपण ट्रेंड्स फॉलो करतो का, प्रश्न असा आहे आपण ट्रेंड फॉलो करतोय की ट्रेंड आपल्याला फॉलो करायला लावत आहे. आज सोशल मीडिया आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमांमधून आपल्याला दररोज हजारो प्रकारची माणसं, त्यांची जीवनशैली, कपडे, भाषा, विचार, करिअर, रिलेशनशिप्स, फिटनेस रुटीन्स, ट्रॅव्हल आणि सक्सेस स्टोरीज दिसतात. काही सेकंदांत आपण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो आणि या सततच्या एक्सपोजरमुळे आपल्याला अनेक नवीन कल्पना मिळतात. हे चांगलंही आहे, आपण नवीन गोष्टी शिकतो, वेगवेगळ्या संस्कृती समजून घेतो, नवीन स्किल्स शिकतो, करिअर अपॉर्च्युनिटीज शोधतो आणि स्वतःला व्यक्त करण्याचे नवे मार्ग मिळतात. पण या सगळ्याबरोबर एक अतिशय सूक्ष्म प्रतिक्रिया सुरू होते. आपण पाहतो, आपल्याला आवडतं, आपण पुन्हा पाहतो आणि नकळत आपण ते स्वतःमध्ये आणायला सुरुवात करतो. एखाद्या इन्फ्लुएन्सरची बोलण्याची पद्धत आवडते, आपण तशीच बोलायला लागतो. एखाद्याची ड्रेसिंग स्टाईल आवडते, आपण तसंच कपडे घालू लागतो. एखाद्याची मॉर्निंग रुटीन पाहतो आणि वाटतं माझं आयुष्यही असंच असायला हवं. एखाद्याचा रूम एस्थेटिक पाहतो आणि अचानक आपली खोली साधी वाटू लागते. कोणी एखाद्या पुस्तकाची रिकमेंडेशन देतो आणि आपल्याला वाटतं हे पुस्तक वाचलं पाहिजे. कोणी एखाद्या करिअरला ग्लॅमरस दाखवतं आणि आपण स्वतःच्या आवडीपेक्षा त्या करिअरच्या इमेजकडे आकर्षित होतो. इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे, इन्फ्लुएन्स आणि आयडेंटिटी एकच गोष्ट नाही. दुसऱ्याकडून प्रेरणा घेणं चुकीचं नाही, पण प्रेरणा घेता घेता स्वतःची ओळख हरवणं ही वेगळी गोष्ट आहे. समजा एखाद्या तरुणाला गिटार वाजवणारा कलाकार आवडतो, त्याचं संगीत ऐकून त्या तरुणाला गिटार शिकण्याची प्रेरणा मिळते, ही चांगली गोष्ट आहे. पण जर तो फक्त त्या कलाकारासारखा दिसण्यासाठी गिटार हातात घेत असेल तर प्रश्न वेगळा आहे, कारण त्याने स्किल निवडलेली नाही, त्याने इमेज निवडली आहे. आज ॲस्थॅटिक हा शब्द तरुणांच्या भाषेत खूप लोकप्रिय झाला आहे. मिनिमल ॲस्थॅटिक, विंटेज ॲस्थॅटिक, ओल्ड मनी ॲस्थॅटिक, स्ट्रीट ॲस्थॅटिक, स्टडी ॲस्थॅटिक, डार्क अकॅडमिया, कॉटेज कोर अशा अनेक ऑनलाईन व्हिज्युअल स्टाईल्स आपण पाहतो. या ॲस्थेटिक्समुळे क्रिएटिव्हिटी, फॅशन आणि सेल्फ एक्सप्रेशनला नवीन

दिशा मिळू शकते. एखाद्या अस्थेटिकमधून आपल्याला रंगांची, कपड्यांची, फोटोग्राफीची किंवा डिझाईनची प्रेरणा मिळू शकते, पण अस्थेटिक ही ओळख नाही, ती आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असू शकते. एखाद्याला काळे कपडे आवडतात म्हणून तो डार्क पर्सनॅलिटीचा आहे असं नाही. एखाद्याला बुक्स आणि कॉफी आवडतात म्हणून त्याचं आयुष्य एखाद्या स्टडी अस्थेटिकसारखं असेल असं नाही. आणि एखाद्याला लक्झरी आवडते म्हणून तो यशस्वी असेलच असंही नाही. कारण दिसणं आणि असणं यात फरक आहे. सोशल मीडियावर आपण जे पाहतो ते बहुतेक वेळा निवडलेलं, एडिट केलेलं आणि एका विशिष्ट उद्देशाने सादर केलेलं कंटेंट असतं. त्यामुळे दुसऱ्यांच्या ऑनलाईन प्रेझेंटेशनची तुलना आपल्या पूर्ण वास्तविक आयुष्याशी करणं योग्य नाही. आपल्याला एखाद्या व्यक्तीचा एक सुंदर फोटोग्राफ दिसतो, पण त्या फोटोग्राफच्या बाहेर त्याचं आयुष्य कसं आहे हे आपल्याला पूर्णपणे माहीत नसतं. आपल्याला एखाद्याचा प्रोडक्टिव्ह मॉर्निंग रुटीन दिसतो, पण त्या व्यक्तीच्या संपूर्ण दिवसात काय घडलं हे दिसत नाही. आपल्याला एखाद्याचं सक्सेस स्टोरी दिसतं, पण त्या कथेतले अनेक न दिसलेले प्रयत्न, संधी, अडचणी आणि परिस्थिती कदाचित काही मिनिटांच्या व्हिडिओजमध्ये सामावलेले नसतात. म्हणून सोशल मीडियाकडे इन्स्पिरेशन म्हणून पाहिलं पाहिजे, इन्स्ट्रक्शन मॅन्युअल म्हणून नाही. आपलं आयुष्य कोणत्याही इन्फ्लुएन्सरच्या 30 सेकंड व्हिडिओमध्ये बसणार नाही आणि ते बसायलाही नको, कारण आपलं आयुष्य आपलं आहे. आता एक प्रश्न, आपण इन्फ्लुएन्सरकडून फक्त कपडे आणि हेअरस्टाईलच उधार घेतो का? तर नाही. कधी कधी आपण ओपिनियनसुद्धा उधार घेतो. एखादा क्रिएटर एखाद्या विषयावर ठाम मत मांडतो, त्याचे लाखो फॉलोअर्स असतात, आपण ते ऐकतो आणि लगेच म्हणतो हो अगदी बरोबर आहे, पण थांबा, आपण ते खरंच विचार करून मान्य केलं आहे का? की ते लोकप्रिय असल्यामुळे मान्य केलं आहे? हीच क्रिटिकल थिंकिंगची सुरुवात आहे. प्रत्येक व्हायरल ओपिनियन हा योग्य असेलच असं नाही. प्रत्येक ट्रेंडिंग प्रोडक्ट आवश्यक असेलच असं नाही. प्रत्येक पॉप्युलर करिअर आपल्यासाठी योग्य असेलच असं नाही. आणि प्रत्येक इन्फ्लुएन्सर आपल्या जीवनासाठी योग्य रोल मॉडेल असेलच असं नाही. रोल मॉडेल निवडताना फॉलोअर्स काउंटपेक्षा त्यांची व्हॅल्यूज, कामं, कॉन्सिस्टन्सी, ज्ञान आणि आपल्यावर होणारा परिणाम पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. आणखी एक शक्तिशाली गोष्ट म्हणजे आपण कोणत्या गोष्टींना वारंवार पाहतो त्यांचा आपल्या विचारांवर परिणाम होऊ शकतो. आजच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सचं रिकमेंडेशन सिस्टम वापरकर्त्यांच्या ॲक्टिव्हिटीनुसार कंटेंट सुचवतात. आपण एखाद्या प्रकारचे व्हिडिओज वारंवार पाहत असाल तर त्याच प्रकारचे किंवा संबंधित कंटेंट आपल्याला पुन्हा पुन्हा दिसण्याची शक्यता असते. यामुळे कधीकधी आपल्याला असं वाटू शकतं की सगळेच लोक असेच विचार करतात, पण वास्तवात आपण कदाचित एका विशिष्ट प्रकारच्या कंटेंटच्या सततच्या संपर्कात असतो. म्हणून आपला डिजिटल इन्व्हायरमेंटही महत्त्वाचा आहे. आपण कोणाला फॉलो करतो, काय पाहतो, कशाला लाईक करतो, कशावर आपला वेळ जातो आणि कंटेंट पाहिल्यानंतर आपल्याला स्वतःबद्दल कसं वाटतं हे प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. कारण काही कंटेंट आपल्याला प्रेरणा देतं, काही कंटेंट आपल्याला शिकवतं, पण काही कंटेंट सतत कंपॅरिझन निर्माण करू शकतं. ती माझ्यापेक्षा सुंदर आहे, तो माझ्यापेक्षा सक्सेसफुल आहे, सगळे फिरायला जात आहेत, मी का नाही, सगळ्यांकडे नवीन फोन आहेत, सगळ्यांना रिलेशनशिप आहे, सगळे करिअरमध्ये पुढे गेले आहेत, आणि मग आपण स्वतःच्या आयुष्याकडे पाहून असमाधानी होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण दुसऱ्यांच्या टाईमलाईनवर जगण्यासाठी जन्माला आलेलो नाहीत. प्रत्येकाचं स्टार्टिंग पॉईंट वेगळं असतं, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाच्या संधी वेगळ्या असतात आणि प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो.

आता आपण सामाजिक अपेक्षांकडे वळूयात. बोरोड पर्सनॅलिटी फक्त सोशल मीडियामुळे तयार होत नाही, कधी कधी ती कुटुंबाच्या, समाजाच्या आणि आपल्या आसपासच्या लोकांच्या अपेक्षांमधूनही तयार होते. तू कॉमर्स घेतलंस, मग सी ए कर. सायन्स घेतलंय, इंजिनिअरिंग कर. इतकं शिकूनही एवढंच? तुझ्या वयात अमुक व्यक्तीने हे केलं, अरे लोक काय म्हणतील. ही वाक्य अनेक तरुणांच्या आयुष्यात ऐकायला मिळतात. कधी ती काळजीपोटी असतात, कधी अनुभवातून आलेली असतात, पण प्रत्येक अपेक्षा आपलं ध्येय असेलच असं नाही. आपल्या आयुष्याचा निर्णय घेताना इतरांच्या अपेक्षांचा विचार करा, पण स्वतःचा आवाज पूर्णपणे बंद करू नका. आपल्याला स्वतःला एक प्रश्न विचारावा लागेल, जर कुणालाही इम्प्रेस करायचं नसतं तर मला खरंच काय करायला आवडलं असतं. हा प्रश्न सोपा नाही आहे, पण खूप महत्त्वाचा आहे, कारण स्वतःची ओळख सापडते ती एका दिवसात नाही, ती प्रयोगातून तयार होते. तुम्ही काहीतरी शिकता, काहीतरी करून पाहता, काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी आवडत नाहीत, काही चुका होतात, काही निर्णय बदलतात आणि हळूहळू आपल्याला समजू लागतं हे माझं आहे. म्हणून मित्रांनो, स्वतःला शोधण्यासाठी प्रयोग करण्याची परवानगी स्वतःला दिली पाहिजे. एखादा कोर्स केला आणि आवडला नाही, ठीक आहे. एखादं हॉबी सुरू केलं आणि सोडलं, ठीक आहे. एखादी करिअर आयडिया बदलली, ठीक आहे. एखादा फॅशन ट्रेंड ट्राय केला आणि नंतर जाणवलं की तो तुमच्यासाठी नाही आहे, काही हरकत नाही. स्वतःची ओळख म्हणजे कायम एकसारखं राहणं नाही. स्वतःची ओळख म्हणजे बदलताना स्वतःला समजून घेणं. आणि इथे एक सुंदर फरक आहे, आय वॉन्ट टू बी लाईक दॅम आणि दे इन्स्पायर्ड मी टू बिकम मोर लाईक माय सेल्फ. पहिल्या वाक्यात तुलना आहे, दुसऱ्या वाक्यात प्रेरणा आहे. पहिल्या वाक्यात कॉपी आहे, दुसऱ्या वाक्यात ग्रोथ आहे. म्हणून आजपासून एक छोटासा प्रयोग करूया, आपल्या सोशल मीडिया फीडकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहूया. ज्या अकाउंट्समुळे आपल्याला शिकायला मिळतं, विचार करायला मिळतं, प्रेरणा मिळते, ते ठेवायचं. ज्या कॉन्टेंटमुळे आपल्याला सतत

0: स्वतःची तुलना करावीशी वाटते, अस्वस्थ वाटतं किंवा स्वतःबद्दल कमीपणा वाटतो त्यापासून थोडं अंतर ठेवायचं. कुणाला अनफॉलो करायचं की म्यूट करायचं हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचं. पण एक गोष्ट नक्की, आपल्या अटेन्शनची किंमत आहे बरं का. आपला वेळ ही आपली संपत्ती आहे. आपण आपला दिवस कुठे खर्च करतो त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. म्हणून आपण फोनचा वापर करूया, पण फोनला आपला वापर करू द्यायचा नाही. बरं, आता एक कल्पना करा, आपण एका मोठ्या बाजारात उभे आहोत. प्रत्येक दुकानातून आवाज येतोय, हे घ्या, हे ट्रेंडिंग आहे, हे सगळे घेत आहेत, हेच सक्सेसफुल लोक वापरतात. पण आपल्या हातात एक वॉलेट आहे, आपण सगळं विकत घेऊ शकत नाही. तसंच आयुष्यातही आहे, प्रत्येक ट्रेंड स्वीकारता येत नाहीत, प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी घेता येत नाही, प्रत्येक ओपिनियन मानता येत नाही, प्रत्येक लाईफस्टाईल जगता येत नाही. म्हणून निवड करण्याची क्षमता ही सुद्धा एक स्किल आहे, आणि स्वतःची निवड करण्यासाठी स्वतःची ओळख आवश्यक आहे. म्हणून आजचा हा मेसेज ट्रेंड्स विरोधात नाही, फॅशन विरोधात नाही, सोशल मीडिया विरोधातही नाही, इन्फ्लुएन्स विरोधात नाही. संदेश फक्त इतकाच आहे, हे सगळं वापरायचं पण स्वतःला हरवून नाही. ट्रेंड आवडला, ट्राय करा. नवीन एस्थेटिक आवडलं, एक्सप्लोर करा. एखाद्या इन्फ्लुएन्सरकडून प्रेरणा मिळाली, लर्न करा. पण शेवटी स्वतःला विचारा, हे खरंच माझ्यासाठी आहे का. आणि उत्तर नाही असेल तर नाही म्हणण्या इतकं स्वातंत्र्य स्वतःला दिलं पाहिजे. कारण स्वतःसारखं असणं म्हणजे नेहमी वेगळं दिसणं नाही. कधी कधी ते फक्त एवढंच असतं, गर्दीत असतानाही स्वतःचा निर्णय स्वतः घेणं. आणि हो, कधी कधी आपण ट्रेंड फॉलो करतो, कधी दुसऱ्याची स्टाईल कॉपी करतो, कधी चुकीचा करिअर डिसिजन घेतो, कधी दुसऱ्यांच्या अप्रुव्हलच्या मागे धावतो. याचा अर्थ आपण हरलो असा नाही. स्वतःला दोष द्यायचा नाही, फक्त थांबायचं आणि स्वतःला विचारायचं, मी हे का करतोय किंवा करतेय. हा एक प्रश्न अनेक निर्णय बदलू शकतो. आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी मला तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगायची आहे. आरशासमोर उभा राहिल्यावर आपण आपला चेहरा पाहतो, पण स्वतःला ओळखण्यासाठी फक्त आरसा पुरेसा नसतो. आपल्या आवडी पाहायच्या, आपले निर्णय पाहायचे, आपल्या मुलांकडे पाहायचं, आपण कोणी नसताना काय करतो हे पाहायचं. कारण तिथेच आपली खरी ओळख हळूहळू दिसायला लागते. आपण कोणाच्या सारखे होऊ शकतो, पण आपल्यासारखे होण्यासाठी आपल्यासारखा दुसरा कोणी नाही. म्हणून दुसऱ्यांकडून शिकत राहायचं, प्रेरणा घेत राहायचं, जग पाहत राहायचं, नवीन ट्रेंड्स अनुभवत राहायचं. पण प्रत्येक वेळी आपल्या मनात एक छोटासा प्रश्न जिवंत ठेवायचा, हे खरंच माझं आहे का. जर उत्तर हो असेल तर आत्मविश्वासाने पुढे जायचं, जर उत्तर नाही असेल तर बदलण्याची भीती बाळगायची नाही, आणि जर उत्तर अजून सापडत नसेल तर ते शोधायचं. कारण स्वतःला शोधणं ही सुद्धा एक जर्नी आहे. आज आपलं व्यक्तिमत्व पूर्ण झालेलं नाही आणि ते होण्याची गरजही नाही, आपण अजून घडत आहोत. आपल्या अनुभवांनी, आपल्या चुकांनी, आपल्या यशांनी, आपल्या प्रश्नांनी, आपल्या नात्यांनी आणि आपल्या निवडींनी. म्हणून बॉरोड पर्सनॅलिटी घेण्यापेक्षा स्वतःची पर्सनॅलिटी घडवायची आहे. दुसऱ्यांच्या आयुष्याची कॉपी बनण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याचा ओरिजिनल ड्राफ्ट तयार करायचा आहे. आणि कदाचित आपली खरी ओळख एखाद्या ट्रेंडमध्ये सापडणार नाही, ती सापडेल त्या दिवशी. तेव्हा आपण स्वतःला शांतपणे म्हणायचं आहे, मला कुणासारखं व्हायचं नाही, मला माझ्या सर्वोत्तम रूपात स्वतःसारखं व्हायचं आहे. सो ट्रेंड्स येतील, ट्रेंड्स जातील, एस्थेटिक्स बदलतील, इन्फ्लुएन्सर बदलतील, लोकांच्या अपेक्षा बदलतील, पण आपल्याकडे एक अमूल्य गोष्ट कायम राहील, ती म्हणजे आपली निवड. आणि ती जपायची, स्वतःला ओळखायचं, शिकायचं, बदलायचं, वाढायचं, पण स्वतःला विसरायचं नाही. धन्यवाद.
1: मंडळी, अश्विनीने मांडलेला विषय हा खरंच विचार करण्यासारखा आहे. अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: economies during booms and recessions. The Royal Swedish Academy of Sciences said their work has strengthened the theoretical basis for fiscal and monetary policies. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झालेले आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. पांडू हवालदार या सिनेमातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे सुरुवातीचं गाणं.

0: अंगो मचा विमोल इत्येतस्य विरुद्धं कार्याचरणं कर्तुं याचना विहिता इति वार्ताः।
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। आता कार्यक्रम साहित्य सौरभ।
2: श्रोते हो नमस्कार। साहित्य सौरभ या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, मराठी साहित्य विश्वातल्या अष्टपैलू प्रतिभावंत लेखिका ज्यांनी कविता, गीतलेखन, कथा, कादंबरी, ललितलेख, बालसाहित्य, अनुवाद, पत्रकारिता आणि या सगळ्यांबरोबर अध्यापन या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली स्वतंत्र मुद्रा उमटवली अशा शांताबाई शेळके, आज शांताबाईंचा जन्मदिन, त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन। कार्यक्रमाची सुरुवातच करूया शांताबाईंच्या एका सुंदर अशा कवितेनं। कवितेचं नाव आहे मावळतीला। मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले। जखम जीवाची हलके हलके भरून यावी, जखम जीवाची हलके हलके भरून यावी, तसे फिकटले फिकट रंगते मग ओसरले। घेरीत आल्या काळो खाच्या वत्सल छाया, घेरीत आल्या काळो खाच्या वत्सल छाया, दुःखाची ही अशी लागते अनवट माया। अक्रस्ताना जगभवतीचे इवले झाले, इवले झाले आणिक मजला घेरीत आले। मी दुःखाच्या कुपीता आता मिटले आहे, मी दुःखाच्या कुपीता आता मिटले आहे, एक विखारी सुगंध त्यांचा लुटते आहे। सुख दुःखांच्या मधली वीरता सीमा रेषा, गाठ काळ जातील अचानक सुटते आहे। जाणीव विरते तरीही उरते अतीत काही, जाणीव विरते तरीही उरते अतीत काही, तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही। अतुर वाणी धडधड दाबून हृदया मधली, श्वास आवरण मन कसलीशी चाहूल घे। हलके हलके उतरत जाते श्वासाची लय, आता नसते भय कसले वा कसला संशय। सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा, सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा, मी माझ्यातून सुटते होते पूर्ण निराशय, मी माझ्यातून सुटते होते पूर्ण निराशय। अशा शांताबाई, पुन्हा एकदा शांताबाईंच्या स्मृतीला विनम्र अभिवादन। कार्यक्रमामध्ये आता ऐकूया कॉर्पोरेट जगतामधली समृद्ध अशी कारकीर्द सांभाळत स्वतःची कथा, कविता आणि कथानकाची मनापासून आवड जपलेले लेखक दिलीप कसगावकर यांची कथा। आपल्यासाठी ते आज घेऊन आले आहेत एक सकारात्मक विचार करायला लावणारी ही सुंदर कथा पुढीतील रहस्य।
3: कंपनीचा ईमेल थेट राजच्या पर्सनल मेल आयडीवर आला। राजने मेल उघडला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। तुम्हाला कामावरून कमी केलं असून कालपर्यंतच्या कामाचं पेमेंट आज संध्याकाळपर्यंत तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल। हा तर खूप मोठा धक्का होता राजला। नुकत्याच घेतलेल्या आलिशान 3-bedroom फ्लॅटचा ईएमआय जबरदस्त होता। 2 महिन्यांनी बाबांच्या गुडघ्याचं ऑपरेशन करायचं होतं, आईच्या उजव्या डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन, धाकटी बहीण रीनाचं लग्न, 1 तारखेला जमा होणारी पगाराची भली मोठी रक्कम येणं बंद झालं तर कसं होणार, अनेक खर्चांचा भार कसा पेलायचा, हा विचारच त्याला घाबरवत होता। फक्त एका लाईनच्या मेलने असंख्य प्रश्न निर्माण केले होते। आई बाबा आणि नेहाला हा धक्का पचवणं कठीण जाईल म्हणून त्यांना काहीच सांगायचं नाही असं राजने ठरवलं। राज एका मोठ्या आयटी कंपनीत काम करत होता, मोठी कंपनी, आंतरराष्ट्रीय क्लायंट

यामुळे तो कामात सदैव व्यस्त असायचा. माझी कंपनी, माझ्या कंपनीची प्रगती याच विचारात असलेल्या राजला कसलीही चर्चा न करता कंपनी बाहेर टाकलं होतं एक लाईनचा मेल पाठवून. नेहा राजला नेहमी सांगायची की कंपनीत जोपर्यंत तू हवा आहेस तोपर्यंतच तू कंपनीत असशील. कंपनी आपली कधीच नसते, ती कायम असते मालकाची. पण राजने ते कधीच मान्य केलं नव्हतं. नेहा, नुकताच एक मोठा प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे, त्यामुळे पुढचे एक दोन आठवडे घरून काम करायचं आहे. मीटिंग असली की तेव्हा ऑफिसला जायचं. मालक भलतेच खुश दिसतात तुझ्यावर, नेहाने टोमणा मारला. बरं झालं, मला पापड करायचे आहे, तुझी मदत होईल. संध्याकाळी राज त्याचा जिवलग मित्र वरदच्या दुकानात गेला. वरदही पूर्वी राजबरोबर काम करायचा, पण नंतर तो त्याच्या बाबांचं मेडिकल स्टोअर सांभाळू लागला. त्याने व्यवसाय चांगलाच वाढवला. एका कोपऱ्यात त्याने प्रिंटिंग स्कॅनिंग काम देखील सुरू केलं होतं. राजने वरदला त्याचा जॉब गेल्याचं सांगितलं. घरी अजून काहीच सांगितलेलं नाही हेही त्याने कबूल केलं. क्षणभर शांत राहून तो म्हणाला, वरद, माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत, मी संपलो मित्रा. आणि असं म्हणताना राज नजर चोरत होता. राज, किती पैसे हवेत तुला? मी देतो. वरद, पैसे उसने घेऊन ते फेडू कसे? मला काय करावं ते समजत नाही मित्रा. त्यापेक्षा मला झोपेच्या गोळ्या दे, तेवढीच शांत झोप लागेल. राज, झोपेच्या गोळ्या प्रिस्क्रिप्शन शिवाय देता येणार नाहीत. मी असं करतो, गोळ्यांचं रॅपर काढून साध्या कागदात बांधून देतो. मी गोळ्या दिल्या असं कोणाला सांगू नकोस. लक्षात ठेव, रात्री जेवणानंतर फक्त एक गोळी घ्यायची, म्हणजे रात्रभर शांत झोपशील. दोन घेतल्या तर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत, तीन घेतल्या तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत, आणि चार घेतल्या तर कायमचा. वरद बोलत होता, पण राजचा मूड नव्हता. वरदला बाय करताना राजने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला. राजच्या मनातील विचारांचा अंदाज येऊन वरद म्हणाला, राज, तू गोळ्या नेऊ नकोस, मला भीती वाटते. असू दे, तू गोळ्या दिल्या हे मी कोणाला सांगणार नाही. डोकं जड झालं म्हणून या गोळ्या आणल्या, झोपण्यापूर्वी घेईन असं जेवण झाल्यावर त्याने नेहाला सांगितलं. आणि त्याने लॅपटॉप उघडला. बँकेचे पासवर्ड, एटीएम पिन आणि इतर महत्वाची माहिती त्याने नेहाला पाठवली. सहज, पण ऐनवेळी शोधाशोध करायला लागू नये म्हणून. आवराआवर करून यायला नेहाला बराच वेळ लागला. राज, हे काय पाठवलंस? नेहाने विचारलं. अगं, तुला माहीत असावं एवढाच उद्देश. सर्व झोपले आहेत याची राजने खात्री करून घेतली. तो हळूच उठला आणि किचनमध्ये गेला. चार गोळ्या घ्याव्या की पाच, की सर्व दहा घ्याव्या? सर्व दहा घेऊ म्हणजे गोळ्या घेतल्याचा पुरावाही राहणार नाही, असा विचार करत त्याने पुढी उघडली. आईबाबांचे थकलेले चेहरे डोळ्यांसमोर आले, नेहाचा हसरा चेहरा. मी पळ काढतोय की काय? हा प्रश्न मनात उपस्थित झाला. त्याने गोळ्या हातात घेतल्या तेव्हा त्याचं लक्ष त्या कागदावर गेलं ज्यात गोळ्या ठेवल्या होत्या. त्या कागदावर लिहिलं होतं, गणपती महात्म्यम, 11 दिवस गणपती स्तोत्र म्हणा, तुमची इच्छा पूर्ण होईल, करून तर पहा. राज काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याने गोळ्या परत त्या कागदाच्या पुढीत ठेवल्या आणि तो बेडवर आडवा झाला. रात्रभर त्याला गणपती बाप्पा दिसत होता. सकाळी त्याने गणपती स्तोत्र डाउनलोड केलं आणि मनोभावे त्याचं पठण केलं. खूप प्रसन्न वाटलं त्याला. लॅपटॉप उघडून जॉब सर्च, सीव्ही ईमेल करणं त्याने मोठ्या उत्साहात सुरू केलं. अनेक ओपनिंग्स होत्या त्याला हव्या तशा. माझी कंपनीच्या भ्रमात त्याने बाहेर कधी पाहिलंच नव्हतं. गणपती स्तोत्र पठण करून लॅपटॉप उघडणं हा त्याचा उपक्रम सुरू झाला. 5व्या दिवशी 2 फोन, मग इंटरव्ह्यू झाले. पुढचे 3-4 दिवस हे चालूच होतं, पण फेस टू फेस इंटरव्ह्यू मात्र अजून झाला नव्हता. आज गणपती स्तोत्र पठणाचा 11वा दिवस होता.

स्तोत्र पठण केल्यावर राजने लॅपटॉप उघडला. आज ढगाळ वातावरण होतं, पाऊस पडण्याची शक्यता होती. वायफाय बंद पडल्याने राजचं काम थांबलं होतं. राज आज संकष्टी आहे. पाऊस कधीही सुरू होईल, मला सोडतोस का गणपती मंदिरात? तू वाटल्यास गाडीतच थांब, मी 5 मिनिटात येईन. नेहमी कंटाळा करणारा राज अगदी आनंदाने तयार झाला. नेहालाही आश्चर्य वाटलं. राज, मी आलेच, असं म्हणत नेहा गाडीतून उतरली. मी पण येतो म्हणत राजही गाडीतून उतरला. नेहाला 2-3 मैत्रिणी भेटल्याने ती त्यांच्याशी बोलण्यात मग्न होती. दर्शन घेऊन बाहेर येताना तो नेहाला म्हणाला, मी गाडीपाशी थांबतो, टेक युअर टाइम. हलका पाऊस सुरू झाला. 10 मिनिटं झाली तरी बाईसाहेब आल्या नव्हत्या. नेहाला फोन करण्यासाठी राजने मोबाईल काढला आणि तेवढ्यात फोन वाजला. एका कंपनीतील HR ऑफिसरचा फोन होता. उद्या 11 वाजता इंटरव्ह्यूसाठी या. दुसऱ्या दिवशी राजचा फेस टू फेस इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू घेणाऱ्या मॅनेजरचं नाव होतं गणेश. आधीच्या कंपनीपेक्षा जास्त पगाराची ऑफर मिळाली. 2 दिवसांनी जॉईन करायचं होतं. 11 दिवस गणेश स्तोत्र पठण केल्यावर पुढच्याच दिवशी 11 वाजता फायनल इंटरव्ह्यू घेतला, तोही गणेश साहेबांनी. आणि राज सिलेक्ट झाला. सर्व टेन्शन संपलं होतं. झोपेच्या गोळ्या तशाच होत्या, त्याच पुढीत. नेहा, वरला कॉफी प्यायला बोलवतो मी. अवश्य, केव्हा बोलवतोस? आज संध्याकाळी 6 वाजता. पण आपल्या घरी नाही, मॉडर्न कॅफेत. आणि तूही ये. 6 वाजता नेहा आणि राज कॅफेत पोहोचले. वरदही लगेच आला. फेसाळलेल्या कॉफीचे मग वेटरने टेबलवर ठेवले. वरद, ह्या घे तू दिलेल्या झोपेच्या गोळ्या. राज, किती गोळ्या संपवल्यास? एकही नाही. झोपेच्या गोळ्या? राज, तू घेतल्या वरदकडून? का, कशासाठी? आणि वरद, तूही गोळ्या दिल्यास? नेहा, मी सगळं सांगतो. साधारण 2 आठवड्यांपूर्वी राज माझ्या दुकानात आला. खूप टेन्स होता त्याचा जॉब केल्यामुळे. राज, काय ऐकते मी? मला काही बोलला नाहीस. मला खोटं सांगितलं की घरून काम करतो म्हणून. नेहा, त्याने मला विनंती केली की मला झोपेच्या गोळ्या दे, म्हणजे निदान शांत झोप येईल. मी पूर्ण वॉर्निंग दिली होती आणि मगच गोळ्या दिल्या. तू काळजी करू नकोस, राजने एकही गोळी घेतली नाही. वरद, या झोपेच्या गोळ्या माझ्या टेन्शन मधून मला सोडवतील असं मला वाटलं होतं. पण गोळ्यांनी नाही, तर त्या ज्या कागदात बांधल्या होत्या त्या कागदाने माझी सुटका केली. कागदाने? समजलं नाही मला. मी सर्व 10 गोळ्या घेणार होतो. अरे, त्या कागदावर लिहिलं होतं गणपती महात्म्य, 11 दिवस गणपती स्तोत्र म्हणा, तुमची इच्छा पूर्ण होईल, करून तर पहा. राज, हा काय चमत्कार! मी तर प्लेन पेपर वापरला होता गोळ्यांच्या पुडीसाठी. ते वाचून मी विचार बदलला. अघोरी मार्ग नाही तर अध्यात्माचा वापर करायचा ठरवलं. 11 दिवस गणेश स्तोत्र पठण केलं आणि 11व्या दिवशीच मला इंटरव्ह्यूला या असा फोन आला, जेव्हा मी नेहाबरोबर गणपती मंदिरात गेलो होतो संकष्टीला. आज 11 वाजता माझा इंटरव्ह्यू झाला. विशेष म्हणजे मी तिथं अप्लाय पण केलं नव्हतं आणि माझा इंटरव्ह्यू घेतला. राजला थांबवत वरद म्हणाला, गणेश सरांनी आणि तुला छान ऑफर मिळाली, बरोबर ना? हे तुला कसं माहीत? राज, तू गोळ्या घेऊन गेलास आणि माझं टेन्शन वाढलं. मी 2-3 मित्रांना फोन करून तुझ्याबद्दल बोललो. तुझा CV आपण मागे प्रिंट केला होता माझ्या कॉम्प्युटरमध्ये. मी तो माझ्या मित्रांना पाठवला. परवाच गणेश सरांचा फोन आला की ते तुझा इंटरव्ह्यू घेणार आहेत म्हणून. आणि आज त्यांनी सांगितलं तुला ऑफर दिली म्हणून. पहा, सद्बुद्धी देणारा गणपती. इंटरव्ह्यूचं कळलं ते गणपती मंदिरात. संकष्टीच्या दिवशी इंटरव्ह्यू घेतला गणेश सरांनी आणि CV पाठवला वरदने. म्हणजे काय? तर गणपती बाप्पा पावला. राज, हे सर्व झालं त्या कागदावर लिहिलेल्या 4 ओळींमुळे. पण त्या ओळी कशा आल्या प्लेन पेपरवर?

काव्य शांतपणे ऐकत असलेली नेहा म्हणाली, रात्री झोपण्यापूर्वी मी निरांजन लावून गणपतीची आरती म्हटली. फुलवात नीट करताना माझ्या बोटांना तूप लागलं आणि त्याच वेळी राजने आणलेल्या या झोपेच्या गोळ्यांची पुडी खाली पडली. मी घाईघाईत ती उचलली आणि त्या पुडीला माझ्या बोटांचं तूप लागलं म्हणून मी कागद बदलला, माझ्या भजनी मंडळाच्या वहीतला कागद वापरला. परत गणेशच, राज म्हणाला. पण वरद, जर राजने गोळ्या घेतल्या असत्या तर? नेहा, चुकलोच मी, मला माझ्या चुकीची शिक्षा घेतलीच पाहिजे, असे म्हणत वरदने पुढीतील चार गोळ्या घेतल्या. वरदला कसं तरीच वाटू लागलं. त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव पाहून राज आणि नेहा घाबरले. टेबलावरील पेपर नॅपकिनवर शेवटची इच्छा म्हणून तो काहीतरी खरडू लागला. नेहानेच मला झोपेच्या गोळ्या घ्यायला भाग पाडलं असं काहीतरी तो बरळत होता. नेहा आणि राजने तर घाबरून डोळेच मिटले. वरदने पेपर नॅपकिनवर काहीतरी लिहिले.

0: लागलं. त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव पाहून राज आणि नेहा घाबरले. टेबलावरील पेपर नॅपकिनवर शेवटची इच्छा म्हणून तो काहीतरी खरडू लागला. नेहानेच मला झोपेच्या गोळ्या घ्यायला भाग पाडलं असं काहीतरी तो बरळत होता. नेहा आणि राजने तर घाबरून डोळेच मिटले. वरदने पेपर नॅपकिनवर काहीतरी लिहिलं. वेटर, ही कॉफी थंड झाली आहे, गरम कॉफी द्या लवकर, असा स्पष्ट आवाज ऐकून राज आणि नेहाने डोळे उघडले. वरदने पेपर नॅपकिन प्रथम राज समोर आणि नंतर नेहा समोर धरला. त्यावर लिहिलं होतं, त्या झोपेच्या गोळ्या नव्हत्या, त्या तर व्हिटॅमिन सीच्या होत्या. वरद खट्याळपणे हसत होता. वरदला मारायला म्हणून नेहाने हात उगारला, पण तो तसाच राहिला, पुढे आलाच नाही, कारण तिला समोर साक्षात वरद दिसत होता. साक्षात वरद दिसत होता.
1: आत्ताच आपण ऐकली कथा पुढीतील रहस्य. लेखन आणि वाचक स्वर होता दिलीप कसगावकर यांचा. श्रोते हो, रानातलं, आदिवासी भागातलं किंवा लहानग्यांच्या भावविश्वाचं, निसर्गाच्या सान्निध्याचं, तिथल्या जनजीवनाचं, या सगळ्यावर अतिशय सुंदर, अतिशय भावस्पर्शी भाष्य करणारे कवी लेखक म्हणजे अनिल साबळे. कार्यक्रमात आता ऐकूया त्यांची अतिशय भावस्पर्शी अशी कविता मोरपिस गळणाऱ्या या सळसळत्या झाडावरून. म्हशीच्या पाठीवर बसलेल्या मोरांची पांढरी शीट म्हशीच्या पोटावर ओघळत आलीये आणि त्या लांडोरानं त्या पाचोळ्यात घातलेली अंडी म्हशीचा पाय पडण्याआधीच त्या मुलीनं अलगत उचलून घेतलीये. हे भरलेले आभाळाचे दिवस पाखरांच्या घरटं बांधणीसाठीच होते रे. ती चोचीत गवताचं लांब हिरवं पातं घेऊन उडणारी मुनिया काटेरी बाबळीत गोल गोल घरटं विणत बसायची आणि माथ्यावर हळद ठेवलेली सुगरण दिवसभर बाभळीच्या फांदीला उलट लोंबायची. रानावनात घरा अंगणात असलं तरी घुंगर बांधलेल्या एका मोराचे पाय त्या मुलीच्या आसपासच नाचत असायचे. गोठा बांधायचं ठरल्यावर झाडांच्या पोटावर कोयता मारून मारून अनेक झाडांना ठारच करावं लागलं त्या मुलीला आणि झाडांची सोलून काढलेली खोडं म्हशीच्या गळ्यामध्ये लोढणं म्हणून घरापर्यंत बांधून आणावीच लागली त्या मुलीला. दुपत्या म्हशींचं दूध अचानक उडायला लागलं तेव्हा नाईलाजानं शिकार केलेल्या रानडुकरांची पांढरी कवटी जादूटोना करून गोठ्यात बांधूनच टाकावी लागली त्या मुलीला. कोंबडीच्या पंखांखालून उबलेलं ते मोर, कुणीही हात लावला तरी डोळे फोडणारे ते मोर, पण वाघाला लांब पाहिलं तरी मुके होऊन बसायचे. आभाळ भरून आल्या आल्या तेच मोर निळा निळा पिसोरा फुलवून लांडोरीच्या समोर रिंगण करून अगदी बेभान नाचायचे. मेहंदी काढत असलेल्या ओल्या हातावरच पायात घुंगर बांधलेला एक मोर निळ्या कंठांची चोच मारायचा तेव्हा मेहंदीचा ओला हार ती मुलगी अंगणातल्या सळसळत्या झाडाला पुसून टाकायची. तेव्हा सळसळत्या झाडाचं हात पुसलेलं ते खोड छातीवर बंदुकीचा बार टाकलेल्या मोरासारखं दिसायचं. त्या मुलीच्या अंगणातलं ते सळसळतं झाड मोर चढून बसल्यावर पानगळीत सुद्धा अगदी निळं निळं दिसायचं. पाचोळा पडावा तशी मोरपिसं त्या मुलीच्या अंगणात पडायची, पण तरीही त्या मुलीला माहीतच नव्हतं मोरपिसं गळणाऱ्या या सळसळत्या झाडावरून जीव गेलेल्या मोराचं एक दिवस रक्त टपटपणार आहे. पायात घुंगर बांधलेल्या मोराचे पाय आपल्याला झऱ्याच्या काठावर सापडणार आहेत आणि आपण दाणे भरवतो त्या मोरांना आपल्याच मातीआड करून टाकावं लागणार आहे. कधी कधी भर दुपारीच आग्या कड्यांची मोहरं काढायला माणसं यायची. आग्या कड्याला दहीभाताचा निवट ठेवून ती माणसं काड्या साबरीच्या धुऱ्यामध्ये मधाच्या पोळ्या घोंगडीत कापून न्यायची. बेघर माशांची गुणगुण घनदाट जंगलाला हादरवून टाकायची. दिवस मावळून गेला तरी मोहळांच्या माशा आग्या कड्याखाली खात बसलेले मोर त्या मुलीला घरी हाकत आणावे लागायचे. लाल पिवळ्या भेंडीच्या सावलीत बसलेला म्हातारा,

0: वाघाने मारून टाकलेल्या म्हातारीची आठवण त्या मुलीला येता जाता सांगत असायचा. दडापासून तुटून पडलेला म्हातारीचा हात झऱ्याच्या काठावर त्या मुलीलाच तर सापडला होता. म्हातारीच्या हातावर बांबूंच्या बेटासारखं हिरवंगार म्हाताऱ्याचं नाव गोंदवलं होतं, जे वाघाला सुद्धा खाऊन टाकता आलं नव्हतं. अंगणातल्या सळसळत्या झाडावर डोळे मिटून बसलेले मोर. वाघाने मारून टाकले तो दिवस. तो दिवस त्या मुलीच्या आठवणीतून पुसलाच जात नाहीये. ढगातल्या भात्या चंद्राला माथ्यावर धरून ते झाड आपल्याच पानांच्या अंधारात बेसावत उभं होतं. आणि तेव्हाच झाडांच्या सालीमध्ये नखरुतवत एका वाघाचं धूळ मोर बसलेल्या फांदीवर आलं होतं. झोपेत असलेल्या मोरांचे निळे निळे कंठ वाघाच्या जबड्यात अडकले तेव्हा अश्व गाळत गाळत तो चंद्र काळ्या ढगात मावळून गेला होता. आणि गच्च काळोखात घुंगर बांधलेल्या मोरालाच तो वाघ ओढत ओढत झऱ्याखाली घेऊन गेला होता. कंठ जबड्यात अडकलेल्या मोरानं त्या मुलीला शेवटची हाक मारून पाहिली होती, जी काळोखामध्येच विरून गेली होती. जी काळोखामध्ये विरून गेली होती. अतिशय समृद्ध लेखन असणारे कवी लेखक अनिल साबळे यांची ही भावस्पर्शी कविता आत्ता आपण ऐकलीत, मोरपीस गळणाऱ्या या सळसळत्या झाडावरून. श्रोते हो, आपणही आपल्या काही कथा, कविता, दलित लेख, प्रवास वर्णन असं कोणत्याही प्रकारचं लिखाण करत असाल आणि आमच्या या साहित्य सौरभ कार्यक्रमात प्रसारित करू इच्छित असाल तर त्यासाठी आपण जरूर आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्हाला आपण मेल करू शकता. आमचा मेल आयडी आहे prasaran.pune@gmail.com. तर श्रोते हो, याबरोबरच आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी सविता जेरे सादरकर्ते सुमित श्रीबाद यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.
1: साहित्य सौरभ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
3: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका, उमेद जीवनाची.
4: उमेद जीवनाची, उमेद जीवनाची.
2: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवया
3: उमेद जीवनाची.
2: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30
3: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
2: उमेद जीवनाची.

0: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवी लाईट्स. सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. चार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

आकाशवाणी मुंबई अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात

0: पुन्हा बदल. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यामुळे काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबरपर्यंत असेल. दावे आणि हरकतींचा निपटारा 10 नोव्हेंबरपर्यंत चालू राहील तर अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIRला आव्हान देणारी याचिका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला आणि ही याचिका दाखल केली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून SIRची प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीचं निवेदन देण्याचं काँग्रेसचं नियोजन होतं. पण यासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचं सांगून सरन्यायाधीशांनी ही भेट नाकारली होती. विरोधकांनी दाखल केलेली याचिका संबंधित याचिकांबरोबरच विचारात घेऊ असंही त्यांनी सांगितलं होतं. SIR प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसनं आज नवी दिल्लीत आंदोलन केलं. दिल्लीतल्या लोकशाही बचाव आंदोलनात महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी डॉ सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले. ज्ञानेश कुमार यांना अटक करण्याची मागणी करत मुंबईतही टिळक भवनासमोर काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आपण सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकांच्या निपक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचं राहुल गांधी यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचं गांधी म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नवी मुंबईत मनसेनं आज वाशी रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी मोहीम राबवली. ही मोहीम प्रत्येक विभागात राबवून ती आणखी तीव्र करणार असल्याचं मनसे प्रवक्ते आणि शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाला विविध राज्यांनी वर्षानुवर्ष नाकारलं आहे त्यामुळे पुनरागमन करण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालय, कॅग, रिझर्व्ह बँक अशा घटनात्मक संस्थांना बदनाम करायचं, त्या आपल्याला न्याय देऊ शकत नाहीत असं चित्र नागरिकांच्या मनात निर्माण करायचं हा काँग्रेसचा डाव असून त्यांना राज्यघटना नाकारून कडवी डावी विचारसरणी आणायची आहे असं ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयावर विरोधी पक्षांनी काढलेल्या मोर्चावरही त्यांनी टीकास्त्र सोडलं.
1: ज्यावेळी तुम्ही म्हणता सर्वोच्च न्यायालयावर आम्ही मोर्चा काढू आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आमचं निवेदन घेतलं पाहिजे आणि आमच्याशी चर्चा केली पाहिजे हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे? सर्वोच्च न्यायालय सेपरेशन ऑफ पॉवर्स प्रमाणे वेगळं आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशी चर्चा करता येत नाही, कुठलंही निवेदन घेता येत नाही. त्यांचा अधिकार, तुम्ही केस टाका, तुमच्या केसवर सुनावणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे. परंतु जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचं काम चाललेलं आहे.
0: सर्वोच्च न्यायालयाला कमकुवत करायचा काँग्रेसचा डाव आहे, मात्र तो यशस्वी होणार नाही असंही फडणवीस म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. INS मंगरोळ ही उथळ पाण्यात काम करणारी पाणबुडी रोधक नौका आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. कोची इथल्या कोचीन शिपयार्डने या नौकांची निर्मिती केली आहे. मुंबईच्या नौदल गोदीत आज हा कार्यक्रम झाला. पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी व्हाईस ॲडमिरल संजय वात्स्यायन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. अशा 10 नौका यावर्षी नौदलात सामील झाल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं ते म्हणाले. नौदलाचं आधुनिकीकरण वेगानं सुरू असून

0: देशाचा दृढ निश्चय यातून दिसून येतो असं त्यांनी सांगितलं. नौदलाच्या ताफ्यात 2004 पर्यंत कार्यरत असलेली जलसुरुंगरोधक युद्धनौका INS मंगरोलचा वारसा जतन करण्यासाठी हे नाव नवीन नौकेला दिलं गेलं आहे. या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारीच आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत. अर्थशास्त्राचा यंदाचा नोबेल पुरस्कार रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर झाला आहे. व्यापक अर्थव्यवस्थेतलं स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पाया या विषयावर त्यांनी विकसित केलेल्या मॉडेलसाठी त्यांना हा पुरस्कार दिल्याची घोषणा रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसनं आज केली. महागाई, उपभोग आणि उत्पादन यासारख्या घटकांमधल्या सांख्यिकीय संबंधांच्या आधारे मॉडेल्स तयार करण्याऐवजी त्यांनी सूक्ष्म आर्थिक पायावर आधारित मॉडेलवर लक्ष केंद्रित केलं. एक कुटुंब आणि व्यवसायांच्या एकत्रित कृतींचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो यावर या मॉडेलमध्ये भर दिला आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. बीड जिल्ह्यात माळेगाव खुर्द इथं 28 जुलै 1953 रोजी मधु कांबीकर यांचा जन्म झाला. तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत लावणीसह अभिनयातही त्यांचं विशेष योगदान होतं. राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. व्यावसायिक रंगभूमी, लोकनाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधु कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मधु कांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या लोकसंख्या गणनेच्या कामाचं योग्य नियोजन करण्यासाठी राज्यातल्या सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं, जनगणनेच्या वेळापत्रकानुसार सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी असे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले आहेत. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय जनगणना समन्वय समितीची दुसरी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. टपाल विभागाच्या मुंबई इथल्या मुख्यालयानं आज फिलॅटेली डे अर्थात टपाल तिकीट संग्रह दिन साजरा केला. देशभरात साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय टपाल सप्ताहाचा हा एक भाग आहे. टपाल तिकीट संग्रहाच्या छंदाला चालना देणं, तरुणांमध्ये तिकीट संग्रहाची आवड निर्माण करणं आणि या माध्यमातून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, इतिहास आणि विविध क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल जागरूकता निर्माण करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या उत्सवाचा एक भाग म्हणून मुंबई टपाल मुख्यालयात तिकीट संग्रह प्रेमींसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यामुळे काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आणि छोटी हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
2: पण आजी तुझ्या नावेत
3: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स्ड डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी.

0: मी बनवलाय, उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
1: शुभ बोला हो. काय
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना सतर्क रहा.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आता कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या 2.5 दशकांच्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी सामान्य नागरिकांच्या आर्थिक समावेशनाच्या अनुषंगाने अनेक धोरणात्मक योजना आणि उपाययोजना राबवल्या. त्याच्याच विविध पैलूंचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून आपल्या 25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सामान्य नागरिकांच्या आर्थिक समावेशनाला प्राधान्यक्रमावर ठेवलं. नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणाला त्यांनी आर्थिक अधिकारांचं रूप दिलं. या संकल्पनेची खरी सुरुवात देशातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यापासून झाली. शून्य शिल्कीचं जनधन बँक खातं हे त्यांच्या अशाच प्रयत्नांचं फलित. आज मी तिला जनधन योजनेअंतर्गत देशभरात 57 कोटी 70 लाखांपेक्षा जास्त बँक खाती उघडण्यात आली असून त्यात 2,94,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेव जमा आहे. महत्वाचं म्हणजे यात 55% जास्त खाती महिलांची तर सुमारे 78% खाती ग्रामीण आणि निमशहरी भागातली आहेत. सामान्य माणसाला औपचारिक बँकिंग व्यवस्थेच्या कक्षात आणत प्रधानमंत्र्यांनी रचलेल्या या आर्थिक समावेशनाच्या भक्कम पायाविषयी अधिक सांगतायत जनकल्याण बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर.
1: भारत सरकारने पंतप्रधान जनधन योजना ही वित्तीय समावेशन या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग व्यवहाराशी जोडण्यासाठी एक महत्वाकांक्षी असा प्रकल्प 28/8/2014 पासून सुरू केला. आतापर्यंत जवळजवळ 59 कोटी नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला. झिरो बॅलन्स अकाउंट अशा पद्धतीची ही खाती ग्रामीण भागातल्या खास करून सर्व नागरिकांना उघडायला लावली. त्याच्या मागे खूप मोठा उद्देश होता, त्यामुळे आधार लिंक सगळं आपोआप त्यात झालं. त्याच्यामध्ये शून्य बॅलन्स अकाउंट उघडायचं असल्यामुळे लोकांना काही डिपॉझिट करायची गरज नव्हती आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या बँक अकाउंटमध्ये खाती उघडली. ही खाती उघडल्यानंतर त्या व्यक्तीला विमा सुद्धा या खात्याअंतर्गत मिळाला. त्या खात्यामध्ये विमा कवच साधारणतः जीवन विमा साधारण 30,000 रुपयाचं त्यांना कवच मिळालं. अपघात विमा असेल ते 1 लाख ते 2 लाख त्याच्या कंडिशन सकट विमा कवच असं मिळालं. आणि याचा वापरही सबस्टॅन्शियल केला गेला. या जवळजवळ इन्शुरन्सचा 12,539 एवढे दावे या स्कीमच्या अंतर्गत केले गेले. त्यातले 8,199 दावे हे सेटल झाले आणि 93.5 कोटी एवढं पैसे या मोहिमेअंतर्गत दिले गेले 2023 पर्यंत. त्यामुळे हे अतिशय उत्साहवर्धक आणि खरोखरी ग्रामीण जनतेला बँकिंग सेक्टरमध्ये आणणारी अशी महत्वाची ही स्कीम होती. याच्यामध्ये आणखीन एक असं प्रोविजन होती की उचल योजना याच्यामध्ये केली होती. ज्यांची अकाउंट नीट चाललेली आहेत अशा सगळ्यांना काही मर्यादेपर्यंत ओव्हरड्राफ्ट टाइप फॅसिलिटी याच्यामध्ये दिली होती, त्यामुळे लोकांना त्याचा चांगला फायदा झाला. रुपे डेबिट कार्ड हे या स्कीमला अप्रूव्ह केलं गेलं, त्यामुळे बँक अकाउंटमध्ये बॅलन्स असेल तर तुम्ही डेबिट कार्ड वापरू शकत होतात. त्याचा फायदा असा झाला की लोकांना कॅश घेऊन फिरायची गरज लागेल्या आणि खिशात कॅश नसतानाही व्यवहार होत होते, सेटलमेंट व्यवस्थित होत होते. त्यामुळे एकतर मास्टर आणि व्हिसाची मक्तेदारी थोड्याफार प्रमाणात कमी झाली आणि याचा खूप चांगला फायदा भारतीय जनतेला झाला. याच्यात महत्वाचं म्हणजे एक तर बँकांमध्ये जाण्याला जी भीती असायची लोकांची, ती भीती हळूहळू कमी झाली. लोक बँकिंग साक्षर झाले आणि सहजपणे आपापले व्यवहार बँकांमध्ये, खास करून महिलाही सहजपणे हा आपापला व्यवहार बँकांमध्ये करू लागले.
0: श्रोते हो, जनधन खात्यांबरोबरच शासन व्यवस्थेतील पारदर्शकता आणि डिजिटल क्रांतीची सांगड घालत प्रधानमंत्र्यांनी अर्थकारणाला नवी दिशा दिली. त्यांनी जनधन, आधार आणि मोबाईल म्हणजे जॅम या त्रिसूत्रीचा वापर करत लाभांचं थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरण करण्याची धोरणात्मक परंपरा प्रशासनात रुजवली. या माध्यमातून आतापर्यंत गेल्या वर्षभरात 6,90,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. यामुळे मध्यस्थांची साखळी आणि प्रशासकीय गळती पूर्णपणे संपुष्टात आली. याच धोरणाचा टप्पा असलेल्या UPI या स्वदेशी डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी डिजिटल आर्थिक देवाणघेवाण सामान्य नागरिक आणि छोट्या व्यावसायिकांच्या आवाक्यात आणली. आर्थिक समावेशनाच्या त्यांच्या या डिजिटल दृष्टिकोनाचं अधिक विश्लेषण करत आहेत जनकल्याण बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर.
1: भारतीय सरकारनी पंतप्रधानांनी विशेष करून 2014 नंतर जे जनधन योजना चालू केल्या त्याचा उपयोग एक वेगळ्या पद्धतीने सर्वदूर असा झाला. त्याच्यात डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणजे प्रत्यक्ष लाभ अंतरण हा जो प्रकार, म्हणजे सरकारी अनुदान असेल, शेती संदर्भातलं काही अनुदान असेल, हे सगळं जे अनुदान, पूर्वी असं म्हटलं जायचं की 1 रुपया पाठवला तर 20 पैसे अकाउंटमध्ये जातात, हे सगळं अवॉइड करून एका क्लिकवरती काही सेकंदात सर्व लाभार्थी

0: लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पूर्णच्या पूर्ण पैसे जायला लागले. त्यामुळे या डायरेक्ट बँक ट्रान्सफरचा अतिशय चांगला परिणाम, 100% पैसे ज्याच्या त्याच्या खात्यात जायला लागल्यामुळे शेतकरी, शिक्षकांचे ग्रामीण भागातील पगार, हे सगळे बँकिंगमध्ये आल्यामुळे लोकांना त्याचा फायदा झाला. एकदा बँकेत पडलेली रक्कम सगळीच्या सगळी काही विड्रॉ होत नाही, जेव्हा लागेल तशी विड्रॉ व्हायला लागली, त्यामुळे स्वाभाविक त्यांना त्याच्यावरती थोडंफार व्याजही मिळायला लागलं. त्यामुळे असा हा डायरेक्ट बँक ट्रान्सफरचा अतिशय चांगला फायदा सरकारी योजनेद्वारे झाला. UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही जी प्रणाली भारताने विकसित केली आणि ही भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली, संसदेत बऱ्याच जणांनी असं म्हटलं होतं की भारतात शक्य आहे का, भारत एवढा मागासलेला आहे. म्हणजे हसण्यावरही नेलं होतं की इमॅजिन करा एखादी भाजीवाली बाई टोपलीवर भाजी घेऊन चालली आणि UPI द्वारे पैसे घेईल. पण खास करून कोविड नंतर ज्या पद्धतीने ही स्कीम लागू झाली, इतक्या सोप्या पद्धतीने स्मार्टफोनच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करायची पद्धत लागू झाली, त्याचा इतका चांगला परिणाम झाला की छोटे छोटे व्यापारी सुद्धा, अगदी नारळ पाणी विकणारे, भाजी विकणारे, हे व्यापारी सुद्धा आपल्या इथे जीपेची सोय करू लागले, UPI कोड तिथे ठेवू लागले आणि त्याच्या माध्यमातून फटाफट फंड ट्रान्सफर आणि व्हॉइस सिस्टम त्याला लावली गेली. त्या व्हॉइस सिस्टीममुळे अकाउंटमध्ये बॅलन्स क्रेडिट झाल्याचा आवाजाद्वारे तिथे कळायला लागल्यामुळे लोकांचा कॉन्फिडन्स वाढला. एकदा का सर्वसामान्य माणसाचा त्या सिस्टीमवरचा कॉन्फिडन्स वाढला की ती सिस्टीम अंमलात आणायला किंवा सर्वदूर पोचायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे लोकांच्या खिशात कॅश न ठेवता बँकिंग व्यवहार करणं हे सगळ्यांना सोपं पडायला लागलं. खरेदीही बँकिंग व्यवहारामधनं होते आणि विक्रीही बँकिंग व्यवहारामधनं होते, त्यामुळे कॅशची जी आवश्यकता होती ती हळूहळू कमी व्हायला लागली. त्याचा फायदा नक्कीच व्यापाऱ्यांना झाला. दुसरा फायदा असा की सर्व व्यवहार हे बँकिंगमध्ये आल्यामुळे पॅरलल जे कॅश ट्रान्झॅक्शन होत होती त्याचा काही अंदाज सरकारला नव्हता, तोही कुठेतरी रेकॉर्डवर आला, हा एक त्याचा आणखीन एक फायदा असा झाला. हे आधारशी सगळं लिंक असल्यामुळे मॉनिटरिंग करणं हेही त्या एकूण सिस्टीममधनं सहज शक्य होत आहे, त्यामुळे इनडायरेक्ट असा हा फायदा फार चांगल्या पद्धतीने सरकारला झाला. भारताचा ह्या UPI सिस्टम बघून परदेशांतल्या लोकांनी हे कसं लागू करता येईल असा विचार करायला सुरुवात केली. बऱ्याच ठिकाणी याच्यावरती अभ्यास सुरू आहे आणि ही जी प्रणाली आहे भारताकडनं इम्पोर्ट करतील अशाही पद्धतीचं वातावरण आज निर्माण झालेलं आहे. त्यामुळे ह्या स्कीमचाही खूप फायदा भारताला झाला.
1: श्रोते हो, आजवर संस्थात्मक वित्तपुरवठ्यापासून वंचित राहिलेल्या मोठ्या वर्गाला सुलभ वित्तपुरवठ्याच्या कक्षेत आणणं हा प्रधानमंत्र्यांच्या धोरणात्मक निर्णयांमधला महत्वाचा टप्पा ठरला आहे. या अंतर्गतच राबवल्या जात असलेल्या मुद्रा योजनेअंतर्गत आजवर 57 कोटींपेक्षा जास्त अर्जदारांना 40 लाख कोटी रुपयांहून अधिक तारणमुक्त कर्ज दिली गेली आहेत. महत्वाचं म्हणजे यातल्या 60% लाभार्थी महिला आहेत. दुसरीकडे PM स्वनिधी योजनेतून त्यांनी छोट्या विक्रेत्यांना आधार दिला तर महिला बचत गटांना बँकिंग कर्जाशी जोडून कोट्यवधी महिलांना उद्योजक बनवण्याचं काम केलं. याचविषयी अधिक सांगतायत आर्थिक आणि बँकिंग व्यवस्थेचे अभ्यासक विनायक कुलकर्णी.
2: पंतप्रधानांनी आर्थिक अंतर्भूतता म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजनच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला प्रधानमंत्री मुद्रा योजना जेव्हा लागू केली त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट केली की जी सर्व बँकांमध्ये आतापर्यंत जी कर्ज दिली जात होती त्याला कोणतरी गॅरंटर म्हणजे हमी लागत होती किंवा तारण काहीतरी द्यावं लागत होतं. तर ह्या मुद्रा योजनेच्या माध्यमातून त्यांना कुठल्याही प्रकारचं तारण न घेता बँकांच्याच मार्फत अर्थसहाय्य केलं जात होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी शिशु कर्ज, किशोर कर्ज, तरुण कर्ज अशा स्वरूपात त्यांनी 50,000 पासून 5 लाखापर्यंत आणि 5 ते 10 आणि मग नंतर मग 2024-25 साधारणपणे अर्थसंकल्पाच्या वेळी त्यांनी जी 10 लाखाची मर्यादा होती ती त्यांनी वाढवून 20 लाखापर्यंत केली. म्हणजे एक चांगली गोष्ट गेली की विना तारण कर्ज उपलब्ध करून दिलं. त्यानंतर PM स्वनिधी योजना जी होती अर्थसहाय्य करून फेरीवाले किंवा जे कोण रस्त्यावर बसून जे काही विकणारे विक्रेते आहेत त्यांना विशेषतः खेळत्या भांडवलासाठी निधी पुरवठा किंवा अर्थसहाय्य करण्याची योजना ही आणली गेली. ती अगदी म्हणजे 10-20 हजार रुपयापासून ते 50,000 रुपयापर्यंत त्यांना हे सुद्धा तारणमुक्त कर्ज दिलं गेलं आणि याच्यामध्ये जर तुम्ही वेळेवर व्याज आणि हप्ता जर फेडला तर तुम्हाला 60% व्याजाचं अनुदान ते त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला गेला. आणि हे सगळं करत असताना याच विक्रेत्यांना डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना UPI वापरायला लावलं आणि त्यामुळे काय झालं की कॅशबॅकची सुविधा मिळाली, त्यामुळे त्यांचं स्वतःचं क्रेडिट रेटिंग पण सुधारलं, म्हणजे पतमापन सुधारलं. या पतमापनाचा त्यांना वैयक्तिक जेव्हा समजा घर घ्यायचं असेल, वाहन घ्यायचं असेल किंवा इतर कुठलं मोठं कर्ज घ्यायचं असेल तर या पतमापन

0: आणि त्या म्हणजे ज्याला सिव्हिल रेडिंग म्हणतात तिथे त्यांना उपयोग होऊ लागला. तिसरा जो पार्ट आहे तो म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप, की महिला बचत गटांचं सहकारी बँका तसेच राष्ट्रीयकृत बँका यांच्याशी डायरेक्ट लिंकेज केलं आणि हे लिंकेज करताना त्यांनी त्यांना एक कर्ज आणि रिव्हॉल्विंग फंड उपलब्ध करून दिला. त्यामुळे ही जी मर्यादा होती तारणमुक्त कर्जेची ती या बचत गटांसाठी 10 लाखावरून डायरेक्ट 20 लाखांपर्यंत गेली. आणि जे मोठे महिला उद्योजक आहेत की ज्यांनी नव्या काही प्रकल्प मोठे घेऊन आलेले आहेत त्यांना 10 लाख ते साधारणपणे 1 कोटीपर्यंतचं कर्ज त्यांनी या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलं. आणि चौथा जो मुद्दा आहे, जी वंचित लोक आहेत किंवा जी मागे पडलेली लोक आहेत की ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही किंवा बँक खातं पण नाही, अशा लोकांना कुठेतरी अर्थव्यवस्थेच्या कक्षेत आणण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री जनधन योजना जी चालू केली आणि ज्याच्यातून 0 बॅलन्स म्हणजे 0 शिल्लक ठेवून आणि 10,000 पर्यंतची ओव्हरड्राफ्ट ही सुविधा दिली. तर दुसरीकडे विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून जे पारंपरिक जे कुटीरोद्योग म्हणूया किंवा असे काही कारागीर आहेत की सुतार, लोहार, कुंभार यांना त्यांचं जे कौशल्य आहे त्याच्यासाठी प्रशिक्षणासाठी किंवा त्यांच्या आधुनिकतेसाठी त्यांना 1 लाखापासून ते 2 लाखापर्यंतचं 5% व्याजावरचं तारणमुक्त कर्ज दिलं गेलं. आणि त्याचबरोबर मीडियम अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीजसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्टद्वारे त्यांना विनातारण कर्ज मिळण्यासाठी, की जेणेकरून बँका या सामान्य लोकांना कर्ज नाकारू शकणार नाहीत अशा प्रकारचा एक क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट उभारला. हा एक अंतर्भूततेच्या ह्याच्यातून केलेलं एक मोठं योगदान आहे असं मला वाटतं. त्याच्यातला दुसरा एक पार्ट जो आहे की याचा खरोखरच आतापर्यंत किती सहाय्य झालं याचा जर विचार केला तर अगदी म्हणजे पीएम स्वनिधीचा जर उपयोग विचार केला तर जवळजवळ 18,475 कोटी रुपयांचं कर्ज आजपर्यंत वितरित झालेलं आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी 46% लाभार्थी महिला आहेत याच्यात. हाही एक महत्वाचा टप्पा गाठलेला आहे. आणि डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून मात्र 55 लाखांअधिक जे विक्रेते आहेत त्यांना सर्वांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणलं गेलं आणि त्यांनी आतापर्यंत 9 लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार ते करत आहेत आणि त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तर हा एक भाग जो आहे आपल्याला इथे दिसून आलेला आहे. दुसरा एक सांगायचं गोष्ट म्हणजे की ज्या वेळेला महिला उद्योजक जे आहेत त्यांना पण विशेष करून एकूण मंजूर झालेली जी कर्ज होती त्याच्या जवळजवळ 2/3 कर्ज फक्त महिला व्यावसायिकांना देण्यात आली होती. हा एक सामाजिक आणि महिला सशक्तीकरणाचा एक जो टप्पा होता तो या निमित्ताने पार पाडला गेला होता. त्याशिवाय इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती त्यांना पण जवळजवळ 51%पेक्षा जास्त लोकांना फायदा दिला गेलेला आहे. आणि स्टँडअप इंडिया म्हणून जो प्रकल्प राबवला गेला या सेल्फ हेल्प ग्रुपच्या बँक लिंक करण्याच्या माध्यमातून पुढे त्याच्यातून तर 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज दिल्यामुळे अनेक महिला या चांगल्या उद्योजक बनलेल्या आहेत, काही तर निर्यातदारी बनलेल्या आहेत. म्हणजे आर्थिक अंतर्भूतता जी आहे किंवा जे मी असं म्हणेन की फायनान्शियल इन्क्लुजनचं जे पेनिट्रेशन आहे ते पूर्णपणे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम हे गेल्या 15 ते 20 वर्षांमधलं काम आहे आणि ते दिसून येत आहे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सरकारचे प्रमुख म्हणून 25 वर्षांची वाटचाल हे आर्थिक समावेशनाची यशोगाथाच आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: 300 अंश 5 मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्सवर, तसंच 102.1 FM वर आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र

0: मिळत किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
2: नमस्कार
1: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ती म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
2: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
1: बर.
2: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
1: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
2: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी यासाठीच आहे.
1: पण मग दादा, ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
2: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
1: दीपावली.
2: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
1: अर्थातच लक्ष्मी पूजन.
2: कुठल्या दिवशी येतं?
1: अमावस्येला.
2: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर आहे.
2: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
2: घरातली जळमट काढता. म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
2: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
1: अमावस्येचा.
2: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
2: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
2: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर. पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
2: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
2: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
2: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
1: अच्छा,
2: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली. कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही. त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा
2: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता. आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
2: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स,

0: करेक्ट करेक्ट
1: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स,
0: हो हो
1: बरोबर ना,
0: बरोबर बरोबर.
1: मला सांग हे नैसर्गिक आहे का नाही?
0: आहे.
1: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग हे नैसर्गिक आहे?
0: बरोबर.
1: देवानी दिलेले
0: हो.
1: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
0: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
1: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
0: अच्छा.
1: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
0: वा वा वा.
1: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही, ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
0: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीये, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
1: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
0: अच्छा.
1: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
0: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
1: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
0: ओके.
1: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
0: बरं.
1: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची, 2 लाईनची, 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
0: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
1: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
0: हो.
1: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
0: करेक्ट.
1: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
0: बरोबर.
1: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
0: अच्छा.
1: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
0: आहे. बरोबर आहे.
1: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
0: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
1: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
0: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0202-44-78-286 किंवा 0202-44-80-135.
2: आताच आपण जितेंद्र घोडके सराफ हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार.

0: मंडळी नमस्कार. शेतशिवारी या कार्यक्रमात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण शोभिवंत मासेपालन आणि व्यवसाय या विषयावर डॉक्टर विनय हत्ते, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी जळगाव यांनी दिलेली माहिती ऐकणार आहात.
1: नमस्कार. आजचा आपला विषय आहे शोभिवंत मासेपालन आणि त्यामधून व्यवसाय कसा करता येईल, म्हणजेच ऑर्नामेंटल फिश कल्चर ॲज अ प्रॉफिटेबल बिझनेस अपॉर्च्युनिटी. सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनींनो, नवउद्योजक आणि तरुण मित्रांनो, सर्वांना स्नेह नमस्कार. जेव्हा आपण मत्स्यपालन असा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर मासे खाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या माशांची शेती किंवा ज्याला कल्चर संवर्धन असं आपण म्हणतो. पण आज आपण ज्या माशांबद्दल बोलणार आहोत ते खाण्यासाठी नसून ते ॲक्वेरियम्स बघतो काचेच्या पेटीत, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यातून तुम्हाला एक व्यवसाय संधी म्हणून त्याला कसं बघता येईल त्यालाच आपण अलंकारिक मासे किंवा शोभिवंत मासे असं म्हणतो. तर सर्वप्रथम आपण मेन मुद्द्याकडे जाण्यापूर्वी, जागतिक स्तरावर शोभिवंत माशांचा उद्योग दरवर्षी 8-10% दराने वाढत चाललेला आहे. तो सध्या अब्जावधी डॉलरचा व्यवसाय आहे. त्यामध्ये देश जसे सिंगापूर, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया आणि श्रीलंका हे देश या व्यवसायात सध्या आघाडीवर आहेत. भारतीय बाजारपेठेचा विचार केला तर भारताकडे 3,000 किलोमीटरपेक्षा जास्त समुद्रकिनारा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामधून विपुल गोड्या पाण्याचे स्रोत आणि वेगवेगळ्या हवामान क्षेत्रात पश्चिम घाट, ईशान्य भारतातील नद्यांमध्ये शेकडो दुर्मिळ देशी अलंकारिक माशांच्या प्रजाती आपल्याला आढळून येतात. आणि सद्यस्थितीत भारतातील मेट्रो शहरांपासून अगदी आपल्या जळगावमध्ये आपण ठिकठिकाणी सध्या पेट शॉप्स आणि घरांमध्ये ॲक्वेरियम ठेवण्याचे प्रमाण सध्या वेगाने वाढत चाललेले आहे. आता आपण जर शोभिवंत माशांचे वर्गीकरण आणि प्रमुख प्रजाती जर पाहिल्या तर यामध्ये आपण 3 मुख्य प्रकारात त्याचे वर्गीकरण आपल्याला करता येईल. पहिले म्हणजे जे मासे डायरेक्ट पिल्ले देतात, म्हणजे त्याला लाईव्ह बिअरर्स असे आपण म्हणतो. आणि हे जे मासे आहेत नवशिक्या व्यावसायिकांसाठी आणि कमी खर्चात काम सुरू करण्यासाठी हे मासे सर्वोत्तम मानले जातात. त्यामध्ये एक्झाम्पल बघायला गेलं तर सर्वप्रथम गप्पी मासे आपण जे म्हणतो, सायंटिफिक नेम आहे पोसिला रेटिकुलेटा. हे मासे अत्यंत रंगीबिरंगी असतात, लहान आकाराचे असतात आणि हार्डी फिश असतात आणि जलद गतीने प्रजनन करतात. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत, फॅन्सी गप्पी, रेड ड्रॅगन, ब्लॅक मॉस्को यासारख्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. त्याला बाजारपेठमध्ये खूप मागणी आहे आणि हे खूप सुंदर दिसतात ॲक्वेरियम्समध्ये. याचा प्रजनन काल बघायला गेलं तर 28-30 दिवसांनी मादी 20-50 पिल्लांना जन्म देते साधारण. सेकंड फिश आहे लाईव्ह बिअरर्समध्ये मोली फिश, जो सायंटिफिक नेम आहे पोसिला स्फिनॉप्स. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, ब्लॅक मोली, बलून मोली, सेलिबिन मोली इत्यादी. हे अत्यंत ठणक असते आणि पाण्याच्या बदलत्या गुणवत्तेशी सहज जुळून घेणारे मासे आहेत. थर्ड फिश आहे प्लेटी, ज्यांना आपण लाईव्ह बिअरर्स म्हणतात. ते पण लाल, पिवळ्या, केशरी रंगात आढळणारे मासे आहेत आणि सेम हार्डी फिश आहेत. सेकंड अंडी घालणारे मासे जे एग लेयर्स ज्यांना आपण म्हणतो, त्याच्यामध्ये गोल्ड फिश आले. सर्वात कॉमन सायंटिफिक नेम आहे कॅरेशियस ऑरेटस. हे मासा जगभरात सर्वात जास्त विकणारा जाणारा मासा आहे. याची भरपूर प्रजाती आहेत. सगळ्यात कॉमन प्रजाती आहे ओरेंडा, फॅनटेल, ब्लॅक मूर, बबलाई आणि रांचू. ते खूप कॉमन आहेत आणि त्याची खूप मागणी आहे. अगदी 50 रुपयापासून ते 2,000 पर्यंत याचा भाव मिळतो. एग लेयर्स मधली दुसरी व्हरायटी एंजल फिश, हे पण खूप कॉमन आहे आपल्या ॲक्वेरियम्स मध्ये. हे चपट्या त्रिकोणी आकाराचे आणि अत्यंत आकर्षक पोहणारे मासे आहेत. त्यात सिल्वर मार्बल, कोई आणि ब्लॅक एंजल हे प्रमुख प्रकार आहेत. हे मासे PVC पाईप वगैरे आपण ॲक्वेरियममध्ये ठेवून त्याच्यामध्ये अंडी वगैरे घालतात. नेक्स्ट फायटर फिश, त्याला बेटा फिश पण आपण म्हणतो. सायंटिफिक नेम आहे बेटा स्प्लेंडेन्स. ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत आकर्षक लांब पंख असणारे, एकाकी राहणारे. हे मासे अगदी लहान काचेच्या भरणीत किंवा बॉलमध्येही राहू शकतात, त्यामुळे टेबल, डेस्क, पेट म्हणून यांना मोठी मागणी आहे. त्याच्यामध्ये व्हरायटीज बघितले तर हाफ मून, क्राउन

टेल, ब्लॅक कॅट या प्रजातींना मोठी किंमत मिळते. एग लेअर्स मधीच नेक्स्ट व्हरायटी गुरामी आहे. याच्यामध्ये डॉर्फ गुरामी, पर्ल गुरामी, थ्री स्पॉट गुरामी, जायंट गुरामी या सर्व व्हरायटीज याच्यामध्ये कॉमन आहे आणि ज्यांची खूप मागणी आहे. हे पण एग लेअर्स मध्येच येतात. नेक्स्ट आहे झेब्राडेनियन टेट्रास. याचे वैशिष्ट्य म्हणजे स्कूलिंग बिहेवियर. लहान मासे आहेत, ग्लाइड करतात. याच्यामध्ये लाईट टेट्रा, नियॉन टेट्रा, कार्डिनल टेट्रा. नेक्स्ट व्हरायटी आहे दुर्मिळ आणि उच्च मूल्याचे मासे, हाय व्हॅल्यू अँड एक्झॉटिक फिशेस आपण ज्यांना म्हणतो. आणि हे आयात निर्यात मध्ये भरले जाणारे मासे आहेत. त्याचं एक्झाम्पल आहे

कार्डिनल, टेट्रा. नेक्स्ट व्हरायटी आहे दुर्मिळ आणि उच्च मूल्याचे मासे, हाय व्हॅल्यू अँड एक्झॉटिक फिशेस आपण ज्यांना म्हणतो. आणि हे आयात निर्यातमध्ये पारले जाणारे मासे आहेत. त्यात एक्झाम्पल आहे ॲरोना फिश, याला लकी फिश असे पण मानले जातात. याची किंमत पण जास्त आहे. हे फिश अगदी 5,000 ते लाखो रुपयापर्यंत जातो. नेक्स्ट आहे डिस्कस फिश, सिम्फसोडॉन म्हणतात यांना, आणि ॲक्वेरियमची राणी अशी याचं नाव आहे. याचे संगोपन आणि ब्रीडिंग थोडंसं क्लिष्ट असते, परंतु जर टेक्निकली चांगलं गाईड भेटला तरी हे खूप चांगल्या प्रकारे ब्रीड होऊ शकतात. याची पण किंमत बाजारपेठेत खूप जास्त आहे. म्हणजे एका जोडीची किंमत जर बघायला गेलं तर 10,000 ते 50,000 जाऊ शकते. नेक्स्ट आहे कोई कार्प, मध्ये पण खूप व्हरायटीज आहेत. डबकं टाईप करून त्याच्या पॉन्ड्स करून त्याच्यामध्ये पाळू शकतो. जेव्हा आपण ॲक्वेरियम शॉप्सवर जातो आपल्याला मासे बघून ओळखता आले पाहिजे हे मासे कोणते आहेत. आपण कलरफुल मासे बघतो, वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात. पण आपण व्यवसायात जाण्यापूर्वी माझं एक असं सजेशन राहील की आपण कोणते मासे कसे आहेत, कसे वातावरणात ते मोठे होतात, कशा प्रकारे ब्रीड करतात, एगलेअर्स आहेत, कलाइव बिरर्स आहेत, हे सर्व माहिती आपल्याला पाहिजे. आता आपण बघूया की ॲक्वेरियम कीपिंग, शोभिवंत मासे पालन हे पूरक व्यवसाय संधी, याला डायव्हर्सिफाईड रिव्हेन्यू आपल्याला जनरेट करायचा असेल आपल्या शेतीसोबत, आपल्या इतर व्यवसायासोबत, तर हे ॲक्वेरियम बिझनेस हे खूप चांगल्या प्रकारे आपण करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ह्याच्यात ॲक्वेरियम्समध्ये बिझनेस आहेत. जसे फर्स्ट आहे मासे ब्रीडिंग व संवर्धन, याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्वेरियम जे मासे आहेत ते ब्रीड करून संवर्धन करून त्याला तुम्ही बाजारात विकू शकता. त्याच्यानंतर आहे ॲक्वेरियम टँक निर्मिती, याच्यामध्ये ॲक्वेरियमचे जे वेगवेगळे प्रकारे टँक्स आहेत, आजकाल खूप प्रकारचे टँक्स आहेत, रेक्टँग्युलर टँक्स, बोल असतात, लँडस्केप तयार करून टँक निर्मिती करतात, वॉल फिटिंग टँक्स आले आहेत आजकाल, हे खूप प्रकारे हे इंटिरियर डिझायनिंग, घराच्या इंटिरियर डिझायनिंगमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसते घरात. आणि ह्याची मागणी मेट्रो सिटीजमध्ये खूप वाढत चाललेली आहे. नेक्स्ट आहे ॲक्वेरियम फिशेससाठी लागणारे मत्स्य खाद्य व औषधे विक्री, हे पण एक ॲक्वेरियम फिशेसशी रिलेटेड एक व्यवसाय सोबत तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये नेक्स्ट आहे म्हणजे ॲक्वेरियमसाठी लागणारे ॲसेसरीज, फिल्टर असतात, ब्लोअर असतात, क्लीनर्स असतात, हे सर्व ॲसेसरीज तुम्ही याचा बिझनेस पण करू शकता. नेक्स्ट आहे देखभाल व सर्व्हिस, म्हणजे आपण एका प्रकारचे ॲक्वेरियम कीपिंग किंवा त्याची सर्व्हिस देणे, ॲक्वेरियम्सची मेंटेनन्स वगैरे. त्याच्यामध्ये मेन आहे की टँक सगळ्यात प्रथम येतो, टँक फॅब्रिकेशन. आपण जर व्यवसायाला सुरुवात केली तर सर्वात फर्स्ट आपण शिकायला पाहिजे की काचेच्या टाक्या त्याची निर्मित कशी करायची, ते वेगवेगळ्या साईजचे असतात. त्याच्यानंतर आहे त्याच्यामध्ये ॲक्वास्केपिंग नावाचा एक नवीन कन्सेप्ट सुरू झालेला आहे की प्लांटेड ॲक्वेरियम्स, वेगवेगळे ॲक्वास्केपिंग्स, म्हणजे ज्यात नैसर्गिक जलीय वनस्पती, दगड, लाकडाचा वापर वगैरे करून जिवंत निसर्ग टँक तयार करणे, हे आजकाल कॉर्पोरेट ऑफिस आणि वेगवेगळ्या घरांमध्ये, बंगल्यांमध्ये याची खूप मागणी आहे. आणि याचं बजेट पण खूप जास्त आहे, त्याच्यामुळे हे मागणी सध्या वाढत चाललेली आहे याची. याच्यामध्ये वेगवेगळे अजून घटक जे आपण बघणार आहोत, जसं लाईव्ह फीड उत्पादन आहे फिशेससाठी, ॲसेसरीज व उपकरणे जसे एअरपंप, स्पंज, फिल्टर, कॅनिस्टर फिल्टर, LED लाईट्स, हीटर्स, हे वेगवेगळे ॲसेसरीज असतात. आपण आता नेक्स्ट बघूया तांत्रिक बाबी, टेक्निकल मॅनेजमेंट कसे करायचे. तर फर्स्ट आहे की पाण्याची गुणवत्ता, वॉटर क्वालिटी इंडेक्स ज्याला म्हणतो. पाण्यामध्ये साधारण सर्वात मेन घटक आहे pH, चांगल्या प्रकारे आपल्याला मॅनेज करता आलं पाहिजे. pH आपण रेंज जर बघितली तर 6.8 ते 7.5 या रेंजमध्ये pH आपण ठेवलं पाहिजे. तापमान आपलं रूम टेम्परेचर 25 ते 28 डिग्रीपर्यंत स्थिर असणे गरजेचे आहे. कारण की ॲक्वेरियम फिशेस आहेत हे साधारण लाईव्ह बिअर सोडल्या तर डेलिकेट असतात. तापमानमध्ये बदल झाले तर त्याची ते डिझीज होण्याची शक्यता, मॉर्टॅलिटी शक्यता वाढते. नेक्स्ट आहे अमोनिया, हे नियंत्रण आपण ठेवलं पाहिजे. अमोनियासाठी आपण बायोलॉजिकल फिल्टर्सचा वापर करून अमोनिया आपण पाण्यामध्ये मेंटेन करू शकतो. पाण्यामध्ये मेन आहे की नियमित 25% पाणी आपण बदलणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे काय होतो की कन्फाईंड वॉटर असतो, त्याच्यामध्ये पाण्याचा नियमित बदल केला तर तापमान, pH, अमोनिया हे नियंत्रणामध्ये राहते. आणि नेक्स्ट आहे आहार व्यवस्थापन, न्यूट्रिशन. आहार व्यवस्थापनमध्ये फर्स्ट आहे लहान पिल्ल्यांना, म्हणजे फ्राय जे आपण म्हणतो, त्याच्यामध्ये पहिल्या 5 ते 10 दिवसापर्यंत त्याला आपण वेगवेगळे प्रकारचे, जसं आपण म्हणतो प्लँग इन्फुजुरिया आणि आर्टेमिया, हे जे आहे सूक्ष्म खाद्य असतात, हे आपल्याला द्यावे लागतात. नेक्स्ट आहे मोठ्या माशांसाठी मिनिमम 40% प्रोटीनयुक्त. आजकाल बाजारांमध्ये माशाचे फीड, ॲक्वेरियम माशाचे फीड अवेलेबल आहेत पॅकेजिंगसहित, ते आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये मिनिमम हे लक्ष देणं गरजेचं आहे की मिनिमम

80% प्रोटीन त्यात असलं पाहिजे, त्याच्यामुळं चांगल्या प्रकारचे माशांची वाढ होते. नेक्स्ट आहे टँक्समध्ये रोग नियंत्रण व स्वच्छता. नवीन आणलेले मासे कधीही थेट जुन्या टाक्यांमध्ये न सोडता फर्स्ट एक क्वारंटाईन टँक, म्हणजे एक सेपरेट टँक करून, ज्याला क्वारंटाईन टँक तुम्ही म्हणू शकता, 7 ते 10 दिवस ठेवावेत. म्हणजे त्याला काही समजा पहिल्यापासून रोग असेल किंवा काही डिफॉर्मिटी असेल तर ते आपल्याला लक्षात येईल आणि त्याच्यावर आपण ट्रीटमेंट करू शकतो. नाहीतर आपण थेट आपल्या जे जुना ॲक्वेरियम आहे त्याच्यात ठेवले तर सोबतचे मासे पण त्याच्यामुळं त्यांना डिझीज होण्याची शक्यता वाढते. त्याचे डिझीजचे जे ट्रियल व्हायरल जे काही आहेत पॅरासाइट ते त्याला होऊ शकतो. आणि नेक्स्ट आहे मेन त्याच्यामध्ये एक डिझीज येतो फिशेसमध्ये ॲक्वेरियम्समध्ये, ते आहे व्हाईट स्पॉट फिन रॉट, त्याला पॅडल्स रॉटिंग असं म्हणतो. आणि फंगल इन्फेक्शन हे कॉमन डिझीजेस आहेत. याच्यामध्ये मेन आपण मिथिलिन ब्लू आणि रॉक सॉल्टचा आपण वापर करतो, त्याच्यामुळे हे जे डिझीज आहे ते नियंत्रणामध्ये येते. आपण ॲक्वेरियममध्ये जर साधारण प्रकारे प्रोजेक्ट व्यवसायाचे आर्थिक गणित जर बघायला गेलं तर प्रोजेक्ट इकॉनॉमिक्स अँड बिझनेस प्लॅन याचं स्वरूप आपण एक समजून घेऊया. हे सर्वात महत्त्वाचा भाग आहे की आपल्याला प्रोजेक्ट इकॉनॉमिक्स म्हणजे आर्थिक गणित याचं समजणं खूप महत्त्वाचं आहे. सुरुवातीला आपण एक मध्यम स्वरूपाचे स्मॉल स्केल ब्रीडिंग युनिट तयार करून आपण सुरुवात करू शकतो. सुरुवातीची जर भांडवली गुंतवणूक जर आपण बघितली कॅपिटल एक्सपेंडिचर, त्याच्यामध्ये साधारणपणे आपण अंदाजे खर्च जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असू शकते. पण आपण जर घटकनिहाय तपशील बघायला गेलं तर फर्स्ट आहे आपल्याला एक शेड लागेल, ते साधारण 20x15 फूट जागा. त्याच्यामध्ये आपल्याला काचेच्या टाक्या लागतील, साधारण 50 टाक्यापासून आपण सुरुवात करू शकतो. त्याचा अंदाजे खर्च 60 ते 70 हजार आपल्याला येईल. सिमेंटच्या टाक्या जर आपण वापरलं FRP टँक्स, म्हणजे जे आपण पिल्ले तयार होतात त्यासाठी FRP टँक्समध्ये तुम्ही त्या संवर्धन करू शकता, साधारण 40 हजार खर्च येणार आहे. एक नेक्स्ट आहे एअर ब्लोअर्स आणि सेंट्रल एअर पंप सिस्टीम आपल्याला त्यासाठी करावं लागेल. त्याच्यासाठी पाईपलाईन सगळ्या खर्च मिळून अंदाजे 20 ते 25 हजार खर्च त्याचा येतो. नेक्स्ट आहे वॉटर फिल्टर्स ॲसेसरीज म्हणून आपण जर बघितलं तर वॉटर फिल्टर्स, हीटर्स, लाइटिंग्स हे सर्व ॲसेसरीज आपल्याला घेणं सुरुवातीला गरजेचं आहे. त्यामध्ये साधारण 20 ते 25 हजार याचा खर्च येतो. नेक्स्ट ब्रूड स्टॉक म्हणजे जे आपण ब्रूडर्स आणतो, मासे नर मादा जे आपण ब्रीडिंगसाठी घेतो ते चांगले गुणवत्तेचे असावे, सर्टिफाईड ब्रीडरकडून घ्यावे. याच्यासाठी आपण एक मत्स्य व्यवसाय विभागाशी संपर्क साधू शकता जर आपल्याला चांगल्या प्रकारचे ब्रूडर्स वगैरे अवेलेबल करायचे असतील तर. टेक्निकली याच्यामध्ये मत्स्य व्यवसाय विभाग मदत करू शकते. त्याच्यामध्ये साधारण 50 जोड्या आपल्याला लागतील आणि सुरुवातीला आपण लाईव्ह ब्रीडर्स माशापासून किंवा एग लेअर्समध्ये पण जे अगदी गोल्ड फिश वगैरे आहे त्याच्यापासून सुरुवात करू शकतो. साधारण 50 जोड्या आपण त्यात घेऊ शकतो. त्या ब्रूडस्टॉकचे वेगवेगळे रेट्स आहेत. लाईव्ह ब्रीडर्स जे ब्रूडस्टॉक आहेत ते कमी रेट्समध्ये तुम्हाला भेटतील. साधारण याचा आपण अंदाज खर्च पकडूया 25 हजार ते 30 हजार. आणि इतर उपकरणे आपण बघितलं, जाळी, pH मीटर जे आपल्याला लागणार आहे, इतर इत्यादी गोष्टी साधारण एक मोठ्या मोठ्या 10 ते 15 हजार खर्च त्याचा लागतो. साधारण 2.5 लाख रुपये सुरुवातीचे तुमचे भांडवली गुंतवणूक असते. नेक्स्ट आहे ऑपरेशनल एक्सपेंडिचर. याच्यामध्ये ऑपरेशनल एक्सपेंडिचर जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये घटक आहेत जसं मत्स्य खाद्य आहे, कमर्शियल फीड अँड लाईव्ह फूड दोन्ही येतात त्याच्यामध्ये, वीज बिल आहे, एअर पंप्स, हीटर्स, लाईट्स, ॲसेसरीजसाठी जे लागणारं वीज बिल आहे, पाणी आहे, औषधे आहेत, केमिकल्स, पॅकेजिंग साहित्य जसं ऑक्सिजन पॅकिंग बॅग्स, बॉक्स, वाहतूक व इतर किरकोळ खर्च, याच्यामध्ये सर्व घटक मिळून 1 ते 1.5 लाख रुपये आपल्याला ऑपरेशनल कॉस्ट आपण पकडणार आहोत. तर अपेक्षित याच्यामध्ये जर रेव्हेन्यू बघायला गेलं तर जे एग लेअर्समध्ये पण गोल्ड फिश किंवा एंजल याच्या एक 25-25 जे आपण जोड्या ब्रूडर्स घेऊन याची आपण सुरुवात करू शकतो. जर आपण फॉर एक्झाम्पल 20 आपण लाईव्ह ब्रीडर्स मासा घेतला तर साधारण 50 पिल्ले प्रति महिना हे देते. त्यामधून उत्पन्न आपण जर बघितलं तर साधारण 70 ते 80 हजार उत्पन्न याच्यामध्ये भेटू शकते. आणि गोल्ड फिश जे एग्लेअर्स आहेत त्याच्यामधून साधारण याची मागणी जास्त असल्यामुळे गोल्ड फिशची आणि रेट जास्त असल्यामुळे 1-2 लाख रुपये उत्पन्न याच्यातून आपण काढू शकतो जर आपण यशस्वी ब्रीडिंग केली आणि पिल्ल्यांचे चांगल्या प्रकारे संवर्धन केलं तर आपण साधारण 2 ते 2.5 लाख रुपये वर्षाला आपण याची उत्पन्न घेऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं आहे ब्रूडर्स चांगल्या टेक्निकल जे आहे गाईडलाईन्समध्ये ते ब्रूडर्स घेतले पाहिजेत. ब्रीडिंगसाठी आपण व्यवस्थित मॅनेजमेंट केलं पाहिजे आणि संवर्धनासाठी

हे सर्व मॅनेजमेंट करून आपण साधारण 3 लाख रुपये वर्षाला एकूण विक्री महसूल घेऊ शकतो. आणि जर आपण निव्वळ नफा नेट प्रॉफिट याच्यामध्ये बघायला गेलं तर साधारण 1,90,000 किंवा 1.5 लाखापर्यंत पहिल्या वर्षीपासून आपल्याला निव्वळ नफा सुरू होऊ शकतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आमच्या जर मत्स्य व्यवसायाशी निगडीत आहेत तर शासकीय योजना व अनुदान सुविधासुद्धा याच्यामध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम स्कीम आहे ते आहे जर आपण बघायला गेलं तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. या स्कीम अंडर वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत जे ऑर्नामेंटल शोभिवंत मासे पालनाला सपोर्ट करतात. त्याच्यामध्ये जर आपण स्कीम्स बघायला गेलं तर एक आहे बॅकयार्ड ऑर्नामेंटल फिश रेअरिंग युनिट, नंतर आहे मीडियम स्केल ऑर्नामेंटल फिश रेअरिंग युनिट, त्याच्यामध्ये ज्याची युनिट कॉस्ट आहे साधारण 8 लाख रुपये. नेक्स्ट आहे इंटिग्रेटेड ऑर्नामेंटल फिश युनिट, ज्याची युनिट कॉस्ट आहे साधारण 25 लाख. त्याच्यामध्ये आपण ब्रीडिंग व रेअरिंग या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. नेक्स्ट आहे इंटिग्रेटेड ऑर्नामेंटल फिश युनिट, त्याचा युनिट कॉस्ट आहे 30 लाख रुपये. त्याच्यामध्ये सर्व प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना या अंतर्गत जे वेगवेगळे ऑर्नामेंटलचे रिलेटेड घटक आहेत त्याच्यामध्ये जनरल कॅटेगरीसाठी साधारण 40% अनुदान आहे, जे SC ST कॅटेगरी आहे किंवा महिला आहेत त्यांच्यासाठी 60% सबसिडी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत उपलब्ध आहे. फ्रेश वॉटर ऑर्नामेंटल फिश ब्रूड बँक हे एक मोठा प्रकल्प आहे, साधारण याचं युनिट कॉस्ट आहे 1 कोटी रुपये. नेक्स्ट आहे कन्स्ट्रक्शन ऑफ फिश किओस्क, म्हणजे आपण त्याच्यामध्ये किओस्कच्या माध्यमातून क्वेरियम आणि ऑर्नामेंटल फिशचा आपण बिझनेस करू शकतो, ते 10 लाख रुपये प्रकल्प किंमत आहे. नंतर आहे कन्स्ट्रक्शन ऑफ फिश रिटेल मार्केट्स, याची 1 कोटीपर्यंत प्रकल्प कॉस्ट आहे. या प्रकल्प कॉस्टच्या अनुषंगाने 40% सबसिडी हे जनरल सबसिडी आहे आणि SC ST वुमन यांच्यासाठी 60% सबसिडी आहे. सर्वांना जर या घटकांतर्गत पण मत्स्य व्यवसाय विभागाकडे अर्ज करून जेव्हा हे योजना ची ऍडव्हर्टाईज होते त्यानंतर एक अर्ज मत्स्य व्यवसाय विभागाला जिल्हा मत्स्य व्यवसाय ऑफिस असिस्टंट कमिशनर ऑफ फिशरीज ऑफिस मध्ये जर अर्ज दिला तर आपण याच्यामधून ऍक्वेरियम ऑर्नामेंटल फिशेस साठी आपण लाभ घेऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे नाबार्ड व बँक कर्ज पण याच्यासाठी उपलब्ध आहेत नाबार्डमधून. किंवा याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की आपण जर व्यवस्थित DPR प्रकल्प अहवाल सादर केला तर याच्यामध्ये आपल्याला KCC मार्फत किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत खेळते भांडवल वर्किंग कॅपिटलमध्ये आपल्याला लाभ उपलब्ध होऊ शकतो. हे आहे वेगवेगळ्या प्रकारचे आपले ऑर्नामेंटल शोभिवंत मासे पालनमध्ये आपण कशी गुंतवणूक करू शकतो, कसा व्यवसाय करू शकतो याबद्दल आपण माहिती घेतली. सर्वात महत्त्वाचं आहे की आपली व्यवसाय सुरू झाल्यानंतर समजा मासे आपण तयार केले, ब्रीडिंग झाली, संवर्धन झालं, नेक्स्ट आहे मार्केटिंग. नेक्स्ट मार्केटिंग, ब्रँडिंग आणि विक्री ची रणनीती आपण सुरुवातीपासूनच केलं पाहिजे. आपण वेगवेगळे होलसेलर्स रिटेलर्स यांची चेन डेव्हलप करून ज्याला आपण सप्लाय चेन म्हणतो सुरुवातीलाच आपण डेव्हलप केली पाहिजे. त्याच्यामध्ये आपण साधारण होलसेलर रिटेलर किंवा आपण ॲडव्हर्टाईजमेंटमार्फत डिजिटल सेल जसं आपण म्हणतो ऑनलाईन त्याच्यामध्ये आपण सेल करू शकतो माश्यांना. तर हे थोडक्यामध्ये आपण शोभिवंत मासे पालन आणि त्यामधून कसा एक पूरक व्यवसाय आपल्याला तयार करता येईल, म्हणजे शेतीसोबत किंवा मत्स्यपालनासोबत मत्स्यसंवर्धनासोबत शोभिवंत मासे जर आपण याचा व्यवसाय सुरू केला तर एक पूरक म्हणजे सोबत आपण एक चांगल्या प्रकारे आपण याच्यामध्ये प्रॉफिट घेऊ शकतो. आणि यामुळे सर्व उद्योजक महिला आणि तरुण नवउद्योजकांना माझा हेच संदेश आहे की शोभिवंत मासेपालन हा केवळ पाण्यांचा आणि माशांचा व्यवसाय खेळ नाही तर तो कला, विज्ञान आणि व्यवसाय याचा सुरेख संगम आहे. सर्व वयोगटातील आणि व्यक्तींसाठी आपल्या स्वतःच्या घरात घराच्या परिसरात राहून तणावमुक्त वातावरणात काम करणे उत्तम आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. जर तुमच्याकडे एक आवड असेल ऑर्नामेंटल फिशेससाठी शोभिवंत मासे पालनासाठी, त्याच्यामुळे एक जिद्द असेल की मला एक व्यवसाय सुरू करायचा आहे तर हे नक्की तुम्ही यशस्वी होऊ शकता. एकच आहे योग्य तांत्रिक प्रशिक्षण याच्यामध्ये तुमची घेण्याची तयारी लागते आणि ते जे आपण प्रशिक्षण आहे ते शासकीय योजनामार्फत किंवा KVKS कृषी विज्ञान केंद्र किंवा मत्स्य व्यवसाय विभागाकडे जेव्हा ऑर्नामेंटल फिशबद्दल आपण प्रशिक्षण घेतो त्याच्यामधून आपण सर्वांना आपण प्रशिक्षण देतो. किंवा मत्स्य व्यवसाय विद्यापीठ आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, जसं नागपूरला मापसू युनिव्हर्सिटी अंतर्गत कॉलेज ऑफ फिशरीज उदगीर आहे, कॉलेज ऑफ फिशरीज नागपूर आहे,

0: कॉलेज ऑफ फिशरीज मोर्शी अमरावतीमध्ये आहे. हे तीन कॉलेजेस आहेत. त्याच्यामध्ये आपण शोभेवंत मासेपालनासाठी प्रशिक्षण देतो. त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये कॉलेज आहे, कॉलेज ऑफ फिशरीज रत्नागिरी, जे कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत आहे. त्याच्यामार्फत आपण प्रशिक्षण देतो. नंतर आपले केव्हीकेज आहेत, मत्स्य व्यवसाय विभाग आहे, सर्व तुम्हाला त्याच्यामधून प्रशिक्षण घेऊन चांगल्या प्रकारे आपण व्यवसाय सुरू केला, नक्की आपण याच्यामधून यशस्वी होणार. तर तुम्हा सर्वांना या नाविन्यपूर्ण उद्योगात यशस्वी पदार्पण करण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: आताच आपण शोभिवंत मासेपालन आणि व्यवसाय या विषयावर डॉक्टर विनय हत्ते, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी जळगाव यांनी दिलेली माहिती ऐकलीत. याबरोबरच आजचा शेतशिवार हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेट येत्या कार्यक्रमात. नमस्कार.

शेतशिवार शेतकरी बांधवांसाठीचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निवेदन किशोरी वाघुळदे यांचं होतं. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यानं काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडीरोधक नौका INS मंगरुळ नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या प्रारूप वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात

0: दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबरपर्यंत असेल. दावे आणि हरकतींचा निपटारा 10 नोव्हेंबरपर्यंत चालू राहील, तर अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIRला आव्हान देणारी याचिका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला आणि ही याचिका दाखल केली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून SIRची प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीचं निवेदन देण्याचं काँग्रेसचं नियोजन होतं, पण यासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचं सांगून सरन्यायाधीशांनी ही भेट नाकारली. सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार सर्वांना आहे असं ते म्हणाले.
1: सुप्रीम कोर्ट के द्वार सबके लिए खुले हैं. कोई भी पिटीशन किसी भी कोई भी चाहे वो आम नागरिक है या कोई माननीय सदस्य है किसी इलेक्टेड बॉडी का कोई भी है, भारत का हर नागरिक का उसका अधिकार है वो हमारे पास आए. हम कानून की व्यवस्था और कानून के अनुरूप सुनवाई करेंगे और जो जिसको बनता है उसको जरूर उसका अधिकार वो देंगे.
0: विरोधकांनी दाखल केलेली याचिका संबंधित याचिकांबरोबरच विचारात घेऊ असंही त्यांनी सांगितलं होतं. SIR प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसनं आज नवी दिल्लीत आंदोलन केलं. दिल्लीतल्या लोकशाही बचाव आंदोलनात महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी डॉ सिरी वेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेते सहभागी झाले होते. ज्ञानेश कुमार यांना अटक करण्याची मागणी करत मुंबईतही टिळक भवनासमोर काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आपण सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकीच्या निपक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचं राहुल गांधी यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचं गांधी म्हणाले. काँग्रेस पक्षाला विविध राज्यांनी वर्षानुवर्ष नाकारलं आहे, त्यामुळे पुनरागमन करण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयावर विरोधी पक्षांनी काढलेल्या मोर्चावरही त्यांनी टीकास्त्र सोडलं.
2: ज्यावेळी तुम्ही म्हणता सर्वोच्च न्यायालयावर आम्ही मोर्चा काढू आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आमचं निवेदन घेतलं पाहिजे आणि आमच्याशी चर्चा केली पाहिजे, हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे? सर्वोच्च न्यायालय सेपरेशन ऑफ पॉवर्स प्रमाणे वेगळं आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशी चर्चा करता येत नाही, कुठलंही निवेदन घेता येत नाही. त्यांचा अधिकार, तुम्ही केस टाका, तुमच्या केसवर सुनावणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे, परंतु जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचं काम चाललेलं आहे.
0: सर्वोच्च न्यायालयाला कमकुवत करायचा काँग्रेसचा डाव आहे, मात्र तो यशस्वी होणार नाही असंही फडणवीस म्हणाले. INS मंगरोल ही उथळ पाडत काम करणारी पाणबुडी रोधक नौका आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईच्या नौदल गोदीमध्ये आज हा कार्यक्रम झाला. पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी व्हॉइस ऍडमिरल संजय वात्सायन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरल्याची माहिती त्यांनी दिली. अशा 10 नौका यावर्षी नौदलात सामील झाल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं त्यांनी सांगितलं. कोची इथल्या कोचीन शिपयार्डनं या नौकांची निर्मिती केली. या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पिडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारिच ही आधुनिक टॉर्पिडो रोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर झालाय. व्यापक अर्थव्यवस्थेतलं स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पाया या विषयावर त्यांनी विकसित केलेल्या मॉडेलसाठी त्यांना हा पुरस्कार दिल्याची घोषणा रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सनं केली आहे. महागाई, उपभोग आणि उत्पादन यांसारख्या घटकांमधल्या सांख्यिकी संबंधांच्या आधारे मॉडेल्स तयार करण्याऐवजी त्यांनी सूक्ष्म आर्थिक पायावर आधारित मॉडेलवर लक्ष केंद्रित केलं. एक एक कुटुंब आणि व्यवसायांच्या एकत्रित कृतींचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो यावर या मॉडेलमध्ये भर दिला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. मधु कांबीकर यांनी तमाशाच्या फडातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत. राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.

0: हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधू कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मधू कांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. केंद्र सरकारनं 2047 पर्यंतच्या राष्ट्रीय पोलाद धोरणाचा मसुदा तयार केलाय. पोलादाची देशांतर्गत मागणी पूर्ण करणं आणि जागतिक बाजारपेठेत पोलादाचा पुरवठादार म्हणून भारताचं स्थान बळकट करणं ही या धोरणाची उद्दिष्ट आहेत. देशातली पोलादाची दरडोई मागणी 116 किलोग्रॅमवरून वाढून 302 किलोग्रॅमपर्यंत जाईल असा अंदाज या धोरणात व्यक्त केलाय. कच्च्या पोलादाचं उत्पादन 2014-15 या वर्षात 8.90 कोटी टन होतं, ते गेल्या वर्षात 170 लाख टनापर्यंत पोहोचलं. 2047 पर्यंत पोलाद निर्यातीत 4.5 कोटी टनांची वाढ, कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करून पर्यावरणस्नेही उत्पादन, लोखंडाचा पुनर्वापर, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वयंचलित यंत्रांचा वापर अशा विविध मुद्द्यांचा उल्लेख या धोरणात आहे. जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 27 पदकं जिंकणाऱ्या तिन्ही सशस्त्र दलांमधल्या खेळाडूंचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गौरव केला. या खेळाडूंनी 6 सुवर्ण, 11 रौप्य आणि 10 कांस्य पदकं जिंकली आहेत. या खेळाडूंनी त्यांच्या शिस्तीचं, कठोर परिश्रमाचं आणि सांघिक भावनेनं केलेल्या प्रयत्नांचं राजनाथ सिंग यांनी कौतुक केलंय. सप्टेंबर महिन्यात देशात किरकोळ चलन फुगवट्याचा दर वाढून 5.54% झाला. ऑगस्टमध्ये हा दर 4.83% होता. ग्रामीण भागात चलन फुगवट्याचा दर 6.8% पोहोचला, तर शहरी भागात हा दर 4.88% राहिला. अन्नधान्याच्या ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर ऑगस्टमध्ये 5.97% होता, तो सप्टेंबरमध्ये 7.74% पोहोचला. या महिन्यात कांदा, लसूण, आलं, लिंबू, खाद्य आणि पेय यांची भाववाढ झाल्यानं हा दर वाढल्याचं सरकारी आकडेवारीत म्हटलं आहे. सेनादलांमध्ये आधुनिकीकरण आणि आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. भारतीय लष्कर आणि भारतीय अन्न महामंडळादरम्यान आज नवी दिल्लीत भारत राईस उपक्रमाच्या समझोता करारावर स्वाक्षऱ्या झाल्या, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यावेळी उपस्थित होते. भारत आणि युकेमधील द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत दुप्पट व्हावा अशी अपेक्षा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केली आहे. भारत युके संयुक्त आर्थिक आणि व्यापार समिती अर्थात जेटकोच्या परिषदेत ते बोलत होते. भारत युके द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक दृढ व्हावेत अशी भारताची इच्छा आहे असं त्यांनी सांगितलं. यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी आज गुजरातच्या अहमदाबाद इथं ब्रिक्स पारंपरिक आणि देशी खेळ प्रदर्शन स्पर्धांचं उद्घाटन केलं. सांस्कृतिक ओळख जपणं आणि जागतिक सहकार्याच्या नव्या संधी निर्माण करण्यात हे खेळ सेतू म्हणून काम करतात असं प्रतिपादन त्यांनी केलं. वैद्यकीय आस्थापनांच्या सेवा आणि सुविधांचे दर ठळक पद्धतीनं दर्शवले जावेत असं केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलंय. रुग्णांना योग्य दरात योग्य निर्णय घेता यावेत, शुल्कासंबंधीचे वाद टाळावेत आणि आरोग्य सेवा क्षेत्रात विश्वास वाढावा यासाठी हे पाऊल सरकारनं उचललं आहे. टपाल विभागाच्या मुंबईतल्या मुख्यालयानं आज फिलाट लीड डे अर्थात टपाल तिकीट संग्रह दिन साजरा केला. देशभरात साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय टपाल सप्ताहाचा हा एक भाग आहे. त्यात तिकीट संग्रह प्रेमींसाठी विविध उपक्रम आयोजित केले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यानं काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडीरोधक नौका INS मंगरुळ नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत ज्येष्ठ अभिनेत्री आणि लोककलावंत मधू कांबीकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली.

0: डॉक्टर जब्बार पटेल।
1: ने एक फार चांगली अभिनेत्री, खूप चांगली नर्तिका, विचार करणारी अशी एक अभिनेत्री आपल्यातून गेली. लावणी करणं इतकं सोपं नसतं, लावणीला अनेक अंग असतात आणि त्या लावणीमध्ये सुद्धा भावमुद्रा फार महत्वाच्या असतात. तर मधुकांबीकरांच्या सगळ्या लावणी सादरीकरणामध्ये एक प्रकारचं संबंध विचाराचा भाग होता, विचार करून त्या करायच्या, बुद्धीचा भाग होता, कल्पकतेचा भाग होता. आणि सहकरताना करताना भावमुद्रेवरती खूप लक्ष दिलं त्यांनी. केवळ शारीरिक हालचाली हा मुद्दा नव्हता, ताल उत्तम त्यांना कळत होता, नाद त्यांना उत्तम कळत होता, आणि त्याहीपेक्षा भावमुद्रा फार महत्वाच्या होत्या. आणि त्यामध्ये जी काम करणारी अभिनेत्री असते, तिचं कॅरेक्टर काय असतं, व्यक्तिरेखा काय असते, त्या व्यक्तिरेखेचा पूर्ण अभ्यास त्यांचा असायचा. आणि ती व्यक्तिरेखा काय काय करू शकते नृत्यातून यांचा पूर्ण अभ्यास करून त्याचं जे तर्कशास्त्र असतं ते ठेवून ते केलं. फार हे लावणी नृत्यामध्ये फार कमी वेळ घडतं आणि याचं मूळ कारण असं आहे की उत्तम बेसिकली लावणी आणि नर्तिका हे तपकरण झालं, पण मधुकांबीकर हे उत्तम अभिनयाचं कुशल मात्र माहिती होती, कौशल्य हे तो आपलं एक फार नुकसान झालं मधुकांबीकर गेल्यामुळे.
2: नमस्कार, दादा पासलकर बोलतोय. आज मधुकांबीकरांचं निधन झालेलं आहे. सकाळी 7 वाजता झोपेतनं उठल्याच नाही. गेली 11 वर्ष 2000 स्टेजवर काम करताना त्या पडल्या आणि पॅरलिसचा अटॅक आला. त्यानंतर मेंदूचं ऑपरेशन झालं, ते ऑपरेशन फेल गेलं. हा सगळा प्रकार मुंबईत घडला. नंतर त्यांना मुलांनी पुण्यात आणलं. त्यांना एक मुलगा सून नातू. चांगला प्रपंच चालू होता आणि पुण्यामध्ये शास्त्री नगर येरवडा इथं त्या राहत होत्या. 1978 साली बाईंनी पहिलं पिक्चर केलं, देवापुढे माणूस. ते पिक्चर फार काळ टिकलं नाही, परंतु त्यात बाई मधुबाई नायिका होत्या आणि त्यात त्यांच्या सोबत काम करण्याचा पहिला प्रसंग मला. त्यानंतर 1982 साली आम्ही श्रीरंग सेवा या संस्थेतर्फे लावणी भुलली अभंगाला या नाटकामध्ये आम्ही एकत्र आलो आणि तिथपासून जो प्रवास सुरू झाला, आमचा बहीण भावाचा प्रवास. नाट्यक्षेत्रामध्ये अशी नाती फार कमी पाहायला मिळतात. कुणी कुणाला आई मानत नाही, बहीण मानत नाही, बाप मानत, मित्र मानतात. फक्त बाईंचा स्वभाव अतिशय वेगळा होता. मदतीची भावना इतकी प्रचंड होती. गावाकडं, त्यांचं गाव कांबी नगर जिल्ह्यामध्ये, त्या कांबी गावामध्ये जो कोण आजारी पडला आणि निरोप आला तर बाई गाडी घेऊन जायच्या, त्या व्यक्तीला घेऊन ससून हॉस्पिटलला यायच्या, मोहन आगाशेंना भेटायच्या आणि त्या माणसाला ऍडमिट करून त्याची विचारपूस रोजची करून तो माणूस बरा झाला की त्याला घरी नेऊन पोच करायच्या. म्हणजे ही मदतीची भावना. कुठली गोष्ट हाती घेतली तर ती तडीस न्यायची. दुसरी गोष्ट त्या लोककलावंत होत्या. आईकडनं तो वारसा आलेला होता. त्यांची संगीत बारी होती. मुंबईमध्ये हनुमान थिएटर, मधुकर नेराळे. मधुकर नेराळ्यांमुळेच त्यांचा चित्रपट सृष्टीमध्ये खरा प्रवेश झालेला. परंतु पुढे स्वतःच्या हिमतीवरच त्यांनी दादा कोंडकेंकडेही काम केलं. दादांच्या मला घेऊन चला या चित्रपटात त्या मुख्य नायिका होत्या. नंतर बाईंनी एक स्वतःचा कार्यक्रम सुरू केला, मधु प्रीतम या संस्थेमार्फत. त्यांच्या मुलाचं नाव प्रीतम, त्यांचं नाव मधु, मधु प्रीतम. आणि सखी माझी लावणी, लावणीचं जे आज विभक्त स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं, अगदी शॉर्ट कपड्यांमध्ये सुद्धा ही लावणी सादर केली जाते. बाईंना हे मान्य नव्हतं, त्यामुळं त्यांनी जाणीवपूर्वक हा सखी माझी लावणी हा कार्यक्रम सुरू केला होता. आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाईंनी जवळजवळ त्यावेळेस 35 ते 40 मुली घरी आणून त्यांना शास्त्र शुद्ध लावणीचं शिक्षण दिलं होतं. लावणी ही सुद्धा शिक्षण घेऊनच केली पाहिजे. बाईंना कथक येत होतं चांगल्यापैकी. त्यांनी पुण्यामध्ये येऊन, त्यांच्या वडिलांच्या हौशेखातर पुण्यामध्ये येऊन कथकचं शिक्षण बाईंनी घेतलं होतं आणि त्यानंतर त्या ह्या नृत्यामध्ये पडल्या होत्या लोककलेच्या. तर त्या मुलींना शिक्षण देऊन तो कार्यक्रम आम्ही दुबईमध्ये सुद्धा नेला. तुम्हाला दुबईचा एकच किस्सा सांगतो. एकदा आम्ही बोटीवर कार्यक्रम केला, म्हणजे रात्रभर ती बोट चालू होती आणि आम्ही त्या बोटीवर कार्यक्रम करत होतो. दुसरी गोष्ट की कार्यक्रम 2 तास. आता 3 तासाचा स्टॅमिना कोणाचाही नाही. 2 तास झाल्यानंतर मी सहज घड्याळ बघितलं तर 4:15 झाले होते. 4:15 तर मी आयोजकांना बाहेर घेऊन बोललो. म्हणलं अहो 4:15 झालेत, आपलं 2 तासच बोलणं. अरे बापरे म्हणले. आणि मग त्यांनी डिक्लेअर केलं. त्या लोकांनी अक्षरशः टाळ्या

0: अजून एवढा मोठा प्रतिसाद दिला म्हणजे हा स्टॅमिना होता त्या बाईंचा. आणि कुठली एखाद्या मुलीने त्यांना एका गाण्यापुरती विश्रांती दिली की ते पुन्हा ताजेतवाने व्हायचे आणि करायचे. हा जो शेवटचा कार्यक्रम त्यांनी केला ना अखेरचा 2016 साली मराठी रंगभूमीसाठी तो कार्यक्रम होता, पण त्यासाठी त्यांनी डाएट केलं, अन्न वर्ज्य केलं, पाणी वर्ज्य केलं, त्यामुळे तब्येतीवर खूप परिणाम झाला होता. आणि एक व्हील पॉवर, त्या व्हील पॉवरनी त्या नाचल्या परंतु अंगलट आलं सगळं प्रकार आणि अंथरुणाला खेळल्या. त्यांचं ऑपरेशनही फेल गेलं, मेंदूचं पॅरलिसचा अटॅकही आला आणि त्यातून त्या बऱ्या होऊ शकल्या नाही. मुलांनी त्यांच्यासाठी प्रचंड झेप सोसली, त्यांच्यासाठी वैयक्तिक डॉक्टर होते, नर्सेस होत्या घरी, परंतु कशातही यश आलं नाही. 11 वर्ष झुंज देऊन आज त्यांनी शेवटचा विसावा घेतला. अशी ही लोककलावंत मधुकांबीकर. ध्वनी खूप आहेत, थोडं शांत बसून मला त्या लिहायला पाहिजेत. अनेक प्रसंग आहेत, मी जरूर त्याविषयी लिखाण करील आणि सांगेल, पण आज तरी इतकंच ठीक वाटतं. धन्यवाद.
1: मी प्रदीप निफाडकर. मधुताई ह्या इतरांसाठी जरी मोठ्या अभिनेत्री होत्या, नामवंत अभिनेत्री होत्या, पण माझ्यासाठी त्या बहीणच होती, मोठी बहीण होती माझी. म्हणजे त्यांनी मोठी बहीण आहे नुसतं असं म्हणायला मोठी बहीण नव्हत्या, तर त्यांनी कर्तव्य त्याचे अनेक पार पाडले. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या मुलीच्या लग्नात माझ्या जावयाचे पाय त्यांनी धुतलेत, पण नॅपकिन ऐन वेळी सापडला नाही तर त्यांनी स्वतःच्या साडीच्या पदराने त्यांनी जावयाचे पाय पुसले. इतकं करणारी ती माझी मोठी बहीण होती. राजदत्तांच्या शापित पासून त्यांची ओळख सगळ्या जगाला जास्त झाली, पण अनेक मला घेऊन चला सारख्या चित्रपटातून आणि दादा कोंडके, राजदत्त अशा वेगवेगळ्या लोकांबरोबर त्यांनी काम केलं. प्रभाकर पणशीकरांसारख्या मोठ्या कलावंतांचं तर त्यांना खूपच वरदास्त होता. अशा या मधुताई आणि त्यांच्या अनेक आठवणी आता माझ्याजवळ गोळा झालेल्या आहेत, परंतु सांगणं फार हे होतंय. किती सांगावे त्यांच्या आठवणी, असे खूप आठवणी आहेत त्यांच्या. म्हणजे त्यांनी उदाहरणार्थ एकदा कुठेतरी कोल्हापूरला गेले होते त्या चित्रीकरणाला, आणि येताना त्यांनी गाडीत एक वर्तमानपत्र वाचायला घेतलं. ते एका शाहिराची व्यथा त्यांनी वाचली. त्यांनी लगेच मला फोन केला की भाऊ आज शाहीर सांगलीत राहतोय, तर पत्ता मिळेल का? मी म्हटलं बघूया, मित्रांकडे चौकशी करतो, उद्या आपण बघू काय करायचं. रात्री ते घरी जेवायला आले मला कोल्हापूरवरनं माझ्याकडे, आणि आल्यानंतर त्यांनी आनंदी चेहरा होता त्यांचा. त्यांना म्हटलं काय झालं? म्हणे जाऊन आले मी त्या शाहीर माणसाला शोधलं आणि त्याला जेवढे चित्रीकरणाचे मला पैसे मिळेल ते सगळं तसेच्या तसे त्याला देऊन मी घरी आले. म्हणजे इतकी माणुसकी असणारी म्हणजे कलावंत त्या म्हणून त्या मोठ्या होत्याच, पण त्याही पेक्षा त्या माणूस म्हणून खूप मोठ्या होत्या. एक चांगला माणूस या जगातने गेला याच दुःख खूप आहे. धन्यवाद.
2: मोहन जोशी बोलतोय. मधु कांबीकरांच्या बरोबर 2 फिल्म्स केल्या मी. एक त्यामध्ये खरोखर तरी अतिशय सुंदर काम करायचा, आणि मुख्य म्हणजे चेहऱ्याचे हावभाव इतके सुंदर होते, त्याच्या बैठकी राहणी फार सुंदर राहायचा आणि अतिशय प्रेमळ होते. त्या आठवण येते त्यांची मला. गेल्या त्या रंगभूमीचं नुकसान झालं, पण माझ्या दृष्टीने जास्त नुकसान झालं. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही विनंती मी.
3: आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे. मधुबाईंशी अनेक वर्षांचा संबंध होता. शाहीर दादा पासलकरांमुळे आमचा स्नेहबंध जमला. त्यांच्या मनामध्ये गुरुविषयी असलेली कृतज्ञता इतकी ठासून भरलेली होती की एका लोककलावंतानी गुरुविषयी कसं असावं याचं एक आदर्शवत उदाहरण त्यांनी आम्हाला घालून दिलं होतं. दत्ता सरांच्या विषयी, राजदत्तांच्या विषयी त्यांना खूप आदर होता आणि मूळ म्हणजे त्या स्वभावानं खूप मोकळ्या होत्या. एक चांगला कलाकार आपल्यातून गेला याची भावना मात्र मनामध्ये खूप खोलवर होती.
4: नमस्कार, मी जितेंद्र आष्टेकर. चित्रपट असेल किंवा लोककलेचे अनेक कार्यक्रम असतील, नाटक असेल, अस्सल खानदानी लावणी पडद्यावर असेल आणि नव्या पिढीपर्यंत जिवंत ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलेला कलाकार हे खरं मधु कांबीकर यांचं वर्णन आहे. म्हणजे त्यांनी नायिका सादर केल्या, अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या, आपण लावणी आणि लोककला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी अविरत काम केलेलं आहे. म्हणजे आपली अदाकारी असेल किंवा नृत्य रचना असेल, दोन्हींमध्ये मधुबाईंची हुकूमत होती आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. त्यांनी चित्रपटांमध्ये काम केली, शापित सारखा चित्रपट असेल किंवा एक होता विदूषक सारखा चित्रपट असेल अत्यंत करारी स्त्री आणि कलावंत असलेल्या अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. त्या पलीकडे त्यांचं सगळ्यात महत्वाचं मराठी रसिकांसाठी योगदान म्हणजे सखी माझी लावणी नावाचा कार्यक्रम त्या करत असत. एक वेगवेगळ्या म्हणजे अभ्यास व अत्यंत संशोधनाची जोड दिली त्यांनी वेगवेगळ्या

0: रसिकांना सोबत घेतलं, कलाकारांना सोबत घेतलं, अगदी पेशवेकालीन लावणी पासून म्हणजे लावणी मुळात आपल्याकडे आली उत्तरेकडून, तिचा इतिहास असेल त्याच्या खानदानी लावण्या त्या नवीन पिढीपर्यंत पोहोचवल्यात. कारण चित्रपटामध्ये ज्या लावण्या झाल्या होत्या त्या बरेचदा फॅन्सी लावण्या असतात त्या स्वतःही म्हणत, त्यामध्ये बरंच काय प्रदूषण झालं होतं लोककलेत, तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी लावणी जिवंत ठेवण्यासाठी काम केलेलं आहे. म्हणजे पांडुरंग गोटकर असतील किंवा लक्ष्मीबाई कोल्हापूरकर असतील यांच्यासारख्या लोकांकडनं त्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं, त्याचा तो परिणाम नक्की असणार आहे. शापितमध्ये त्यांनी जी भूमिका केली, छोट्या मोठ्या त्यांनी आधी लहान मोठ्या भूमिका केल्या होत्या, पण नायिका प्रथम त्यांनी रंगवली शापितमध्ये यशवंत दत्त यांच्या बरोबर, तर त्यांच्यावर चित्रित झालेलं दिस जातील दिस येतील हे गीत सगळ्यांना आपल्याला अजूनही आठवत आहे नक्की. किंवा एक होता विदूषक मध्ये त्यांनी कलाकारांच्या व्यथांनाही आवाज दिलेला आहे, भरलं आभाळ पावसाळी पाहुणाग असेल किंवा कुठे तुम्ही गेला होता कारभारी असेल, यातले नादो मानोरांचे शब्द आहेत ते रसिकांपर्यंत पोहोचवणं आपल्या अदाकारीतनं हे त्यांनी नेमकेपणाने साध्य केलेलं आहे. त्यानंतर 19 ते 20 नाटकांमधनं त्यांनी वेगवेगळ्या कामं केली आहेत, अनेक लोककलांमधनं काम केले, स्वतःचा फळ होता त्यांचा. या सगळ्या याच्यातनं त्यांनी आपल्या लोककलेला दिलेलं जे योगदान आहे ते मराठी रसिक खरंच कधी विसरू शकणार नाहीत, त्यांना माझी आदरांजली.
1: नमस्कार, मी मधुसूदन टक्की सातारा. मधु कांबीकर ज्येष्ठ कलाकारांचं निधन आज झालं आणि काय खरं तर ही बात, 2 दिवसापूर्वीच नाना पाटेकर यांकडूनच मातीमधले जे कलाकार आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने बुडून जात आहेत पाहता खरोखरच एक वेदना, आपण त्या शोकातून बाहेरच पडू असं काहीच वातावरण वाटायला लागलेलं आहे. मधु कांबीकर लोककलावंत होत्या, लोककलेचा अस्सल भाग त्यांनी रंगमंचावर तर सादर केलाच, पण मातीचा अस्सल गंध ताल सू लय यावरची हुकूमत आणि त्याचबरोबर अदाकारी या सगळ्यांवर त्यांची जबरदस्त पकड अशी होती. लोककला, चित्रपट, नाट्य किंवा नाटकं आणि मालिका या सगळ्या माध्यमांवर त्यांची समान पकड होती. माध्यमांचं अत्यंत सुंदर आकलन त्यांना होतं आणि त्याचं भान असल्यामुळं प्रत्येक भूमिका होती ती अत्यंत रसरसून जिवंत केलेली आहे. त्यांनी माध्यमांची गरज काय असते आणि ती कशी पूर्ण करायची असते याची जाणीव जी अफाट होती ती जर काही आपण बघितली तर शापित मधली बिजली कोण कधी आणि केवळ ती बिजली साकार करताना त्या कांबी या छोट्या खेड्यात त्यांचं मूळ गाव, तर तिथलंच फक्त त्यांनी वातावरण बघितलं असं नाही तर पुन्हा त्याच्यासाठी त्यांनी जाऊन गावांमध्ये महिलांचं जीवन बघून पुन्हा त्या भूमिकेसाठी तयार झाला. ही कष्ट घेण्याची त्यांची जी ताकद किंवा अभ्यासाची जी वृत्ती होती आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला त्यांच्या अनेक जवळजवळ 18-19 नाटक म्हणजे म्हटलं जायचं की त्या ग्रामीण भागातल्या आणि कशा पद्धतीने नाटक करत नाटकातही अत्यंत उत्तम परफॉर्मन्स त्यांनी दिला आणि असं कधीच जे माध्यमांतर हा जो अतिशय महत्वाचा तो त्यांनी आपल्याला पाहायला तिथे मिळतो. राघू महिना चित्रपट त्यांचा पहिल्या अगदी सुरुवातीच्या ऐकला, नाना पाटे त्याच्यामध्ये होते आणि लोककलावंत त्यांच्या जीवनाशी अतिशय करणारी जवळ असणारी होती आणि साहजिकच अशा अनेक कहाण्या त्या सादर करायच्या म्हणून नव्हत्या तर ती एक आंतरिक जाणीव तळमळ आणि लोककले कलाकार जी एक उत्कटपणे अभिव्यक्त होण्याची इच्छा असते त्या आपल्याला दरवेळा पूर्ण करताना त्यांना राजदत्त किंवा इतरही चांगले अतिशय दिग्दर्शक मिळाले आणि हे दिग्दर्शकांनी अधिकाधिक त्यांच्यातलं पैलू पाडायचं काम केलं. पण मुळातच त्यांच्यामध्ये जी ताकद होती, एक होता विदूषक आपण बघितलं किंवा दोघी असेल, अनेक हिंदी चित्रपट गुजराती चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली, मोठ्या कलाकारांबरोबर कामं केली आणि तिथे ही सगळी कामं करत असताना आपल्याला कधी त्या ह्या भागातल्या आहेत लोककलावंत आहेत मूळ त्या आहेत असं कधी वाटली. त्यांची अभिनयाची ताकद होती, लावण्य संगीत असेल ज्यामध्ये त्यांना भुगात शेवटची काही वर्ष रत्नावर राहावी लागली पण तो किंवा लावणी भुलली आहोत जिवंतपणा आणि चित्रीकरण या सगळ्याचा आवाका त्यांचा अफाट होता आणि साहजिकच साताऱ्याशी त्यांचं असणारं एक नातंही होत. प्रताप गंगावणे चांगल्या आठवणी खर तर त्यांच्या बोलापा ऐकायला, तेव्हा एक खूप मोठी कलाकार आपल्यातनं निघून गेलेली आहे. खर तर त्यांच्या ह्या चिरंतन भूमिका राहतील असं मला वाटतं, कारण शापित सारखा चित्रपटातले त्यांच्या त्यांना मिळालेले पुरस्कार आहेत आणि कायमच ते आपल्या राहतना विन.
2: नमस्कार, मी अश्विनी धायगुडे कोळेकर, चित्रांगण मीडिया सर्व्हिसेसची सर्वे सर्वा. खर तर नगर मधल्या कांबी सारख्या छोट्या गावातून येऊन रुपेरी पडद्यावर आपलं स्वतःच ठाशीव वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या मधु कांबीकर, आज आपल्यातून गेला. मधु कांबीकर म्हणजे कित्येकांसाठी प्रेरणास्थान आणि दिवा स्वप्नात जणू. कुणालाच असे वाटले नसेल की इतक्या छोट्याशा गावातून येऊन सिनेमासारख्या स्वप्नवत वाटणाऱ्या विश्वात त्या स्वतःचं इतकं अढळ स्थान निर्माण करतील. पण त्यामागची त्यांची नृत्यावर असणारी निष्ठा, झोकून देण्याची वृत्ती आणि कठोर या त्यांच्या गुणांनीच त्यांना या कठोर

स्पर्धा आणि या जगात कौलं जगवलं. लावणी बोलली अभंगाला ही लोक या लोकनाट्यापासून ते अगदी जब्बार पटेलांच्या एक होत्या विदूषक इतक्या मोठ्या परिघात त्यांचा वावर होत, इतक्या मोठ्या लोकांमध्ये त्यांनी त्यांच्या भूमिकांचं सोनं केलं. त्यांनी आजवर अनेक उत्तम उत्तम भूमिकांमध्ये काम केलं, अनेक भूमिका केल्या आणि त्या भूमिकांचं सोनं. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या शापित मधल्या त्यांच्या भूमिकेनं कित्येकांना दिस जातील, दिस येतील, भोग सरल सुख येईल ही प्रेरणा दिली. त्यांचं जाणं दुःखदायक आहेच, पण त्यांच्या स्मृती, त्यांच्या कलाकृती आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री आणि लोककलावंत मधु कांबीकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आत्ता आम्ही प्रसारित केली. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप्सही 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज पंडित कैलाश पात्रा यांचं व्हॉयलिन वादन आपल्याला ऐकत आहोत. व्हॉयलिनवर राग मालश्री. मध्यलयगत रूपक तालात निबद्ध आहे. द्रुतगत 3 तालात आहे आणि त्यांना तबल्याची साथ यती भागवत यांनी केलेली आहे. ऐकूया पंडित कैलाश पात्रा यांनी व्हॉयलिनवर वाजवलेला राग मालश्री.

0: नाथ ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित कैलाश पात्रा यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मालाश्री आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ केली होती यती भागवत यांनी. आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
1: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा.
2: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
3: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
2: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवया
3: उमेद जीवनाची.
2: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30 वाजता
3: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून उमेद जीवनाची.

रात्रीचे 10:30 झाली आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित विद्याधर व्यास यांनी गायलेला राग दुर्गा आपण ऐकणार आहोत. विलंबित ख्यालातील बंदिश तिलवाडा तालात, द्रुत ख्यालातील बंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी, हार्मोनियमची साथ प्रकाश वगळ यांनी केली आहे. ऐकूया तर पंडित विद्याधर व्यास यांनी गायलेला राग दुर्गा.

नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित विद्याधर व्यास यांनी गायलेला राग दुर्गा ऐकलात. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी, हार्मोनियमची साथ प्रकाश वगळ यांनी केली होती. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
1: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
0: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवया
1: उमेद जीवनाची.
0: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30
1: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून उमेद जीवनाची.

यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.